नमस्कार श्रोते हो, सुप्रभात। 103.1 मेगाहर्ट्सवर आकाशवाणी एफ एम प्रसारण सेवेचं हे सातारा केंद्र आहे। आज रविवार, भारतीय सौर दिनांक 31 ज्येष्ठ शके 1948 अर्थात 21 जून 2026। सकाळचे 5:56 होत आहेत। आमच्या प्रसारण सभेला सुरुवात करत आहोत मंगलध्वनीनं।

उस्ताद बिस्मिल्ला खान आणि सहकाऱ्यांचं सनई वादन आपण ऐकलं. आकाशवाणीचं हे सातारा केंद्र आहे. सकाळचे 6 वाजतात. आता काही क्षणातच हिंदीतून बातम्या.

0: रेलवे स्टेशन से जयपुर दरभंगा अमृत भारत एक्सप्रेस को रवाना करेंगे। श्री वैष्णव उत्तर पश्चिम रेलवे द्वारा विकसित कई बुनियादी ढांचा परियोजनाओं का भी उद्घाटन करेंगे। पत्तन पोत परिवहन और जलमार्ग मंत्री सर्बानंद सोनोवाल ने कहा है कि भारतीय ध्वज वाले तीन टैंकर सफलतापूर्वक हॉर्मुज जल डमरू मध्य को पार कर स्वदेश आ रहे हैं। इनमें 8,60,000 मीट्रिक टन से अधिक कच्चा तेल है। ये टैंकर हैं देश वैभव, देश विभोर और सनमार हेराल्ड। श्री सोनोवाल ने सोशल मीडिया पोस्ट में कहा कि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी के नेतृत्व में सरकार भारत के समुद्री हितों की रक्षा को सर्वोच्च प्राथमिकता दे रही है। श्री सोनोवाल ने कहा कि सरकार अपने नाविकों और ऊर्जा क्षेत्र की सुरक्षा सुनिश्चित करने के लिए सभी एजेंसियों के साथ तालमेल बिठा रही है। भारत ने पाकिस्तान के राष्ट्रपति आसिफ अली जरदारी की अनुचित टिप्पणियों को स्पष्ट रूप से खारिज कर दिया है। विदेश मंत्रालय के प्रवक्ता रणधीर जायसवाल ने कहा कि भारत के आंतरिक मामलों पर टिप्पणी करने का उन्हें कोई अधिकार नहीं है। फीफा विश्व कप फुटबॉल में कल रात नीदरलैंड्स ने स्वीडन पर 5-1 से शानदार जीत दर्ज की। कल ही ब्राजील ने भी हैती पर 3-0 की आसान जीत दर्ज की। इसके साथ ही ये समाचार बुलेटिन समाप्त हुआ।
1: आकाशवाणीचं हे सातारा केंद्र आहे। सकाळचे 6:05 होत आहेत। चिंतन हा कार्यक्रम आता प्रसारित करत आहोत। लेखन आहे संजीवनी तोफखाने यांचं। ऐकूया चिंतन।
2: सोली व सुख, प्रपंच आणि परमार्थ यातील श्रेयस काय असा विचार केला तर नक्कीच परमार्थ। मनुष्य जीवनाचे सार्थक करणारा म्हणजे श्रेयस असेच उत्तर येते। परंतु समर्थ प्रपंचाला कमी मानत नाहीत। फक्त तो प्रपंच स्वार्थाचा न करता परमार्थाचा करावा म्हणजे संसाराबरोबर आपण समाजाचेही देणे लागतो हे विसरता कामा नये। आपल्या संत परंपरेचा अभ्यास केला तर बहुतेक जण प्रापंचिक आहेत। श्री एकनाथ महाराजांनी प्रपंच आणि परमार्थ दोन्ही उत्तम प्रकारे साधलेले आपल्याला दिसेल। भगवंतांनी सुद्धा भक्तिमार्ग श्रेष्ठ सांगितला आहे कारण तो प्रपंच करीतही साधता येतो। समर्थांनी स्वतःचा प्रपंच केला नाही पण समाजाचा प्रपंच नेटका व्हावा म्हणून दासबोध मनोबोध यासारख्या मार्गदर्शनपर ग्रंथांची निर्मिती केली। कल्याण स्वामी योगी संत होते। त्यांनी योगमार्गाने वाटचाल करून आत्मस्वरूप प्राप्त करून घेतले। एकदा आत्मस्वरूप प्राप्त झाल्यावर त्या माणसाची काय स्थिती होते याचे वर्णन ते पुढील ओवीत करीत आहेत। स्थूळ सूक्ष्म कारण नेणो काय झाले मा कारण इंद्रिये चुकवली जाण धाव मोडली तयांची। वेदांतामध्ये चार देहांची संकल्पना केली आहे। स्थूल सूक्ष्म कारण आणि महाकारण हे देहाचे चार प्रकार किंवा अवस्था। स्थूल देह म्हणजे पंचमहाभूतांचा बनलेला चर्मचक्षूंना दिसणारा देह। दुसरा सूक्ष्म देह जो दिसत नाही परंतु शक्तिरूपाने कार्यरत आहे। तिसरा कारण देह म्हणजे जीव जन्माला येण्याचे कारण अज्ञान। परब्रह्मापासून स्वतःला वेगळे मानणे हे अज्ञान। आणि तिसरा देह महाकारण म्हणजे या सर्व उत्पत्तीचे कारण असलेला आकाशाच्याही पलीकडे असलेला जो फक्त मुमुक्षूंना कळतो सामान्यांना नाही। कारण मुमुक्षू आपण कोण का जन्माला आलो या प्रश्नांची उत्तरे शोधत त्याला जाणून घेतात। ही संकल्पना साधकांच्या सोयीसाठी आहे। ध्यानाभ्यास करताना एक एक देह किंवा कोश मागे टाकीत अंतःकरण वृत्तीने आत्म्याशी तदाकार व्हावे आत्मस्वरूपी लीन झाले तद्रूप झाले की या संकल्पनेचाही निराश होतो। ही संकल्पनाही साधकाच्या दृष्टीने निरर्थक ठरते। इंद्रियांच्या द्वारे कर्मेंद्रियांच्या सहाय्याने विषय सुख भोगू पाहणारे मन आत्मस्वरूपात लीन झाल्याने त्या मनाचे सर्व व्यापार आणि पर्यायाने सर्व इंद्रिये जागच्या जागी थांबून जातात। इंद्रियांच्या हालचाली त्यांची विषयांकडे धावण्याची वृत्तीच संपून जाते। रात्रंदिवस आत्मस्वरूपाचे चिंतन केल्याने साधकाचे मन आत बाहेर त्या स्वरूपानेच भरून जाते।

0: स्वरूपाच्या अनुसंधानात राहिलेले मन उन्मन होते. त्यामध्ये ज्ञाता व ज्ञेय, द्रष्टा व दृश्य, देव व भक्त, मी व तू असा कुठलाच भेद राहत नाही. त्याचे अंतरंग निष्काम, निस्वार्थ, निर्मल आणि अतिशय पवित्र झालेले असते. सर्व भूतमात्रांच्या ठिकाणी एकच एक आत्मा समत्वाने वावरतो या प्रत्यक्ष अनुभवावर आरूढ झालेला साधक सिद्ध पद प्राप्त करतो. कल्याण स्वामी असे सिद्धयोगी होते. प्रापंचिक माणसाला, प्रत्येकाला तर परमार्थाच्या या टप्प्यापर्यंत पोचणे शक्य नाही. परंतु अध्यात्माच्या गोष्टी जाणून घेऊन आपला प्रपंच स्वार्थाचा न होता परमार्थाचा कसा होईल हे पाहणे नक्कीच साधेल. त्यासाठी सर्वप्रथम आपला मीपणा, या देहाचा अहंकार सोडून देणे आवश्यक आहे. मग त्यातून जो परमार्थ साधता येईल तो साधावा. ज्यामध्ये स्वार्थ नाही तो परमार्थ. उदाहरणार्थ सावरकर आणि यांच्यासारखे अनंत स्वतंत्रता लढ्यातील वीर यांनी जे या देशासाठी, जनतेसाठी केले त्याला तोड नाही. परमार्थाची किती उच्च पायरी त्यांनी गाठली होती. आपण निस्वार्थीपणे आपल्या कुवतीनुसार समाजाची थोडीफार तरी सेवा करावी. किमान स्वार्थासाठी दुसऱ्याला त्रास होईल असे वागू नये एवढे तरी नक्कीच करू शकतो. पण आम्ही स्वतःला सामान्य म्हणवत आम्ही काय करू शकतो असे म्हणत काही प्रयत्नच करत नाही. निदान प्रयत्न तरी करून पहावे. प्रयत्नांती परमेश्वर असे म्हटलेच आहे. समाजामध्ये वावरताना उच्च नीच, गरीब श्रीमंत असे भेदभाव मानू नयेत. सर्वांतरी तोच एक आत्मा वास करीत आहे. त्या आत्म्याला दुखावणे म्हणजे स्वतःला दुखावणे आहे. भगवद्गीतेच्या 11व्या अध्यायात भगवंतांनी अर्जुनाला घडवलेले विश्वरूप दर्शन हेच तर सांगते. हे अवघे चराचर विश्व त्या विराट आणि तितक्याच सूक्ष्म परब्रह्मानेच व्यापले आहे, त्याचे चिंतन करावे. जय जय रघुवीर समर्थ.
1: चिंतन हा कार्यक्रम आताच आपण ऐकल्यात. लेखन होतं संजीवनी तोपखाने यांचं. आकाशवाणीचं हे सातारा केंद्र आहे. सकाळची 6:10 झाली आहेत. आता प्रभात वंदना हा भक्ती संगीताचा कार्यक्रम. कार्यक्रमात सुरुवातीला रेखा देशपांडे यांच्या स्वरात सूर्याष्टकम्,

प्रभात वंदना या कार्यक्रमात आता शेवटी समूह स्वरात ग.दि. माडगुळकर यांची देशभक्तीपर रचना. संगीत आहे मधुकर गोळवलकर यांचं.

कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी सातारा केंद्रावरून. आकाशवाणीचं हे सातारा केंद्र आहे. 6:30 होत आहेत. आता मुंबई केंद्रावरून माननीय पंतप्रधान श्रीयुत नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत कोलकाता येथे संपन्न होणाऱ्या 12व्या आंतरराष्ट्रीय योग दिवसाच्या कार्यक्रमाचं थेट प्रसारण.

0: ये अंक समाप्त हुआ। नमस्कार।
1: आकाशवाणी एफ एम प्रसारण सेवेचं हे सातारा केंद्र आहे। सकाळचे 8:15 होत आहेत। आता प्रसारित करत आहोत ग्राहक केंद्रित कार्यक्रम बालाजी श्रीरत्न हॉस्पिटल सातारा।
2: या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेली मतं ही पूर्णतः व्यक्तिगत आहेत। या मतांशी ऍड एजन्सी तसंच ऑल इंडिया रेडिओ सहमत असतीलच असं नाही। नमस्कार श्रोते हो, बालाजी श्रीरत्न हॉस्पिटल सातारा प्रस्तुत वी केअर फॉर यू या कार्यक्रमात आपलं स्वागत आहे। आपल्यासोबत आहेत बालाजी श्रीरत्न हॉस्पिटल साताराचे डॉक्टर संतोष यादव सर। नमस्कार सर।
3: नमस्कार।
2: मागच्या भागात आपण कुरच्या आणि मेनिस्कस म्हणजे काय याविषयी आपण सांगितलं। या भागात आपण कुरच्याच्या आजारांचे जे काही प्रकार आहेत आणि त्याचे उपचार कोणते याविषयीची माहिती घेऊया। तर या मेनिस्कस इजेचे प्रकार कुठले सांगता येतील?
3: मेनिस्कस मध्ये जेव्हा गुडघ्यावर किती प्रमाणात भार येऊन गुडघा रोटेट होतो किंवा फिरतो त्याच्यानुसार गुडघ्यातल्या मेनिस्कस तुटण्याचे वेगवेगळे प्रकार आहेत। त्याला आपण बकेट हँडल टियर किंवा रॅडियल टियर असे म्हणतो। जर मध्ये जर फाटला असेल तर त्याला आपण रॅडियल टियर म्हणतो आणि मागच्या एंडनं जर फाटला असेल तर त्याला आपण बकेट हँडल टियर म्हणतो। अशा प्रकारे वेगवेगळ्या प्रकारे मेनिस्कस फाटलेलं असतं आणि प्रत्येकाचे वेगवेगळे उपचार आहेत।
2: तर या मेनिस्कस इजेच्या उपचारांविषयी काय सांगता येईल?
3: प्राथमिकता सुरुवातीला जर इजा झाली असल्यास गुडघ्याला बर्फाने शेकणं हा सगळ्यात महत्वाचा भाग राहतो। गरज पडल्यास वेदना शामक औषधे घेणं किंवा क्रिप बँडेज वापरणं, कोणत्या प्रकारचं मलम ट्यूब क्रीम लावून चोळू नये किंवा शेकू नये, त्यामुळे गुडघ्याची सूज वाढण्याची शक्यता खूप दाट असते।
2: म्हणजे घरगुती उपचारामध्ये फक्त बर्फाने शेकणं एवढंच करू शकतो?
3: अगदी बरोबर।
2: मग आपल्या हॉस्पिटलमध्ये याविषयीचे कोणते उपचार उपलब्ध आहेत?
3: आपण आधुनिक प्रणाली, मी जर्मनी आणि फ्रान्समध्ये असताना विशेषतः गुडघ्याच्या ट्रेनिंगसाठी आधुनिक प्रकारे मेनिस्कस रिपेअर व लिगामेंट रिपेअरची मी प्रत्यक्ष राहून प्रशिक्षण घेतलेलं आहे। त्याच्यामध्ये आपण काय करतो, दुर्बीनद्वारे दोन टाक्यातून एका टाक्यातून दुर्बीन आत जाते आणि एका टाक्यातून आपले इन्स्ट्रुमेंट आत जातात व त्या ह्याच्यामध्ये आपण चकती बघतो विविध अँगलनी की ती नक्की कुठं फाटलेली आहे किंवा इतर ठिकाणी कुठं काय मार आहे का हे आपल्याला त्याच्यामध्ये बघितलं जातं। आणि दुर्बिणीतून बघितल्यानंतर जर मध्ये जर फाटले असेल सेंटरला तर त्याला आपण विशिष्ट प्रकारच्या इम्पोर्टेड टाक्याच्या सहाय्यानं ती चकती आपण शिवून घेतो, जेणेकरून ती चकती पहिल्यासाठी पूर्ववत काम करायला लागते। हे झालं चकती जर मध्ये फाटली असेल किंवा हॉरिझॉन्टल टियर असेल तर, जर त्याला व्हर्टिकल टियर असेल किंवा रॅडियल टियर म्हणतो किंवा रूट टियर म्हणतो, रूट टियर असेल तर म्हणजे जिथं हाडावर चकती जोडलेली असते त्याला रूट टियर म्हणतो आपण। रूट टियर असेल तर त्याला आपल्याला विशिष्ट प्रकारचे अँकर सुचल टाकून ती आपल्याला रूट टियर शिवावे लागतात। आणि जर चकतीचा अंशता भाग 5% कमी भाग किंवा थोडा भाग फाटला असेल तर तो भाग आपण दुर्बीनद्वारे काढून टाकतो, कट करून काढून टाकतो, त्याला आपण मेनिसेक्टोमी असं म्हणतो। मेनिसेक्टोमी केल्यानं किंवा 10% किंवा 15% जरी तुम्ही भाग काढून टाकलात तरी त्याला फारसा काही नुकसान होत नाही, पूर्ववत पहिल्यासारख्या सगळ्या गोष्टी आपल्याला करता येतात।
2: हा रुग्ण पूर्ववत होण्यासाठी साधारण किती कालावधी द्यावा लागतो?
3: शक्यतो आपण ऑपरेशन झाल्यानंतर 2 दिवसात पेशंटला उठून बसवतो, व्यायाम सुरू करतो आणि पहिले 8 दिवस त्याच्यावर शक्यतो भार देत नाही आपण आणि बऱ्यापैकी 8-10 दिवसांनी 50% भार देऊन आपण चालायला सुरू करतो व मांडीचे स्नायू बळकट होण्यासाठी त्याचे व्यायाम आपण चालू करतो।
2: डॉक्टर, आता या भागाची वेळ संपत आली आहे तर जाता जाता या भागाचा समारोप म्हणून श्रोत्यांना काय सांगता येईल?
3: यावेळी आपण मेनिस्कस म्हणजे गुडघ्यातली जी चकती ह्याच्या सर्जरी आपण बघितल्यात, त्याच्यामध्ये काय अंशतः आपण प्रायमरी ट्रीटमेंट करताना त्याला शेकू नये चोळू नये, त्याला फक्त तुम्ही थोडंफार पेन किलर घेऊ शकता आणि बर्फाने शेकू शकता आणि लवकरात लवकर तुम्ही तज्ज्ञ डॉक्टरना दाखवून त्यांच्या सल्ल्यानुसार गरज पडल्यास एक्सरे करून MRI करून गरज पडल्यास त्याला शस्त्रक्रिया करून घेऊ शकता, कारण त्याचे रिझल्ट हे 100% आहेत। त्याला फारसं काय लागत नाही, 24 तासाचा 1 किंवा 2 दिवसाचा स्टे लागतो आणि ह्याच्यामध्ये आपल्याला कायमस्वरूपी गुडघा आपल्याला पहिल्यासारखा करता येतो।
2: तर श्रोते हो, मेनिस्कस इजेचे प्रकार आणि त्याच्यावरच्या उपचारांविषयी विस्तृत माहिती डॉक्टर यादव सरांनी आपल्याला दिली आहे। पुढच्या भागात आपण लिगामेंट इंजुरी विषयीची अधिक माहिती

0: घेऊया. तुम्हाला या आजारांविषयी काही शंका असतील तर जरूर संपर्क करा 770-968-4023 770-968-4023 या नंबरवर. आपण डॉक्टरांना प्रत्यक्षही भेटू शकता बालाजी श्रीरत्न हॉस्पिटल, यशोदानगर, गोडोली, सातारा या पत्त्यावर. तेव्हा आपला कार्यक्रम जरूर ऐका याच दिवशी याच वेळी. बालाजी श्रीरत्न हॉस्पिटल, वी केअर फॉर यू.
1: ग्राहक केंद्रित कार्यक्रम बालाजी श्रीरत्न हॉस्पिटल सातारा आताच आपण ऐकलात.
2: सहकार भूषण धन्वंतरी नागरी सहकारी पतसंस्था सातारा
3: देत आहे 18 महिने मुदतीची
2: 9% व्याजदराची समृद्धी ठेव योजना
3: आणि कमी दिवसात जास्त व्याज देणारी
2: 15 दिवसांची 6% व्याजदराची कॉल डिपॉझिट योजना.
3: संपर्क 84082993994. धन्वंतरी नागरी सहकारी पतसंस्था सातारा.
2: नियम आणि अटी लागू.
4: मुलांची काळजी वाटते
5: balamankare.com.
4: लहान मुलांचं मन ओल्या मातीसारखं,
5: ते समजून घेतलं तर त्यांच्या व्यक्तिमत्वाला आकार देता येतो.
4: बालमन, आम्ही मुलांचं मन जाणतो.
5: बालमन संवादानं त्यांच्या विचारांना दिशा देतो.
4: अभ्यासाकडे दुर्लक्ष, हट्टीपणा,
5: वाईट सवयी, उद्धट वर्तन
4: अशा लहान मुलांच्या अवघड वाटणाऱ्या समस्या काउन्सिलिंगने सहज सोडवता येतात.
5: सर्व वयातल्या मुलामुलींच्या काउन्सिलिंग साठी बालमन.
6: आमचा फोन नंबर आहे 77981-981-22 पुणे.
7: फर्स्ट क्राय इंटेली डॉट्स प्री स्कूल अँड डे केअर सातारा. इंटेलिसी करिक्युलम, स्क्रीन फ्री तंत्रज्ञान,
8: प्रत्येक क्लास साठी स्वतंत्र उच्च शिक्षित शिक्षक, मर्यादित स्टुडंट,
7: हँड्स ऑन लर्निंग, सायंटिफिक डिझाईन प्ले झोन, इनडोअर आउटडोअर गेम्स,
8: सीसीटीव्ही कॅम्पस आणि मेडिकल फॅसिलिटी.
7: फर्स्ट क्राय इंटेली डॉट्स प्री स्कूल अँड डे केअर सातारा.
8: 2 वर्षावरील मुलांसाठी ऍडमिशन सुरू. पत्ता अजिंक्य बाजार चौक, गुरुकुल स्कूल रोड, शाहूनगर, सातारा. संपर्क 94-03-23-36-30.
9: अल्पावधीतच कराडवासियांच्या विश्वासास पात्र ठरलेली आपली बँक पंचगंगा बँक
10: घेऊन येते आहे उत्सवाचे नवे रंग.
9: कारचे स्वप्न पूर्ण करा, हक्काचं घर घ्या, झटपट सोने तारण कर्जानं आपली निकट भागवा,
10: वास्तव व्याजदराचा फायदा घ्या.
9: शिवाय आधुनिक बँकिंग सेवेसह लॉकर सुविधा उपलब्ध.
10: पंचगंगा बँक, कृष्णा नाका कराड इथं स्ववास्तूत.
9: तत्पर कर्ज आणि आकर्षक ठेव योजनेसाठी संपर्क करा पंचगंगा बँक.
1: आकाशवाणी सातारा केंद्राचे कार्यक्रम आपण ऐकत आहात. आता सुमन कल्याणपूर यांनी गायलेलं यशोद कुमार गाळवणकर यांचं गीत ऐकूयात. संगीत आहे दशरथ पुजारी यांचं.

सुमन कल्याणपुरी यांनी गायलेलं गीत आपण ऐकलं. आकाशवाणीचं हे सातारा केंद्र आहे. आता प्रसारित करत आहोत ग्राहक केंद्रित कार्यक्रम ज्योतिषशास्त्राचे महत्व.

0: सूचना ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि एअर एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
1: नमस्कार श्रोते हो, ज्योतिषाचार्य डॉक्टर निलेश बी कुलकर्णी प्रस्तुत ज्योतिष शास्त्राचे महत्व या कार्यक्रमात मी रेणू आपल्या सगळ्यांचं स्वागत करते. श्रोते हो, ज्योतिषाचार्य डॉक्टर निलेश बी कुलकर्णी सर आहेत आपल्या बरोबर. नमस्कार सर.
2: नमस्कार.
1: आता पावसाळा सुरू झाला की वेगवेगळ्या आरोग्याच्या तक्रारी सुद्धा आपल्याला जाणवायला लागतात, कारण अचानक सीझन बदलतो. बऱ्याच जणांना या सीझन बदलाचे सुद्धा खूप त्रास होतात आणि काही काही जणांना वर्षभरच छोट्या छोट्या आरोग्याच्या तक्रारी या जाणवतच असतात आणि त्यासाठी बऱ्याच गोष्टी ही केल्या जातात. त्यातला अजून एक भाग म्हणजे ज्योतिषशास्त्र किंवा पत्रिका बघणं आणि त्याच्यावरती काही तुम्हाला उपाय सुचतायत का हे सहज सांगणं, याबद्दल तुम्ही काय सांगणार की खरंच आरोग्याच्या बाबतीतल्या या तक्रारी आपल्याला पत्रिकेमध्ये आधीपासून कळतात का?
2: नक्की नक्की, तुमचा प्रश्न एकदम योग्य आहे, कारण प्रत्येक व्यक्तीला इतर काही गोष्टीपेक्षा सगळ्यात महत्वाचं काय असतं तर आरोग्य. आरोग्य हा विषय जर चांगला असेल तर ती व्यक्ती एकदम सुखी, आनंदी, समाधानी आहे असं आपल्याला म्हणू शकतो, कारण त्याच्या दृष्टीने आरोग्य हे महत्वाचं असतं. आता अशा आरोग्याचा विषय जेव्हा येतो कुंडली पत्रिका द्वारे जर बघायचं म्हणलं तर ते आपण नक्की बघू शकतो. त्यामध्ये आरोग्य आणि अनारोग्य या दोन्ही गोष्टी पत्रिकेमध्ये आपण व्यवस्थितपणानं बघू शकतो. त्यामध्ये एखाद्या व्यक्तीचं आरोग्य चांगलं आहे पण एखाद्या व्यक्तीचं अनारोग्य, अनारोग्य म्हणजे त्याला आपण वेगवेगळ्या मार्गाने बोलू. सुरुवातीला बघायचं म्हणलं तर अनेक लोकांना बारीक सारीक कुरबुरी राहणं, काही बारीक सारीक तक्रारी राहणं, त्या नेहमी राहणं, अशा पद्धतीनं ते अनारोग्य. आरोग्य आणि अनारोग्य हे आपल्याला पत्रिकेद्वारे आपण बघू शकतो.
1: अच्छा, आता अनारोग्य म्हणजे काय तुम्ही सांगितलं त्याप्रमाणे आरोग्यदायी पत्रिका कशी असते हे देखील सांगूयात, पण त्याआधी श्रोते हो, तुम्हालाही आरोग्यासंदर्भात योग्य मार्गदर्शन हवे असेल तर त्यासाठी किंवा ज्योतिषशास्त्र, वास्तुशास्त्र, अंकशास्त्र याच्या योग्य मार्गदर्शनासाठी संपर्क करू शकता ज्योतिषाचार्य डॉक्टर निलेश बी कुलकर्णी यांना. संपर्क 860-001-4191, 860-001-4191, 8600-141-91. सर मग आता चांगल्या आरोग्याची कुंडली कशी असते याबद्दलही सांगा.
2: बरोबर, म्हणजे एखाद्या व्यक्तीची कुंडली किंवा पत्रिका आपण समोर घेतली तर ती व्यक्ती आरोग्य चांगली असणारी आहे का थोडं अनारोग्य आहे हे आपल्या लक्षात येतं. मी बोललो त्या पद्धतीनं अनारोग्याची गोष्ट मी सांगितली की त्याला बारीक सारीक तक्रारी असतील, मग कुठं डोकं दुखत असतं वरचेवर, कधी कधी ऍसिडिटीचे त्रास वरचेवर होत असतात, कधी कधी सर्दी होणं, कधी कधी खोकला येणं, अशा बारीक सारीक कुरबुरी सतत चालू असतात, नेहमी चालू असतात, हे अनारोग्याचं आपण बोललो. त्याच पद्धतीनं आरोग्याची पण, आरोग्य चांगली असणारी कुंडली म्हणजे काय तर ठीक आहे, सगळ्यांना म्हणजे पावसाळा सुरू आहे, वातावरण सर्दीचं चालू आहे, अनेकांना सर्दी खोकला होतीये, पण त्या व्यक्तीला ते होत नसतं, कारण का तर त्याचं आरोग्य चांगलं असणारी अशा पद्धतीची ती कुंडली असते. बारीक सारीक कुरबुरी नसणं, आरोग्य चांगलं असणं, एकदम ठणठणीत असणं, म्हणजे कुणालाही किती काही व्हायरल काही आलं किंवा काही आलं, ताप आला वगैरे वगैरे वगैरे, अशा काही जरी झाल्या तर ती व्यक्ती मात्र तिला काही होत नसतं एकदम. मग त्याला आपण कधी कधी काटक व्यक्ती असं म्हणतो. बारीक सारीक गोष्टी जरी म्हणजे सगळ्यांना होत असल्या तरी तिला काही होत नाही, तिचं आरोग्य छान असतं, मग त्याला आपण म्हणतो काटक व्यक्ती आहे. मग अनारोग्य आणि आरोग्य या दोन्ही गोष्टी आपण पत्रिकेच्या द्वारे बघू शकत असतो हे निश्चित आहे, ते बघणंही गरजेचं आहे असं मला वाटतं.
1: अगदी खरं तर आता हे आपण छोट्या आजारांबद्दल बोललो, पण काही काही जणांना मोठे आजार सुद्धा अचानक उद्भवतात, तर याबद्दलही तुमच्याकडनं जाणून घ्यायचे, पण आजच्या भागाची वेळ संपली आहे तेव्हा इथेच थांबूयात. श्रोते हो, तुम्हालाही आरोग्यासंदर्भात काही तक्रारी असतील, त्याबाबतीत योग्य मार्गदर्शन हवे असेल तर त्यासाठी किंवा ज्योतिषशास्त्र, वास्तुशास्त्र, अंकशास्त्र याच्या योग्य मार्गदर्शनासाठी सुद्धा तुम्ही संपर्क करू शकता ज्योतिषाचार्य डॉक्टर निलेश बी कुलकर्णी यांना. संपर्क 860-001-4191, 860-001-4191, 8600-8600-1491. पुन्हा भेटूयात ज्योतिषाचार्य डॉक्टर निलेश बी कुलकर्णी प्रस्तुत ज्योतिषशास्त्राचे महत्व या कार्यक्रमाच्या पुढच्या भागात डॉक्टर निलेश बी कुलकर्णी सर यांच्यासह. तोपर्यंत नमस्कार.
2: नमस्कार.

ग्रह केंद्रित कार्यक्रम ज्योतिषशास्त्राचे महत्व आताच आपण ऐकलं आकाशवाणी सातारा केंद्रावरून. आकाशवाणी एफ एम प्रसारण सेवेचं हे सातारा केंद्र आहे.

0: पद्धतीनं सहभागी होऊन मोदी यांच्यासोबत योगाभ्यास केला. योग स्वभावामध्ये येतो तेव्हा मानवीय एकतेचा आधार बनतो. केवळ शारीरिक श्रमाचं साधन नव्हे तर योग मानवाच्या जीवनातील चेतना ऊर्जेसोबत एक प्रकाश देखील आहे. म्हणूनच यावर्षीची संकल्पना वयोवृद्ध होत असताना आपण निरोगी ऊर्जावान सक्रिय राहू शकतो. योग यासाठी आपल्याला मार्ग दाखवू शकतो असंही मोदी यांनी सांगितलं. ते पुढे म्हणाले,
1: योग इसी एक आयु वर्ग के लिए सीमित भी नहीं है. भारत में हम जानते हैं और देखते आए हैं योग मानव के जीवन का चेतना के साथ ऊर्जा के साथ एक प्रकाश भी है. इसलिए इस वर्ष अंतर्राष्ट्रीय योग दिवस की थीम रखी गई है योगा फॉर हेल्दी एजिंग. उम्र बढ़ने पर भी हम स्वस्थ रह सकते हैं, हम ऊर्जावान और सक्रिय रह सकते हैं. योग हमें इसके लिए मार्ग दिखाता है.
0: निरामय वार्धक्यासाठी योग या संकल्पनेसह 12वा आंतरराष्ट्रीय योग दिवस आज जगभरात साजरा होत आहे. जगभरात 210 अधिक भारतीय दूतावासांसह सुमारे 2500 ठिकाणी योग प्रात्यक्षिकांचं आयोजन करण्यात आलं आहे. यानिमित्त नवी दिल्ली मुंबईसह देशातल्या प्रमुख 100 ठिकाणी सांस्कृतिक मंत्रालयाद्वारे विशेष योग कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू मध्य प्रदेशात जबलपूर इथं आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या कार्यक्रमाला प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज कोलकाता इथं भारतीय नौदलाच्या 3 स्वदेशी बनावटीच्या नौका INS दुनागिरी, INS संशोधक आणि INS अग्र यांचं लोकार्पण होणार आहे. नौदलाच्या वॉरशिप डिझाईन ब्युरोनं तयार केलेल्या आणि गार्डन रिच शिप बिल्डर्स अँड इंजिनियर्सनं बांधलेल्या या नौका लढाऊ कारवाया, जलसर्वेक्षण आणि पाणबुडी विरोधी युद्धतंत्र मजबूत करण्याच्या उद्देशानं बांधण्यात आल्या आहेत. या नौकांमध्ये 75% अधिक स्वदेशी सामग्री असून यात 200 अधिक सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांचा सहभाग आहे असं नौदलानं म्हटलं आहे. देशातल्या 551 आणि परदेशातल्या 14 शहरांमध्ये आज दुपारी 2 ते 5:15 या वेळेत होणारी नीट यूजी फेर परीक्षा पारदर्शक, सुरक्षित आणि सुरळीतपणे पार पडावी यासाठी NTA अर्थात राष्ट्रीय चाचणी संस्थेनं जय्यत तयारी केली आहे. याची पूर्वतयारी म्हणून काल देशभरातील परीक्षा केंद्रांवर सराव प्रात्यक्षिकही करण्यात आलं. ही परीक्षा 22,79,000 जास्त विद्यार्थी देत आहेत. देशभरातल्या परीक्षा केंद्रांवर पोलीस, प्रशासकीय कर्मचारी, निरीक्षक आदी 2,00,000 कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत. तसंच प्रत्येक केंद्रावर CCTV कॅमेरे बसवले आहेत. विद्यार्थ्यांची ओळख पटवण्यासाठी आधार कार्ड आधारित बायोमेट्रिक बसवण्यात आले आहेत. प्रश्नपत्रिका तसंच परीक्षेच्या इतर साहित्याची ने आण करण्यासाठी GPS बसवलेल्या पोलिसांच्या वाहनांची सोय करण्यात आली आहे. परीक्षा केंद्र असलेल्या जिल्ह्यांमध्ये कठोर उपाययोजना करण्यात आल्या असून देखरेख करण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात दंडाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली समितीची स्थापना करण्यात आली आहे अशी माहिती NTA दिली आहे. हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. पश्चिम महाराष्ट्रातल्या सहकार आणि साखर उद्योगाला बळ देण्यासाठी केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शहा यांनी 3,000 कोटी रुपयांच्या 2 महत्वाकांक्षी प्रकल्पांची घोषणा केली. कोल्हापूर जिल्ह्यातल्या इचलकरंजी इथं कल्लाप्पण्णा अवाडे इचलकरंजी जनता सहकारी बँकेच्या प्रशासकीय इमारतीचं उद्घाटन काल शहा यांच्या हस्ते झालं त्यावेळी ते बोलत होते. कोल्हापूर जिल्ह्यात सुमारे 1,500 कोटी रुपयांचा सहकारी प्रक्रिया सामूहिक प्रकल्प तर पुण्यातलं बंद पडलेलं नॅशनल हेवी इंजिनिअरिंग कोऑपरेटिव्ह पुनरुज्जीवित करण्यासाठी आणखी 1,500 कोटी रुपयांची गुंतवणूक करण्यात येणार असल्याचं त्यांनी सांगितलं. हा प्रकल्प सुरू झाल्यानंतर देशासह जगभरातल्या साखर कारखान्यांना आवश्यक असलेली यंत्रसामग्री तयार करण्याचं काम या ठिकाणी केलं जाणार आहे. दरम्यान दक्षिण काशी म्हणून ओळखलं जाणारं करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिर आणि परिसर शासन 1,500 कोटी रुपयांचा खर्च करून विकास कॉरिडॉर म्हणून विकसित करत आहे ही बाब सर्व भाविकांसाठी अत्यंत अभिमानास्पद असल्याची भावना शहा यांनी कोल्हापूर इथं व्यक्त केली. लेबनॉनमधील इस्रायलच्या हल्ल्यामुळे होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा बंद करण्यात आल्याचं इराणच्या संयुक्त लष्करी कमांडनं काल जाहीर केलं. ही आक्रमक कारवाई सुरू राहिल्यास पुढील

0: योजनांचीही तयारी करण्यात आल्याचा इशाराही इराणनं दिला आहे. दक्षिण लेबनॉनमध्ये इस्रायलच्या हवाई हल्ल्यांमध्ये किमान 16 जणांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान इराणच्या इशाऱ्यानंतर काही तासातच अमेरिका आणि इराणचे प्रतिनिधी चर्चेसाठी स्वित्झर्लंडला रवाना झाले. इराण आणि अमेरिकेतल्या चर्चेत अमेरिकेचे उपराष्ट्राध्यक्ष जेडी व्हान्स तर इराणचे मोहम्मद बागेर कालिबाफ सहभागी होत आहेत. दरम्यान इराणच्या इशाऱ्याला प्रत्युत्तर म्हणून अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी 60 दिवसांच्या आत इराणसोबत अंतिम करार झाला नाही तर होर्मुझ सामुद्रधुनी या महत्वपूर्ण जलमार्गावरून जाणाऱ्या जहाजांवर अमेरिकेकडून शुल्क आकारलं जाईल असा इशारा दिला आहे. होर्मुझ सामुद्रधुनीतून 3 कच्चे तेल वाहून नेणारे टँकर काल भारताच्या दिशेनं यशस्वीरित्या मार्गस्थ झाल्याचं केंद्रीय जलमार्ग मंत्री सर्बानंद सोनोवाल यांनी म्हटलं आहे. हे 3 टँकर 8,06,000 मेट्रिक टनांहून अधिक कच्चं तेल आणत असून त्यावर 94 भारतीय कर्मचारी आहेत असं त्यांनी समाजमाध्यमावरील संदेशात म्हटलं आहे. राजस्थानमधील अनेक महत्वाच्या रेल्वे पायाभूत सुविधा प्रकल्पांचं उद्घाटन आणि लोकार्पण आज रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्या हस्ते होणार आहे. बिकानेर रेल्वे स्थानकावरून ते लालगड साबरमती एक्सप्रेसला हिरवा झेंडा दाखवून रवाना करतील. त्यानंतर ते जयपूर इथं खातीपुरा रेल्वे स्थानकावर जयपूर दरभंगा अमृत भारत एक्सप्रेसला हिरवा झेंडा दाखवतील. यावेळी मेगा कोच टर्मिनलचं उद्घाटनही ते करणार आहेत. उत्तर पश्चिम रेल्वेनं विकसित केलेल्या प्रवाशांसाठीच्या अनेक पायाभूत सुविधा प्रकल्पांचं लोकार्पणही ते करणार आहेत. यामध्ये 41 लहान आणि मध्यम स्थानकांवरील नवे प्लॅटफॉर्मचा विस्तार आणि सुधारणांची कामं तसंच 16 स्थानकांवरील एकात्मिक प्रवासी माहिती प्रणालीचा समावेश आहे. मेघालयातील शिलाँग इथं असलेल्या हवाई दलाच्या पूर्व मुख्यालयात केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी काल सैनिकांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी तांत्रिक तत्परता, धोरणात्मक दूरदृष्टी आणि संस्थात्मक नाविन्यपूर्णतेच्या आवश्यकतेवर भर दिला. सध्याच्या जागतिक व्यवस्थेतील अनिश्चिततेच्या काळातही भक्कम सज्जता राखणं किती महत्वाचं आहे याकडे त्यांनी लक्ष वेधलं. युद्धाचं स्वरूप सतत बदलत आहे. यात हायब्रीड धोके, सायबर आव्हानं, पुरवठा साखळीची सुरक्षा आणि ड्रोन हे घटक अत्यंत महत्वाचे ठरत आहेत. अशा परिस्थितीत संरक्षण दलांसाठी केवळ पारंपरिक सज्जता पुरेशी नाही तर आपल्या स्वतःच्या अटींवर राष्ट्रीय सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी आत्मनिर्भरता साध्य करणं गरजेचं आहे असंही राजनाथ सिंह यांनी म्हटलं आहे. न्यूझीलंडमध्ये ऑकलंड इथं सुरू असलेल्या FIH महिला हॉकी स्पर्धेत काल भारतानं चिलीचा 6-0 गोलनं एकतर्फी पराभव करत या स्पर्धेची अंतिम फेरी गाठली. आज होणाऱ्या अंतिम सामन्यात भारताची लढत यजमान न्यूझीलंडच्या संघाबरोबर होणार आहे. न्यूझीलंडनं अमेरिकेचा पराभव करत अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. योग मानवाच्या जीवनातील चेतना ऊर्जेसोबत एक प्रकाश देखील असल्याचं पंतप्रधानांचं प्रतिपादन. 12 आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त देश विदेशात योगाभ्यासाचं आयोजन. वैद्यकीय पदवी प्रवेशासाठीच्या नीट UG परीक्षेसाठी यंत्रणा सज्ज. महाराष्ट्रातल्या सहकार क्षेत्रासाठी 3,000 कोटी रुपयांच्या 2 महत्वाकांक्षी प्रकल्पांची केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची घोषणा. आणि FIH महिला हॉकी स्पर्धेत आज भारत आणि न्यूझीलंड दरम्यान अजिंक्यपदाची लढत. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: आकाशवाणी FM प्रसारण सेवेचे हे सातारा केंद्र आहे. सकाळचे 8:40 होत आहेत. आता प्रसारित करत आहोत मराठी चित्रपट संगीत.

मराठी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात सुरुवातीला सुमन कल्याणपूर आणि सुधीर फडके यांना आपण ऐकलं सुभद्रा हरण या चित्रपटासाठी. गीतरचना होती शांताराम आठवले यांची आणि संगीत दिलं होतं वसंत पवार यांनी.

0: साधी माणसं या चित्रपटासाठी लता मंगेशकर यांना आपण ऐकलं. हे गीत होतं योगेश यांचं आणि संगीत आनंद घन यांनी दिलं होतं. मराठी चित्रपट संगीताचा हा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणी सातारा केंद्रावरून.
1: दहा लाखांची लॉटरी मला. वाव,
2: फसव्या ऑफर्स पासून सावधान.
3: आरबीआय सांगते
4: जाणकार बना, सतर्क रहा.

अशा स्कीमच्या टेली लॉ, न्यायबंधू आणि कायदा साक्षरता तसेच जागरूकता आणि कायदेविषयक मदतीसाठी टेली लॉच्या 1-4-4-5-4 या टोल फ्री नंबरवर तसेच www.teli-law.in या वेबसाईटवर माहिती मिळवू शकता.

0: वारणा श्रीखंड, चीज, पनीर, वारणाची दर्जेदार उत्पादने सर्वत्र उपलब्ध.
1: बाबा आणा 3,000.
2: ते कशाला?
1: माझा पॉकेट मनी.
3: अरे आता फक्त 2,000 कॅश आहेत.
1: अहो बाबा, बुलेट ट्रेनच्या जमान्यामध्ये बैलगाडी चालवत आहात. डिजिटल पेमेंट वापरा. है नाही हो, सरळ UPI ने पेमेंट करा. सोपं आहे.
3: अरे वा, मलाही शिकव आणि तुझे 1,000 घेऊन जा.
1: तुमचा मोबाईल द्या.
3: घे घे.
4: भारत डिजिटल पेमेंट करतो आहे.
0: प्रत्येक देवाणघेवाण आता सुलभ आहे.

आशा भोसले यांनी गायलेलं ग दि माडगुळकर यांचं गीत आपण ऐकलं. संगीत होतं सुधीर फडके यांचं आणि चित्रपट सुवासिनी. मराठी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात आज रामदास कामत यांना आपण ऐकूयात मुंबईचा जावई या चित्रपटासाठी. गीत रचना पुन्हा एकदा ग दि माडगुळकर यांचीच आहे आणि संगीत दिलंय सुधीर फडके यांनीच.

आशा भोसले, रवींद्र आणि सहकाऱ्यांना आपण ऐकलं जयत रे जयत या चित्रपटासाठी. हे गीत होतं नाधव महानोर यांचं आणि संगीत दिलं होतं पंडित हृदयनाथ मंगेशकर यांनी. आणि याबरोबरच आजचा मराठी चित्रपट संगीताचा हा कार्यक्रम आता समाप्त करत आहोत. आकाशवाणीचं हे सातारा केंद्र आहे. आता प्रसारित करत आहोत हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम.

हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात सुरुवातीला आपण ऐकलं किशोर कुमार यांना ये वादा रहा या चित्रपटासाठी. ही गीतरचना होती गुलशन बावरा यांची आणि संगीत दिलं होतं आर डी बर्मन यांनी. हिंदी चित्रपट संगीताचा हा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणी सातारा केंद्रावरून. कार्यक्रमात आता कर्ज चित्रपटातलं गीत आपण ऐकणार आहोत. स्वर आहे मोहम्मद रफी आणि सहकाऱ्यांचा, गीत आनंद बक्षी यांचं आणि संगीत दिलंय लक्ष्मीकांत प्यारेलाल यांनी.

0: वारणा श्रीखंड, चीज, पनीर, वारणाची दर्जेदार उत्पादने सर्वत्र उपलब्ध.
1: मुलांची काळजी वाटते
2: balamankare.com.
1: लहान मुलांचं मन ओल्या मातीसारखं,
2: ते समजून घेतलं तर त्यांच्या व्यक्तिमत्वाला आकार देता येतो.
1: बालमन, आम्ही मुलांचं मन जाणतो.
2: बालमन संवादानं त्यांच्या विचारांना दिशा देतो.
1: अभ्यासाकडे दुर्लक्ष, हट्टीपणा,
2: वाईट सवयी, उद्धट वर्तन,
1: अशा लहान मुलांच्या अवघड वाटणाऱ्या समस्या काउन्सिलिंगने सहज सोडवता येतात.
2: सर्व वयातल्या मुलामुलींच्या काउन्सिलिंग साठी बालमन.
3: आमचा फोन नंबर आहे 77981 982 22, पुणे.
4: कार्यक्रमात आता लता मंगेशकर यांच्या स्वरात अनामिका चित्रपटातलं मजरूह सुलतानपुरी यांचं गीत ऐकूयात. या गीताला संगीत दिलंय आर डी बर्मन यांनी.

किशोर कुमार आणि लता मंगेशकर यांच्या स्वरातलं मजरूह सुलतानपुरी यांचं गीत आपण ऐकलं. संगीत होतं बासू मनोहरी यांचं आणि चित्रपट होता सबसे बडा रुपैया. हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणी सातारा केंद्रावरून.

अमानुष चित्रपटासाठी किशोर कुमार यांना आपण ऐकलं. हे गीत होतं इंदिवर यांचं, संगीतबद्ध केलं होतं श्यामल मित्रा यांनी. आणि याबरोबरच आजचा हिंदी चित्रपट संगीताचा हा कार्यक्रम आता समाप्त करत आहोत. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी सातारा केंद्रावरून. आकाशवाणीचं हे सातारा केंद्र आहे. सकाळचे 9:30 झाली आहेत. आता क कमाल ध धमाल हा आमचा छोट्या दोस्तांसाठीचा कार्यक्रम. आज या कार्यक्रमात ऐकूयात कवितांचं गाव जकातवाडी सातारा येथील.

सकाळचे 9:30 झालेत. आता क कमाल ध धमाल हा आमचा छोट्या दोस्तांसाठीचा कार्यक्रम. आज या कार्यक्रमात ऐकूयात कवितांचं गाव जकातवाडी सातारा येथील बाल कलाकार वैष्णवी देशमुख आणि सहकलाकारांनी सादर केलेला विविध गुणदर्शनाचा कार्यक्रम. या कार्यक्रमाचा भाग पहिला आपण ऐकणार आहोत. सूत्रनिवेदन आहे मुग्धा कुंभारे यांचं. ऐकूया क कमाल ध धमाल.

नमस्कार बालदोस्तांनो, मित्रांनो, दर रविवारी तुम्हीच्या कार्यक्रमाची आतुरतेने वाट बघत असता तो मनोरंजनपर कार्यक्रम म्हणजे क कमाल ध थमाल। या कार्यक्रमात तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आणि तुमच्या मुक्ताताईचा सस्नेह नमस्कार। काय मग दोस्तांनो, सुट्टीत भरपूर धमाल, मस्ती आणि मजा केलीत आणि उशिरा उठलात हो ना? आता सुट्टीतील धमाल संपली पण शाळेतील धमाल मात्र सुरू झाली। बालमित्रांनो, ही शाळेतील मजा काही औरच असते। आता सगळ्यांची शाळा सुरू झाली। शाळेच्या पहिल्या दिवशी सगळ्यांचं अगदी उत्साहात स्वागत होतं आणि नेहमीप्रमाणे शाळा सुरू होते। नवीन मित्र मैत्रिणी भेटतात, नवीन शिक्षकांची भेट होते आणि सगळं रुटीन चालू होतं। पण बालदोस्तांनो, कधी कधी आपल्याला बघा, शाळेत शिक्षक शिकवत असतात, त्यावेळी आपलं लक्ष त्या शिकवण्याकडे नसतं, आपण खिडकीतून बाहेर जाणाऱ्या पक्षाकडे बघत बसतो। एकदा या खिडकीत बघतो, एकदा त्या खिडकीत बघतो, कधी कधी आजूबाजूला उगाचच बघत असतो। आपलं मन इकडे तिकडे सैरा वैरा धावत असतं। मग मनात कधीतरी विचार येतात, आता खरं तर क्रिकेट खेळायला जायला पाहिजे। म्हणजे मन एकाग्र होत नाही, म्हणजे असं सगळ्यांचंच होत असतं। बालमित्रांनो, आपलं मन आहे ना अगदी खट्याळ माकडासारखं असतं। बघा, एका फांदीवरून दुसऱ्या फांदीवर उड्या मारत राहतं। पण ह्याच मनाला शांत आणि एकाग्र कसं करायचं हे सगळं आपल्याला कोण शिकवतो ते माहिती आहे तुम्हाला? तर हे सगळं आपल्याला शिकवतो तो म्हणजे योगाभ्यास। मित्रांनो, आज 21 जून, 21 जून हा आंतरराष्ट्रीय योग दिन म्हणून मोठ्या उत्साहात साजरा केला जातो। 21 जून या आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या योगमय शुभेच्छा। दोस्तांनो, तुम्ही पण आज सगळ्यांनी सकाळी नक्कीच योगाभ्यास केला असेल। पण योग म्हणजे फक्त आसनं किंवा व्यायाम नाही, तर योग म्हणजे स्वतःला ओळखण्याचा एक सुंदर प्रवास आहे। बालदोस्तांनो, योगाभ्यास केल्यामुळं आपल्या अभ्यासातील एकाग्रता वाढते, अभ्यासासाठी लागणारी बैठक तयार होते आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे चिडचिडेपणा कमी होतो, राग आपला कमी होतो, स्वभावात बदल होतो, तसंच शरीर लवचिक बनतं, मन शांत होतं। मग एवढे सगळे फायदे आपल्याला योगाभ्यास करून मिळतात, तर मग रोज अर्धा तास योग करणं खूप गरजेचं आहे। तर बालदोस्तांनो, आजच्या एका दिवसापुरता योग न करता या शैक्षणिक वर्षात एक छोटासा संकल्प करूया, निरोगी शरीर, आनंदी मन आणि उत्साही जीवनासाठी योगाला आपल्या दैनंदिन जीवनाचा भाग बनवूया।

0: बालदोस्तांनो, आता आजच्या कार्यक्रमात कवितांचं गाव जकातवाडी जिल्हा सातारा येथील बाल कलाकार वैष्णवी देशमुख आणि सहकाऱ्यांनी सादर केलेल्या विविध गुणदर्शनाच्या कार्यक्रमाचा भाग पहिला ऐकूया.
1: बालमित्रांनो, संतांच्या पावन विचारांनी, भक्तीच्या माधुर्याने आणि संस्काराच्या तेजाने उजळलेल्या या मंगल क्षणी जगातील पहिले कवितांचे गाव माझं कवितांचं गाव जकातवाडी राजधानी सातारा येथील बाल कलाकारांच्या वतीने आकाशवाणी सातारा या प्रतिष्ठित व्यासपीठावर आपण सर्व मान्यवर श्रोत्यांचे मनपूर्वक सहर्ष आणि सस्नेह स्वागत करीत आहोत. महाराष्ट्र ही संतांची भूमी. ज्ञानेश्वर, तुकाराम, नामदेव, एकनाथ, जनाबाई अशा संतांच्या ओव्या अभंगांनी समृद्ध झालेली ही परंपरा आजही आपल्या संस्कृतीचा श्वास आहे. या संत वाङ्मयातून केवळ भक्तीच नव्हे तर जीवनाला दिशा देणारे विचार, साधेपण, समता आणि प्रेमाचा संदेश आपल्याला मिळतो. आजचा हा कार्यक्रम म्हणजे केवळ गायन नाही तर या चिमुकल्या कलाकारांच्या निरागस स्वरातून व्यक्त होणारी भक्ती, श्रद्धा आणि संस्कारांची एक सुंदर मैफल आहे. चला तर मग या भक्तिमय सुरावटींच्या प्रवाहात आपण सर्वजण तल्लीन होऊया. आळंदी हे गाव पुण्यभूमी ठाव. आळंदी ही संत ज्ञानेश्वरांची पावन भूमी. या भूमीतूनच संत परंपरेचा दिव्य प्रकाश संपूर्ण महाराष्ट्रात आणि देशभर पसरला. संत नामदेवांनी या अभंगातून आळंदीच्या पवित्रतेचे अत्यंत सुंदर वर्णन केले आहे. भक्तिभावाने ओतप्रोत भरलेला हा अभंग सादर करीत आहे हार्मोनियम वादन आणि गायन करून कुमारी वैष्णवी देशमुख.

इवलेसे रोप लावियेले द्वारे। बालमित्रांनो, संत ज्ञानेश्वरांच्या रचनेमध्ये साधेपणा आणि गहन अर्थाचा अद्भुत संगम दिसतो। लहानस रोप लावण्याच्या प्रतिमेतून त्यांचे जीवनातील संवर्धन, जतन आणि वाढ यांचा सुंदर संदेश दिला आहे। हा अर्थपूर्ण अभंग सादर करीत आहे गायन वादन स्वरामाने।

बालमित्रांनो, धरिला पंढरीचा चोर संत जनाईबाईंच्या रचनेमध्ये विठ्ठलावरच प्रेम निराग असता दिसून येते. विठ्ठलाला चोर म्हणत त्यांनी आपले प्रेम व्यक्त केलेले आहे. सादर करीत आहे हार्मोनियम वादन आणि गायन कुमार कार्तिक भोसले. आ

रात्रंदिवसा देवा तुमची मूर्ती ध्यानात। बालमित्रांनो, ईश्वराचे स्मरण हे केवळ एका वेळेसाठी नसून ते प्रत्येक क्षणी आपल्या अंतकरणात असावं, हा संदेश या गीतातून मिळतो। भक्ती आणि ध्यान यांचा सुंदर संगम या गीतातून अनुभवायला मिळतो। हे हृदयस्पर्शी गीत गायन आणि वादन करून कुमारी ईश्वरी पंडित।

बालदोस्तांनो, आजच्या क कमाल ध धमाल या कार्यक्रमात आपण कवितांचं गाव जकातवाडी जिल्हा सातारा येथील बालकलाकार वैष्णवी देशमुख आणि सहकाऱ्यांनी सादर केलेल्या विविध गुणदर्शनाच्या कार्यक्रमाचा भाग पहिला ऐकलात. या कार्यक्रमाचा भाग दुसरा आपण ऐकणार आहोत रविवारी 5 जुलैला सकाळी 9:30 वाजून. तोपर्यंत मुग्धाताईचा नमस्कार.

क कमाल ध धमाला हा आमचा छोट्या दोस्तांसाठीचा कार्यक्रम आत्ताच आपण ऐकलात. आज या कार्यक्रमात कवितांचं गाव जकातवाडी सातारा येथील बालकलाकार वैष्णवी देशमुख आणि सहकलाकारांनी सादर केलेला विविध गुणदर्शनाचा कार्यक्रम आपण ऐकलात. आज या कार्यक्रमाचा भाग पहिला आपण ऐकलात. सूत्रनिवेदन होतं मुग्धा कुंभारे यांचं. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी सातारा केंद्रावरून.

आकाशवाणी सातारा केंद्राचे कार्यक्रम आपण ऐकत आहात. आज सकाळी 11 वाजता आपण ऐकणार आहात लोकगीतांचा कार्यक्रम. 11:30 हिंदी चित्रपट संगीत.

श्रोतेहो, आज सायंकाळी 6:30 भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका संघादरम्यान मँचेस्टर येथे खेळल्या जाणाऱ्या आयसीसी वुमन्स T20 क्रिकेट वर्ल्ड कप सामन्याचं धावतं वर्णन आपण ऐकणार आहात, आणि दरम्यान ॲपवर आमचे नियमित कार्यक्रम चालू असतील.

0: आकाशवाणीचं हे सातारा केंद्र आहे. सकाळचे ठीक 10 वाजले आहेत. आता प्रसारित करत आहोत ग्राहक केंद्रित कार्यक्रम एस हॉस्पिटल.
1: सूचना: ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
2: नमस्कार श्रोते हो, एस हॉस्पिटल प्रस्तुत किडनीचे आरोग्य आणि आधुनिक उपचार या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. एस हॉस्पिटलच्या टीम युरोलॉजीचे तज्ज्ञ डॉक्टर्स आजही आपल्या बरोबर चर्चा करण्यासाठी आपल्याकडे आलेले आहेत. डॉक्टर सुरेश पाटणकर सर, नमस्कार सर.
3: नमस्कार.
2: आणि डॉक्टर सचिन भुजबळ सर, नमस्कार सर.
4: नमस्कार.
2: किडनी स्टोन बद्दल सुरेश सर आपण बोलत होतो आणि तुम्ही सांगितलं की कुठले स्टोन्स कधी मेडिसिननी जातात, कधी त्याला ऑपरेट करावं लागतं, या सगळ्या गोष्टी डिपेंड कशावर असतात? साईज

0: जसं मागच्या डॉक्टर गुरुजींनी सांगितलं की स्टोन झाल्यानंतर तो पडणार नाही या संदर्भात तज्ञांचा सल्ला घेणं खूप महत्वाचं आहे.
1: हो.
0: म्हणजे खडा खूप लहान आहे म्हणून पडून जाईल या भीतीने बरेचसे पेशंट काहीतरी औषधं घेत राहतात, पण त्याच्यामुळे अनेक वेळा जसं मी म्हटलं तसं काही निष्कारण कॉम्प्लिकेशन होऊ शकतात. तर आज डॉक्टर सचिनना पण हे विचारू, सचिन सर, की तुम्हाचं या संदर्भात काय मत आहे की कुठल्या स्टोन पडू शकतो, ही एक धारणा असते की पडू शकेल किंवा काय, तर तुमचं काय मत आहे?
2: स्टोनचा साईज हा एक नक्कीच महत्वाचा फॅक्टर आहे, परंतु तो केवळ एकच फॅक्टर नाही की ज्याच्यावर आपल्याला ट्रीटमेंट कशा प्रकारे करायची हे ठरतं. त्याचबरोबर पेशंटला काय त्रास किती आहे आणि त्या स्टोनमुळे काही कॉम्प्लिकेशन्स होत आहेत का, जसे की इन्फेक्शन होत आहे का, लघवीमध्ये रक्त जात आहे का आणि किडनीच्या कामावर काही परिणाम होतोय का, या सुद्धा गोष्टी महत्वाच्या असतात. तसेच स्टोनचा आकार आणि स्टोनचा हार्डनेस या गोष्टी पण महत्वाच्या असतात.
1: पण मग या ज्या गोष्टी आहेत या फक्त सोनोग्राफीमध्ये दिसतात का, याच्यासाठी काही वेगळ्या टेस्ट पण कराव्या लागतात?
2: नाही, नुसतं सोनोग्राफीमध्ये या सर्व गोष्टी आपल्याला कळून येत नाही, त्यासाठी तज्ञांकडे जाऊन दाखवणे हे महत्वाचे असते. त्याचबरोबर लघवीच्या काही तपासण्या कराव्या लागतात आणि लागलीच गरज तर सिटी स्कॅन पण करावा लागतो.
1: डॉक्टर सचिन सर, याबद्दल अजूनही माहिती तुमच्याकडनं जाणून घ्यायची आहे, तत्पूर्वी श्रोते हो प्रोस्टेट, किडनी आणि मूत्रविकारांच्या संदर्भात योग्य मार्गदर्शन आणि अत्याधुनिक उपचारांसाठी तुम्ही देखील संपर्क करू शकता एस हॉस्पिटलच्या टीम युरोलॉजीच्या तज्ज्ञ डॉक्टरांना, एस हॉस्पिटल एरंडवणे पुणे इथे. संपर्क 895-666-16-39, 895-666-16-39, 8955-666-1639.
3: डॉक्टर सचिन सर, जसं तुम्ही आता म्हणालात की डिपेंड करतं की कुठल्या प्रकारचा स्टोन आहे, म्हणजे तुम्ही एखादं उदाहरण सांगू शकाल का?
2: आता मागच्या आठवड्यातच एक यंग पेशंट माझ्याकडे आला होता. पेशंटला पोटामध्ये खूप दुखत होतं. पेशंटने सोनोग्राफी केली, सोनोग्राफीमध्ये 4 मिलीमीटरचा स्टोन होता.
3: ओके.
2: सो पेशंट एका डॉक्टरांकडे गेले, तिथे औषधं घेतली, साईज लहान आहे त्याच्यामुळे औषधांनी पडून जाईल असं पेशंटला वाटलं, परंतु आठवड्यावर पेशंटला त्रास होत राहिला आणि स्टोन काही पडला नाही. मग त्यावेळेस पेशंट माझ्याकडे आला, त्यानंतर पेशंटला तपासून काही ऍडिशनल काही तपास करून नंतर आपण पेशंटला सांगितलं की हा स्टोन जो आहे तो हार्ड स्टोन आहे, आणि हार्ड स्टोन असेल तर युजली काय असतं की तो काटेरी स्टोन असतो, आणि तिथे जर सूज असेल किंवा नळी जर लहान झालेली असेल तर असे स्टोन पडत नाही. 10 आणि 11 मिलीमीटरचे स्टोन सुद्धा पडलेले आम्ही औषधांनी मॅनेज झालेले बघितलेले आहेत, परंतु कुठले स्टोन जे सॉफ्ट स्टोन असतात, गोल गुळगुळीत असतात, परंतु काही स्टोन जे काटेरी असतात किंवा हार्ड स्टोन असतात ते सहसा औषधांनी पडत नाही. आता याच पेशंटचं मग आम्हाला ऑपरेशन करावं लागलं, कारण की त्याला किडनी फंक्शन खराब होत होतं, आणि ऑपरेशन करताना असं निदर्शनास आलं की नळी जी आहे ती लहान होती, त्या पेशंटची किडनीची जी नळी आहे ती लहान होती, आणि त्याच्यामुळे स्टोन लहान असून सुद्धा तो खाली येत नव्हता.
3: अच्छा.
0: जसं आता डॉक्टर सचिनने सांगितलं की आकार हा एकच आपण क्रायटेरिया धरत नाही, त्याच्यावर बाकी माहिती असं पण तेवढंच महत्वाचं आहे, त्यामुळे फक्त खडा लहान आहे आणि तो पडणारच असं न करता तज्ञांचा सल्ला वेळेवरती घेणं आणि पुढचे होणारे धोके टाळणे खूप महत्वाचं आहे.
3: अगदीच. म्हणूनच श्रोते हो, अशा ज्या छोट्या छोट्या गोष्टी असतात त्या पुढे जाऊन खूप मोठे मोठे त्रास आपल्याला आणि आपल्या शरीराला देऊ शकतात, तेव्हा स्वतः विचार न करता तज्ञांचा सल्ला घेणं हे खूप महत्वाचं आहे. म्हणूनच किडनी स्टोन, प्रोस्टेट, मूत्रविकारांच्या संदर्भात योग्य मार्गदर्शन आणि अत्याधुनिक उपचारांसाठी तुम्ही देखील संपर्क करू शकता एस हॉस्पिटलच्या टीम युरोलॉजीच्या तज्ञ डॉक्टरांना, एस हॉस्पिटल एरंडवणे पुणे इथे. संपर्क 895-666-16-39, 895-666-16-39, 8955-666-1639. पुन्हा भेटूयात एस हॉस्पिटल प्रस्तुत किडनीचे आरोग्य आणि आधुनिक उपचार या कार्यक्रमाच्या पुढच्या भागात. तोपर्यंत नमस्कार.
4: नमस्कार.
5: निर्मिती संकल्पना अमेय जोगळेकर.
6: ग्रह केंद्रित कार्यक्रम एस हॉस्पिटल आत्ताच आपण ऐकलात. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी सातारा केंद्रावरून.
7: दहा लाखांची लॉटरी मला. वाव.
8: फसल्या ऑफर्स पासून सावधान.
9: आरबीआय सांगते
10: जाणकार बना, सतर्क रहा.

दिशा स्कीमच्या टेली लॉ न्यायबंधू आणि कायदा साक्षरता तसेच जागरूकता आणि कायदेविषयक मदतीसाठी टेली लॉच्या 1444 या टोल फ्री नंबरवर तसेच www.teli-law.in या वेबसाईटवर माहिती मिळवू शकता.

0: वारणा श्रीखंड चीज पनीर वारणाची दर्जेदार उत्पादने सर्वत्र उपलब्ध.
1: अल्पावधीतच कराडवासियांच्या विश्वासास पात्र ठरलेली आपली बँक पंचगंगा बँक
2: घेऊन येते आहे उत्सवाचे नवे रंग.
1: कारचे स्वप्न पूर्ण करा, हक्काचं घर घ्या, झटपट सोने तारण कर्जानं आपली निकट भागवा,
2: वास्तव व्याजदराचा फायदा घ्या.
1: शिवाय आधुनिक बँकिंग सेवेसह लॉकर सुविधा उपलब्ध.
2: पंचगंगा बँक कृष्णा नाका कराड इथं स्ववास्तू.
1: तत्पर कर्ज आणि आकर्षक ठेव योजनेसाठी संपर्क करा पंचगंगा बँक.
3: फर्स्ट क्राय इंटेली डॉट प्री स्कूल अँड डे केअर सातारा. इंटेलिसी करिक्युलम, स्क्रीन फ्री तंत्रज्ञान,
4: प्रत्येक क्लास साठी स्वतंत्र उच्च शिक्षित शिक्षक, मर्यादित स्टुडंट्स,
3: हँड्स ऑन लर्निंग, सायंटिफिक डिझाईन प्ले झोन, इनडोअर आउटडोअर गेम्स,
4: सीसीटीव्ही कॅम्पस आणि मेडिकल फॅसिलिटी.
3: फर्स्ट क्राय इंटेली डॉट प्री स्कूल अँड डे केअर सातारा.
4: 2 वर्षावरील मुलांसाठी ऍडमिशन सुरू. पत्ता: अजिंक्य बाजार चौक, गुरुकुल स्कूल रोड, शाहूनगर, सातारा. संपर्क 94 03 23 36 30.
5: बाबा आणा 3000.
6: ते कशाला?
5: माझा पॉकेट मनी.
6: अरे आता फक्त 2000 कॅश आहेत.
5: अहो बाबा, बुलेट ट्रेनच्या जमान्यामध्ये बैलगाडी चालवत आहात. डिजिटल पेमेंट वापरा. नाही हो, सरळ UPI ने पेमेंट करा. सोपं आहे.
6: अरे वा, मलाही शिकव आणि तुझे 1000 घेऊन जा.
5: तुमचा मोबाईल द्या,
6: घे घे.
7: भारत डिजिटल पेमेंट करतो आहे.
8: प्रत्येक देवाणघेवाण आता सुलभ आहे.

0: आकाशवाणी एफ एम प्रसारण सेवेचं हे सातारा केंद्र आहे. सकाळचे 10:10 होत आहेत. आता प्रसारित करत आहोत ग्राहक केंद्रित कार्यक्रम ओळख बाजारपेठेची.
1: हॅलो हॅलो हॅलो, मी आहे अमेझिंग अदिती आणि तुम्ही ऐकत आहात
2: ओळख बाजारपेठेची. इथं भरपूर काही नवे नवे नवे नवे.
1: अनेक वर्ष स्वतःचा फ्लॅट घेण्याचं स्वप्न उराशी बाळगल्यानंतर जेव्हा आपण स्वतःचा फ्लॅट बुक करतो त्यानंतर होणारा आनंद वेगळाच असतो, नाही का? अनेक वर्ष केलेली मेहनत, बचत आणि संयम या सगळ्याचं चीज झाल्यासारखं वाटतं. आता हे

0: आपलं आहे ही जाणीव मनाला विलक्षण समाधान आणि सुरक्षिततेची भावना देते. आता माझ्या बोलण्यावरून तुम्हाला अंदाज आलाच असेल, तरी पण मी सांगते, मी नुकतंच सातारच्या न्यू विकासनगर मधल्या 64 अवेन्यू मध्ये फ्लॅट बघायला गेले होते. 64 अवेन्यूच्या श्री अवधूत जाधव सरांकडून मला बरीच माहिती मिळाली आणि आज ती मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. नमस्कार सर.
1: नमस्कार
0: सर. 64 अवेन्यू मध्ये 5वी शेवटची विंग तयार होतीये असं मी ऐकलं होतं.
1: होय, अगदी खरं ऐकलं तुम्ही. आपल्या 4ही विंगच्या यशानंतर आपण 5व्या शेवटच्या विंगचं काम सुरू करून अगदी ते 30% पूर्ण पण केलं आहे. हा प्रोजेक्ट टोटल 2 एकरामध्ये रेसिडेन्शियल प्लस कमर्शियल असा आहे. प्रत्येकी 7 मजली असे 322 फ्लॅटची स्कीम आहे आणि कमर्शियल सांगायचं तर यामध्ये 14 शॉप पण आहेत. 4ही विंग मधले 95% फ्लॅट सोल्ड आउट सुद्धा केले आहेत. सध्या 5व्या विंग मध्ये एकूण 70 फ्लॅट उपलब्ध आहेत. त्यामध्ये 1BHK, 2BHK आणि 1BHK विथ टेरेस फ्लॅट असे पर्याय ग्राहकांसमोर ठेवले आहेत.
0: ग्रेट सर, इथल्या कन्स्ट्रक्शन क्वालिटी बद्दल काय सांगाल?
1: विसावा ग्रुप साठी कन्स्ट्रक्शन क्वालिटी हा सर्वात महत्वाचा आणि तडजोड न करता जपला जाणारा घटक आहे. आपल्याकडे बांधकामासाठी वापरल्या जाणाऱ्या सर्वच वस्तू नामांकित कंपनीच्या असतात, जसं की विनय कंपनीच्या इलेक्ट्रिक फिटिंग, ओटीस कंपनीची लिफ्ट, ऍस्ट्रल कंपनीचे प्लम्बिंग मटेरियल वापरले जाते. स्ट्रक्चर मजबूत, टिकाऊ आणि सुरक्षित कसे राहील यावर विशेष भर दिला जातो. स्वप्नातलं घर आणि आवाक्यातला दर या ब्रीदवाक्याप्रमाणे परवडणाऱ्या किमतीत घर उपलब्ध करून देत प्रत्येकाच्या स्वतःच्या घराचं स्वप्न साकार करण्यासाठी विसावा ग्रुप कटिबद्ध आहे.
0: फॅन्टॅस्टिक सर, या प्रोजेक्ट मध्ये कोणकोणत्या सुविधा उपलब्ध करून दिल्या जातात?
1: हा प्रोजेक्ट सर्व आधुनिक अमेनिटीज ने परिपूर्ण आहे. 24 तास पाण्याची सुविधा, गेटेड सिक्युरिटी यांसारख्या मूलभूत सोयी तर उपलब्ध आहेतच. त्याचबरोबर सोलर सिस्टीम, CCTV कॅमेरा विथ Wi-Fi अटॅचमेंट यासारखी अत्याधुनिक सुविधा देखील ग्राहकांना दिली जात आहे. 24 तास वापरासाठी असणाऱ्या पाण्याला आपण फिल्ट्रेशन सिस्टीम बसवली आहे. संपूर्ण प्रकल्पातील कॉमन लाईट सिस्टीम ऑटोमॅटिक असणार आहे. या प्रकल्पात एकूण 2 एकरपैकी 8 गुंठे जागा खास राखीव ठेवण्यात आली आहे. भरपूर मोकळी जागा उपलब्ध असल्यामुळे सर्व मुले एकत्र खेळायला जरी आली तरी कुठलीही गर्दी जाणवणार नाही. त्याचबरोबर ओपन जिमची सुविधा पण आपण ग्राहकांना देतोय. आणि हो, सगळ्यात महत्वाचं आहे, छोटेखानी समारंभासाठी प्रशस्त ओपन स्पेसची सुविधा आपण उपलब्ध करून दिलेली आहे.
0: सही.
1: हा प्रकल्प सातारा शहराच्या न्यू विकासनगर भागात वसलेला आहे. तिथून शाळा, कॉलेज, दवाखाना, मंडई आणि बँका या सुविधा अगदी जवळ आहेत. या वास्तू प्रकल्पापासून सातारा पंढरपूर रोड केवळ 900 मीटर अंतरावर तर बॉम्बे रेस्टॉरंट पासून 2 किलोमीटर अंतरावर आहे. याशिवाय लवकरच सुरू होणारे नवीन शासकीय मेडिकल कॉलेज या ठिकाणाहून चालत जाता येईल इतक्याच जवळ आहे. त्यामुळे कुटुंबासहित निवांत सुरक्षित जीवन जगण्यासाठी तर ही जागा आदर्श आहेच, पण वेगाने होत असलेल्या परिसराचा विकास पाहता भविष्यातील गुंतवणुकीच्या दृष्टीने हा प्रकल्प उत्तम व भरघोस रिटर्न देणारा ठरणार आहे.
0: बरोबर आहे सर, अगदी खरं बोललात. सर मला आता निघायला हवं, मी बाबांना घेऊन साइट विजिटला परत नक्की येईन. मला तुमचा नंबर मिळेल?
1: नक्कीच, घ्या ना. 72-94-94-64-64.
0: 72-94-94-64-64.
1: करेक्ट. शेवटची 5वी विंग सुरू आवाक्यातल्या दाराची.
0: हो हो हो सर, थँक्यू सो मच. सो फ्रेंड्स, तुम्हालाही सुसज्ज इमारत, प्रशस्त फ्लॅट, दर्जेदार बांधकाम आणि सर्व सोयींनी युक्त असं स्वतःच्या घराचं स्वप्न साकारायचं असेल तर आजच सातारच्या न्यू विकासनगर मधील 64 अवेन्यू मध्ये अवश्य भेट द्या. आणि हो, बाजारपेठेतील अशीच नवनवीन माहिती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा ओळख बाजारपेठेची आपल्या आवडत्या सातारा आकाशवाणीवर. आपल्या व्यवसायाची ओळख करून द्या ओळख बाजारपेठेची मध्ये. संपर्क वर्ड अँड इमेज सोल्युशन सातारा, फोन 960-432-13-40.
2: ग्राहक केंद्रित कार्यक्रम ओळख बाजारपेठेची आताच आपण ऐकलात. आकाशवाणी सातारा केंद्र, आता PN गाडगिळ अँड सन्स हा ग्राहक केंद्रित कार्यक्रम.
3: या कार्यक्रमातील विचार हे तज्ञांचे वैयक्तिक विचार असून रेडिओ चॅनल याच्याशी सहमत असेलच असं नाही.
4: दागिना सोन्याचा असो वा हिऱ्यांचा, दागिना म्हणजे फक्त पूना गाडगिळ आणि सन्स. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत पूना गाडगिळ आणि सन्स, राजपथ रोड सातारा आणि फलटण.

0: सण समारंभासाठी असो वा लग्न सराईसाठी असो, सोने खरेदी म्हणजे पुन्हा गाडगे आणि सन्स. दागिने सोन्याचे असो वा मोत्यांचे, दागिने हिऱ्यांचे असो वा प्लॅटिनमचे, दागिने खरेदी म्हणजे पुन्हा गाडगे आणि सन्स. इथे दागिने खरेदी म्हणजे आनंदाचा अनुभव, भरपूर व्हरायटी आणि सस्मित सेवा. पुन्हा गाडगे आणि सन्स, दागिना महाराष्ट्राचा 1832 पासून.
1: श्रोते हो, सोनं आणि सोन्याचे दागिने हा भारतीय स्त्रीमनाचा अगदी जिव्हाळ्याचा विषय. सोनं कितीही महाग होऊ दे, किंमत वाढत जाऊ दे, भारतीय महिला सोन्याचे दागिने घेतातच. तर मग आजच्या या भावामध्ये देखील दागिने घेण्याची हौस कशी भागवली जाते, बजेट कसं बसवतात, याची माहिती आपल्याला देणार आहेत पूना गाडगे आणि सन्स या लोकप्रिय आणि विश्वासार्ह सुवर्ण पेढीचे संचालक श्रीयुत अमित मोडक सर. मोडक साहेब नमस्कार.
2: नमस्कार. आताच्या काळात जसं सोनं महाग होत गेलं, तर आता 1 ग्रॅम सोनं पूर्वी आपण मुहूर्ताला जाऊन अगदी सहजपणे घ्यायचो, कारण 2 वर्षापूर्वीपर्यंत 4-5 हजार रुपयाला यायचं, त्याच्या आधीच्या काळापर्यंत 3 हजाराला यायचं. पण आता जसं ते सोनं महाग होत चाललंय, तसं 1 ग्रॅम सोनं म्हणजे 14-15 हजार रुपयाचं होणार असेल तर ते कसं घ्यायचं, तर 200-200 मिलीग्रॅमच्या आता पातळ टिकल्या काढल्या गेल्या आहेत.
1: बरं.
2: म्हणजे त्या कॉईनच्या आकाराच्या असतात, त्या टॅम्पर प्रूफ पॅकिंगमध्ये पॅक केलेल्या असतात. सामान्य माणसाला जर जायचं म्हटलं आणि एखाद्या मुहूर्ताला घ्यायचं म्हटलं तर तो 4-5 हजार रुपयापर्यंत घेऊ शकतो
1: नक्कीच.
2: आज आता 200 मिलीग्रॅमची जर टिकली म्हटली तर ती 3 हजार रुपयाला येते. मग तो 2 टिकल्या घेऊ शकतो, 400 मिलीग्रॅम होतं. आता 100 मिलीग्रॅम जर 1500 रुपयाला होत असेल तर त्याला व्हॅल्यू आहे. त्याला 1 ग्रॅम करायला अशा 5 टिकल्या घ्यायला पाहिजे. त्याच्यावरती लक्ष्मीची प्रतिमा छापलेली असते किंवा इतर काहीतरी ऑस्पिशियस छापलेलं असतं, त्यामुळे तो ते मुहूर्ताला घेऊ शकतो. हे झालं छोट्या प्रकारात. मला असं आठवतंय की ज्यांचे रोजच्या रोजची कमाईचे प्रकार असायचे, हॉकर्स असतील, तर ती लोक तर मोहनमाळेतले मणी असतात ना आपले, किंवा जोंधळे मणी असतात, मोहनमाळ मणी असतात, कंठी मणीचा मणी असतो, तर जमेल तस तसं ते एक एक मणी घेतात आणि ते साठवून ठेवतात.
1: अच्छा.
2: की आपल्या घरवालीला एकदा आपले 100-125 मणी साठले की त्याच्यातून आपण एक छानपैकी जोंधळी माळ, मोहनमाळ किंवा कंठी मणी माळ करावी. हे झाले एक पारंपरिक प्रकार. पण आता आधुनिक याच्यामध्ये जेनजी आहे, कॉर्पोरेट वर्किंग वुमन आहे, त्यांना ऑनलाईन पैसे ट्रान्सफर करायचे असतात, कटकट नको असते, झंझट नको असते, एकदा जाऊन काहीतरी केलं नंतर वर्ष, तर त्या प्रकारे ते सराफ लोकांकडेच अक्युम्युलेशन स्कीम असतात. आता कायद्याच्या चौकटीत बसून या अक्युम्युलेशन स्कीम ज्या आहेत त्या 10 महिन्याच्या असतात आणि 12 महिन्यात त्या क्लोज व्हाव्या लागतात, कारण अनरेग्युलेटेड डिपॉझिट नावाचा एक गव्हर्नमेंटनी कायदा काढलाय. त्या अनरेग्युलेटेड डिपॉझिटमध्ये 12 महिन्याच्या पलीकडे जर तुमच्याकडे एखाद्याची रक्कम राहिली तर ते कायद्याने अलाउड नाहीये.
1: अच्छा.
2: त्यामुळे या 10 महिन्याच्या 11 महिन्याच्या अशा स्कीम असतात आणि त्याच्यावरती जनरली आरओआय असं काही मिळत नाही. म्हणजे तुम्ही एसआयपी किंवा रिकरिंग डिपॉझिट असा विचार कराल तर तुमचं सोनं तुम्ही ज्या दिवशी पैसे देता त्या दिवशीच्या भावानी बुक होतं आणि एंडला जाऊन तुम्हाला त्या सोन्याचा दागिना घ्यावा लागतो. तर त्या दागिन्याच्या मजुरीवरती वेगवेगळ्या प्रमाणामध्ये वेगवेगळ्या सराफांकडे सूट मिळते आणि ती सूट ही आपली उत्पन्न असतं, म्हणजे ज्या बचतीतून झालेलं उत्पन्न असतं. आता 1 तोळ्याचा दागिना करायचा झाला तुम्हाला तर 1.5 लाख रुपयाचं सोनं झालं, त्याला अगदी किमान 10% मजुरी म्हटली तरी 15 हजार रुपये मजुरी होते. आता त्याच्यातली जर 50-60% मजुरी माफ मिळणार असेल तर तुमचा 8-9 हजार रुपये वाचणार असतात. तर ते 8-9 हजार रुपये हा तुमचा परतावा झाला त्याच्यातून आणि टप्प्याटप्प्याने तुमची गुंतवणूक होऊन त्यातून सोनं निर्माण झालं म्हणजे अक्युम्युलेट झालं आणि मग त्याचा एकत्रितपणे दागिना करू शकतो. त्यामुळे आपल्याला जर का 3-1 लाख रुपयाचा दागिना करायचा असेल, म्हणजे 3-1 लाख रुपये आजच्या दराने 20 ग्रॅम वजनाचा, तर साधारणपणे आपल्याला दर म्हणजे 10 महिन्याचं असेल तर 25-30 हजार रुपये दर महिन्याला जर आपण सोनं घेत गेलो आणि ते त्या सराफाकडेच ठेवत गेलो तर नंतर जाऊन आपल्याला तो 3 लाखाचा दागिना बनू शकतो. परत त्या 3 लाखाच्या दागिन्याची जी काय टोटल मजुरी असते त्यातल्या मजुरीतला मेजर पार्ट आपल्याला डिस्काउंट म्हणून मिळू शकतो की ज्याच्यामुळे आपले तेवढे पैसे वाचू शकतात.
1: मोडक साहेब, सोन्याचे भाव कितीही वाढले तरी सराफी दुकानं ग्राहकांनी भरलेली दिसतात, याचं रहस्य आज आपण आम्हाला सांगितलं आणि दागिने प्रेमींना मार्गदर्शनही केलं. श्रोत्यांच्या वतीने मी आपले आभार मानते. धन्यवाद. दागिना सोन्याचा असो वा हिऱ्यांचा, दागिना म्हणजे फक्त पूना गाडगे आणि सन्स. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत पूना गाडगे आणि सन्स, राजपथ रोड, सातारा आणि फलटण.
3: ग्राहक केंद्रित कार्यक्रम PN गाडगे आणि सन्स आताच आपण ऐकलात. आता प्रसारित करत आहोत ऑन्को लाईफ कॅन्सर सेंटर हा ग्राहक केंद्रित कार्यक्रम.
4: या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत ऑन्कोलाईफ कॅन्सर सेंटर सातारा. कॅन्सरवरील प्रभावी उपचारांचे सातारा जिल्ह्यातील

0: नामांकित हॉस्पिटल ऑन्कोलॉज कॅन्सर सेंटर शेंद्रे सातारा.
1: नमस्कार, मी डॉक्टर मनोज लोखंडे, कॅन्सर सर्जन, ऑन्कोलाइफ कॅन्सर सेंटर शेंद्रे सातारा. आज आपण जठराच्या कॅन्सर बद्दल थोडी चर्चा करणार आहोत. जठराचा कॅन्सर आम्ही त्याला कार्सिनोमा स्टमक म्हणतो. स्टमक म्हणजे जठर. आपण ज्यावेळेस जेवण करतो ते जेवण अन्ननलिकेतून जठरात जातं, जठरात थोडा वेळ थांबून ते पुढं लहान आतड्यात नेलं जातं. तर जठराचा कॅन्सर हा जो कॅन्सर आहे तो आपल्या भागामध्ये एवढा कॉमन नाहीये, पण बरेच पेशंट आमच्या हॉस्पिटलमध्ये येतात. तर जठराचा कॅन्सर ह्याची लक्षणं काय असतात की पेशंटला भूक न लागणे किंवा जेवण केल्यानंतर पोटात फुगल्यासारखं वाटणे, जेवणानंतर उलट्या होणे, उलट्या औषधं घेऊन सुद्धा न थांबणे, कधी कधी काळी डांबरासारखी संडास होणे आणि बऱ्यापैकी कधी कधी लोकांना अशक्तपणा वाटणे आणि अंगातलं रक्त कमी होणे, हे प्रामुख्याने सढळ लक्षणं आहेत जठराच्या कॅन्सरची. तर हा कॅन्सर होतो कशामुळे? तर हा कॅन्सर ज्यावेळेस पित्त जास्त वाढणे किंवा एक विषाणू आहे हेलिकोबॅक्टर पायलोरी, एच पायलोरी म्हणतो आम्ही त्याला, त्याचं पण जर इन्फेक्शन झालं तरी तो कॅन्सर होऊ शकतो. आणि बऱ्याच वेळेस हा कॅन्सर अनुवंशिक पण असू शकतो, पण अनुवंशिकतेपेक्षा आपण जे रोजच्या रोज जेवण करतो, आपलं काही व्यसनं असतील, दारू ड्रिंक्स, दारूचं प्रमाण वाढलं असेल किंवा बरेच औषधाचा उपयोग करणे, आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट जर आपली लाईफस्टाईल आपण स्ट्रेसफुल ठेवली आणि जेवणाच्या वेळा जर सारख्या बदलत राहिलो, त्याच्यामुळे पित्त वाढतं आणि पित्त वाढल्यामुळे सुद्धा हे इन्फेक्शन वाढतं एच पायलोरीचं, आणि त्याच्यामुळे सुद्धा जठराचा कॅन्सर होऊ शकतो. तर हे जे आहे हा प्रामुख्याने पूर्वी असं म्हणायचं की कॅन्सर हा म्हाताऱ्या वयातच होतो, पण आता कॅन्सरला वय राहिलेलं नाहीये, तर हा सध्या तरुण वयात सुद्धा कॅन्सर होऊ शकतो.
2: ओके,
1: तर आता आपल्याला हे कॅन्सरचे लक्षणं कळल्यानंतर, कशामुळे होतो हे कळल्यानंतर, ह्याचं निदान कसं करायचं?
2: राईट,
1: हे निदान करण्यासाठी एक सोपी गोष्ट मी तुम्हाला सांगतो. कुठल्याही रुग्णाला औषध उपचार घेऊन वजन कमीच होत चाललंय, भूक कमीच होत चालली आहे, भूकच लागत नाहीये आणि वारंवार उलट्या होत आहेत, अशा पेशंटचं आम्ही पहिल्यांदा एक साधी सोनोग्राफी करतो पोटाची. त्याच्यात जठरात जर कॅन्सर असेल, गाठ असेल, तर त्याच्यात निदान होऊ शकतं.
2: अच्छा,
3: सातारा जिल्ह्यात सर्व रेशन कार्ड धारकांसाठी मोफत उपचार मिळणार?
0: होय, ऑन्कोलाइफ कॅन्सर सेंटर सातारा येथे.
3: साताऱ्यातील सर्व अत्याधुनिक कॅन्सर तपासण्या आणि उपचार एकाच ठिकाणी मिळणार?
0: होय, ऑन्कोलाइफ कॅन्सर सेंटर सातारा येथे. 10 वर्षांहून अधिक काळाची विश्वसनीय सेवा. ऑन्कोलाइफ कॅन्सर सेंटर सातारा.
3: मोबाईल 77 69 43 43,
0: 77 69 43 43.
1: नंतर ह्याच्यात जर थोडी शंका आली तर आम्ही एंडोस्कोपी करतो, त्याला आम्ही अप्पर जीआय एंडोस्कोपी म्हणतो. आम्ही तोंडात दुर्बीन सोडून अन्ननलिकेतून जठरात जातो आणि जठरात जिथं आम्हाला संभाव्य किंवा असं डाऊटफुल वाटतं तिथल्या आम्ही पेशी काढतो, त्याला आम्ही बायोप्सी म्हणतो, पंच बायोप्सी, एंडोस्कोपिक बायोप्सी. आणि ह्या बायोप्सी नंतर आम्ही ते तपासायला पाठवतो, त्याच्यानंतर त्याचं निदान होतं. मग आता हे जर निदान कॅन्सर आलं तर आपण कॅन्सरची पायरी बघतो. कॅन्सरमध्ये 4 पायऱ्या असतात, पहिली, दुसरी, तिसरी, चौथी. मग निदान झाल्यानंतर आम्ही पेट स्कॅन करतो, आधी सिटी स्कॅन करतो. सिटी स्कॅन मध्ये जर असं वाटलं की पुढे पसरलेलं आहे तर आपण पेट स्कॅन पण करतो. पेट स्कॅन मध्ये पायरी कळते.
2: ओके,
1: हा, मग जर पहिली दुसरी पायरी असेल तर आम्ही आजाराची साईज, पेशंटची कंडिशन बघून, बऱ्याच वेळेस आम्ही आधी जर पेशंटला उलट्याच होत असतील, पेशंटची तब्येत फारच नाजूक झाली असेल, तर आम्ही त्याला जेवणाचा मार्ग आधी तयार करतो आणि त्याच्यानंतर बऱ्याच वेळेस आम्ही किमोथेरपी आधी देतो. किमोथेरपी देऊन तो आजार बारीक करतो, डाऊन स्टेज म्हणतो आम्ही त्याला, आणि मग नंतर ऑपरेशन
2: कम्प्लीट करतो.
1: म्हणजे थोडक्यात ह्या आजाराला बऱ्यापैकी किमोथेरपी आणि ऑपरेशन लागतंय. आणि ऑपरेशन झाल्यानंतर जर असं आम्हाला असं वाटलं की तो अवधानाच्या गाठीत पसरलेला आहे तर कदाचित रेडिएशन पण घ्यावं लागतं.
2: ओके,
1: तर थोडक्यात सांगायचं काय की जठराचा कॅन्सर हा जर रुग्णांनी किंवा पेशंट्सनी लवकर त्याच्याकडे अटेन्शन केलं,
2: निदान केलं,
1: तर लवकर निदान झालं तर हा वेळेत आपण जर त्याचं निदान केलं तर हा बरा होऊ शकतो.
2: नक्कीच, धन्यवाद सर.
0: या कार्यक्रमाचे प्रायोजक होते ऑन्कोलॉज कॅन्सर सेंटर सातारा.
4: ग्राहक केंद्रित कार्यक्रम ऑन्कोलॉज कॅन्सर सेंटर सातारा आताच आपण ऐकलं.

0: जितेंद्र घोडके सराफ हा ग्राहक केंद्रित कार्यक्रम।
1: या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे व्यक्तिगत आहेत, आकाशवाणी केंद्र किंवा ऍड एजन्सी या विचारांशी सहमत असतीलच असं नाही।
2: आकाशवाणीच्या सर्व रसिक श्रोत्यांना माझा म्हणजे प्रियांका गोगटेचा मनापासून नमस्कार। श्रोते हो, आज आपण पुण्यातील 100 वर्ष जुनी सुवर्ण पेढी जितेंद्र घोडके सराफांकडे मिळणाऱ्या श्री गजांत लक्ष्मी अंगठीबद्दल माहिती करून घेणार आहोत। श्रोते हो, ही अंगठी धारण करणाऱ्याला आर्थिक विवंचनेतून बाहेर पडण्यास मदत करू शकणारी, तसंच धनवृद्धी सोबत आर्थिक स्थैर्य प्राप्त करून देण्यास मदत करू शकणारी श्री गजांत लक्ष्मी अंगठी म्हणजे खरोखरच एक महत्वाची भूमिका निभावते असा अनुभव आपल्या असंख्य बंधू भगिनींना आला आहे। संपूर्णतः मल्याळी शास्त्रावर आधारित श्री गजांत लक्ष्मी अंगठी केरळ सोडल्यास संपूर्ण भारतात फक्त जितेंद्र घोडके सराफांकडेच मिळते। श्री गजांत लक्ष्मी अंगठी जेवढ्या शास्त्रशुद्ध पद्धतीनं आणि श्रद्धेनं तयार केली जाते, तेवढ्याच श्रद्धेनं स्वतः श्री जितेंद्र घोडके सराफ यांच्या हस्ते ती अंगठी धारण करणाऱ्यास दिली जाते, आणि तेवढ्याच श्रद्धेनं आणि शास्त्रशुद्ध पद्धतीनं ती एका विशिष्ट मुहूर्तावर अर्थात दिवाळीत लक्ष्मी पूजनाच्या दिवशी फक्त एक प्रहर म्हणजेच 1 तास 45 मिनिटांच्या कालावधीतच ती धारण करायची असते। जितेंद्र घोडके सराफांकडे मिळणारी ही श्री गजांत लक्ष्मी अंगठी सोनं, चांदी, तांब किंवा पंचधातू मध्ये एक विशिष्ट आणि अतिशय दुर्मिळ अशा घटक पदार्थाच्या मदतीनं तयार केली जाते। पण श्रोते हो, एक अतिशय महत्वाची गोष्ट म्हणजे आपण जर श्री गजांत लक्ष्मी अंगठी प्रथमच धारण करत असाल तर ही सोन्याची न घेता चांदी, तांब किंवा पंचधातू मध्येच बनवावी असा स्पष्ट सल्ला श्री जितेंद्र घोडके सराफ अर्थात सर्वांचे लाडके दादा आपल्या सर्व ग्राहकांना देतात, आणि ते अतिशय अभिमानानं आणि विश्वासानं असंही सांगतात की या दिवाळीत जी व्यक्ती चांदी, तांब किंवा पंचधातू मध्ये ही अंगठी धारण करते ती व्यक्ती पुढल्या वर्षी सोन्याची अंगठी घेण्यास स्वतः तर येतेच, पण इतर 10-12 लोकांनाही सोबत घेऊन येते। श्रोते हो, दिवसेंदिवस श्री गजांत लक्ष्मी अंगठीची वाढती मागणी, त्यामुळे शेवटच्या काही दिवसात होणारी गर्दी आणि कितीही प्रयत्न करून सुद्धा नाईलाजानं मागणी पूर्ण करू शकण्याची असमर्थता आणि त्यामुळे आमच्या प्रिय ग्राहकांची होणारी निराशा टाळण्यासाठी जितेंद्र घोडके सराफ यांनी या वर्षी मार्च महिन्यापासूनच श्री गजांत लक्ष्मी अंगठीची विक्री सुरू केली आहे। आपणास श्री गजांत लक्ष्मी अंगठी हवी असल्यास आजच आमच्या दालनात आपलं सहर्ष स्वागत आहे। इतर शहरातील ग्राहक फोन करून अंगठी बुक करू शकतात। या अंगठीची किंमत धातू म्हणजेच चांदी, तांब, पंचधातू आणि त्यामध्ये 1 लाईन, 2 लाईन, 3 लाईनचे डिझाईन त्याचप्रमाणे अंगठीचा साईज यावर ठरते। अंगठीचा साईज कसा द्यायचा हे फोनवर सांगितलं जाईल, त्याचप्रमाणे व्हिडिओ कॉलवर विविध डिझाईन्स दाखवण्याची सुद्धा सोय आहे। एकदा अंगठीची निवड झाली, पेमेंट केलं की लागलीच तुम्हाला व्हॉट्सअपवर पावती पाठवली जाईल, आणि अंगठी भारतात कुठेही कुरिअरनी पाठवण्याची सुद्धा सोय जितेंद्र घोडके सराफ यांनी केली आहे। एक अत्यंत महत्वाचं म्हणजे ही अंगठी जरी आता घेऊन गेलात तरीही ही अंगठी इतर शुभ मुहूर्त जसं की गुढीपाडवा, अक्षय तृतीया, दसरा किंवा गुरु पुष्यामृत या दिवशी धारण न करता आधी सांगितल्याप्रमाणे फक्त आणि फक्त दिवाळीत लक्ष्मी पूजनाच्या दिवशी तेही फक्त एक प्रहर म्हणजेच 1 तास 45 मिनिटातच 5 मिनिटांचा विधी करून भक्तिभावानं ती धारण करायची आहे। घरी करण्यात येणाऱ्या या विधीसाठी कुठलाही खर्च येत नाही। तर मग श्रोते हो, आता वाट कसली बघताय? आजच श्री गजांत लक्ष्मी अंगठी घरी घेऊन जा आणि आपल्या आर्थिक अडचणींवर मात करून आर्थिक उन्नतीच्या मार्गावर पहिलं पाऊल टाका। आमचा पत्ता जितेंद्र घोडके सराफ, बिझी लँड बिल्डिंग, कुमठेकर रोड, चितळे बंधू मागील लेन, सदाशिवपेठ, पुणे। आमचे फोन नंबर्स 93-56-360-175 किंवा 93-56-370-970 किंवा 83-90-212-143 किंवा 98-81-211-748। आमचे लँडलाईन नंबर्स 0-20-244-78-286 किंवा शून्य दोन

0: 0-244-80-135.
1: ग्राहक केंद्रित कार्यक्रम जितेंद्र घोडके सराफ आताच आपण ऐकलात. आकाशवाणीचं हे सातारा केंद्र आहे. आता प्रसारित करत आहोत प्रायोजित कार्यक्रम अभिजात मराठी आपली मराठी.
2: अभिजात मराठी आपली मराठी. अभिजात मराठी

0: अभिजात मराठी
1: श्रोतेहो नमस्कार. अभिजात मराठी आपली मराठी या कार्यक्रमात मी वासंती काळे आपणा सर्वांचं मनापासून स्वागत करते. श्रोतेहो, महाराष्ट्र शासनाच्या मराठी भाषा विभागांतर्गत कार्यरत असलेल्या महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळाची रचना, कामकाज आणि कोश निर्मितीचं कार्य या सर्वांची माहिती आपण जाणून घेत आहोत. मराठी विश्वकोशाचा विस्तार जर आपण पाहिला ना, तर सर्व विषय संग्राहक 20 संहिताखंड आणि 21वा सूचीखंड इसवी सन 1976 ते 2019 या कालावधीत प्रकाशित झाले आहेत. या खंडांपैकी आज आपण 16 ते 20 खंड या खंडांचा सविस्तर परिचय करून घेणार आहोत. त्यासाठी आपल्याकडे सागर कांबळे, संपादकीय सहाय्यक मराठी विश्वकोश कार्यालय वाई जिल्हा सातारा इथून आलेले आहेत. सर नमस्कार, या कार्यक्रमात आपलं खूप खूप स्वागत.
2: सर्वांना नमस्कार.
1: सर, तर्कतीर्थ लक्ष्मण शास्त्री जोशी यांच्या संपादनाखाली आणि स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांच्या पुढाकाराने सुरू झालेल्या या विश्वकोशाच्या कार्यासंबंधी आम्हाला थोडक्यात सांगा.
2: महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री स्वर्गवासी यशवंतराव चव्हाण साहेबांच्या पुढाकाराने आणि तर्कतीर्थ लक्ष्मण शास्त्री जोशी यांच्या नेतृत्वामध्ये आणि संपादनामध्ये हे जे काही विश्वकोशाचं सर्व विषय संग्राहक रूप आकाराला आलं, ते आज खऱ्या अर्थानं मराठी भाषेचा गौरव वाढवताना आपल्याला.
1: अगदी बरोबर.
2: तर्कतीर्थांच्या निधनानंतरही या विश्वकोशाची जी विद्वज्जन्य संपादकीय परंपरा आहे, विद्वज्जनांच्या संपादकीय नेतृत्वाखाली ती अव्याहतपणे ती सुरू आहे आणि यशस्वीरित्या सुरू आहे. आणि आता डॉक्टर रवींद्र शोभणे सरांच्या मुख्य संपादनाखाली याचं कार्य अविरतपणे सुरू आहे.
1: सर, मेपू रेगे आणि डॉक्टर विजया वाड यांच्या संपादकीय नेतृत्वाखाली आतापर्यंत सिद्ध झालेले जे मराठी विश्वकोश खंड आहेत ते आहेत खंड 16 ते 20. तर त्याचं स्वरूप आणि त्याच्या प्रकाशनाबद्दल आपण आम्हाला काय सांगाल?
2: अगदी. तर मराठी विश्वकोशाचं जे स्वरूप आहे ते सर्व विषय संग्राहक आहे आपण पाहिलंच.
1: बरोबर.
2: तर यामध्ये विविध विषयांवरची जी वैविध्यपूर्ण माहिती आहे, तर त्यांचा जो नोंदींचा जो वर्णानुक्रम आहे ज्याला आम्ही आमच्या कोशीय भाषेमध्ये आकार विले म्हणतो, तर त्याचा वर्णानुक्रमाने समावेश केलेला आहे. त्यापैकी आज जी आपण माहिती पहिल्यांदा घेतोय तो 16वा खंड जो आहे, त्या खंडामध्ये साधारणपणे वाद्यवृंद ते विज्ञान शिक्षण असा नोंदींचा क्रम आहे. आणि या खंडाचं जे पहिलं प्रकाशन झालेलं आहे ते सन 1999 या वर्षी झालं होतं. आणि त्याच्या प्रमुख संपादकपदाची जी धुरा होती ती माननीय मेपुरेगे सरांनी समर्थपणे वाहिली होती. आता या खंडामध्ये 488 नोंदींचा समावेश आहे आणि हा खंड 999 पानांचा आहे. त्यामध्ये व हे आकार विल्हे जे अक्षर आहे, वर्णाक्षर आहेत, त्याच्या नोंदी प्रामुख्याने समाविष्ट केलेल्या आहेत. आणि या खंडातली जी पहिली नोंद आहे ती वाद्यवृंद, ही पहिली नोंद जी आहे ती संगीत विषयातली आहे आणि त्याचं लेखन अशोक वानखेडे सरांनी केलंय. आणि विज्ञान शिक्षण ही जी नोंद आहे ही शेवटची नोंद शिक्षणशास्त्र विषयातली असून त्याची जी लेखन आहे ते श्रीभ गोगटे सरांनी केलेलं आहे.
1: सर, हे झालं 16व्या खंडाविषयी. आता 17व्या खंडामध्ये किती नोंदी आहेत आणि तो किती पानांचा आहे किंवा त्याच्यामध्ये कोणाकोणाचा सहभाग आहे त्या नोंदी घेण्यात याविषयी जरा सांगा.
2: अगदीच अगदीच. आता 17व्या खंडाकडे वळताना आपण ज्यावेळी त्याचा मागोवा घेतो त्यावेळी 1789 नोंदी या खंडामध्ये आहेत आणि हा खंड 893 पानांचा आहे.
1: बापरे.
2: त्यामध्ये वी ते शे असे व आणि श असे दोन जे वर्णाक्षर आहेत त्याच्या नोंदींचा समावेश आहे. विज्ञानाचे तत्वज्ञान ही या खंडातली पहिली नोंद असून ती तत्वज्ञान विषयातली आहे जी श्रीमा भावे सरांनी लिहिली आहे. आणि शेक्सपियर विल्यम, आम्ही ज्यावेळी उल्लेख करतो तर विल्यम शेक्सपियर असं करत नाही, तर तो पहिल्यांदा त्याचं आडनाव पहिल्यांदा असतं शेक्सपियर विल्यम. तर मग ही शेवटची नोंद असून महान इंग्रजी कवी म्हणून जो ओळखला जातो आणि नाटककार म्हणून ओळखला जातो त्या विल्यम शेक्सपियर बद्दलची माहिती याच्यामध्ये देण्यात आली. आणि ही नोंद जी आहे ती वा ची देवधर यांनी लिहिलेली आहे.
1: हा म्हणजे खंड बघताना आपल्याला आडनावापासून सुरुवात करायची आहे.
2: हो हो.
1: असं
2: हो.
1: तर आपल्याला त्या नोंदी सापडतील आणि त्याविषयीच सगळी माहिती मिळेल.
2: अगदी.
1: सर, मग असं 17व्या खंडाविषयी तुम्ही सांगितलं तर 18व्या खंडामध्ये किती नोंदी आहेत आणि त्याचं स्वरूप कसं आहे?
2: अगदीच. तर या खंडामध्ये साधारणपणे 669 नोंदी आहेत आणि हा खंड 877 पानांचा आहे.

0: आता यामध्ये श आणि स या वर्णाक्षरांच्या नोंदींचा समावेश आहे. आता यातली जी पहिली नोंद आहे 18व्या खंडातली ती आहे शेख अमर. मराठी भाषा साहित्य विषयामध्ये महत्वाची नोंद मानली गेली आणि यामध्ये संयुक्त महाराष्ट्र चळवळीचे जे अग्रणी म्हणून ज्यांचं नाव आपण नेहमी घेतो ते शाहीर अमर शेखांच्या बद्दलची माहिती, त्यांच्या कार्याबद्दलची माहिती त्याच्यामध्ये दिलेली आहे. आणि ही नोंद डॉक्टर विजया वाड मॅडमने लिहिलेली आहे. आणि या खंडातली शेवटची नोंद सह्याद्री जो पर्वतरांग आहे त्याच्याबद्दलची आहे. यामध्ये भूगोल विषयातली ही नोंद असून पश्चिम घाटातली जी आपला सगळ्यांचा जिव्हाळ्याचा विषय जो सह्याद्री पर्वतरांग आहे त्याच्याबद्दल माहिती दिली आणि या नोंदीचं लेखन वसंत चौधरींनी केलेलं आहे.
1: सर, हे झालं 18व्या खंडाविषयी.
0: अगदीच
1: अगदी श पासून ते स पर्यंत. आता 19व्या खंडामध्ये कशा प्रकारच्या नोंदी आहे याविषयी जरा सांगा.
0: अगदीच 19व्या खंडामध्ये 769 नोंदी असून हा खंड साधारणपणे 886 पानांचा आहे. यामध्ये स या वर्णाक्षराच्या जास्त करून नोंदी आपल्याला पाहायला मिळतात. सॅगर फ्रेडरिक ही या खंडातली पहिली नोंद आहे आणि ही नोंद रसायनशास्त्र विषयातली आहे. म्हणजे आपण जर पाहतोय की या विषयांच्या अनुषंगाने जर नजर टाकली तर आपल्याला दिसून येईल की सर्व विषय संग्राहक जे मी म्हणत होतो आपल्याला तो विषय याच्यामध्ये आपल्याला सगळ्या विषयांचं संग्रहण केलेलं आपल्याला दिसून येतं. जे इंग्रज रसायनशास्त्रज्ञ होते फ्रेडरिक सॅगर, तर त्यांच्या कार्याची माहिती त्याच्यामध्ये दिलेली आहे आणि त्याचं लेखन विल सूर्यवंशी यांनी केलंय. तर याच खंडातली शेवटची नोंद सृष्टी आणि मानव आहे. तर ती आयुर्वेदातली आहे आणि मांडणी या नोंदीची अशी केली आहे की जीव हा सृष्टीतील एक अंश आहे आणि तो या सृष्टीचाच घटक आहे. आणि या नोंदीचं लेखन वेणी माधव शास्त्री जोशी यांनी केलेलं आहे.
1: सर, 20वा जो खंड आहे विश्वकोशाचा, तर त्याच्यामध्ये कुठल्या वर्णाक्षरांच्या नोंदींचा समावेश होतो आणि किती नोंदी आहेत किंवा कशा प्रकारच्या आहेत याविषयी सांगा आता.
0: अगदीच. आता 20वा खंड जो आहे तो अंतिम खंड आहे आणि त्याचं स्वरूप थोडंसं विस्तारित असल्यामुळे त्याचं पूर्वार्ध आणि उत्तरार्ध असे दोन भाग केलेले आपल्याला दिसून येतात. तर पूर्वार्धामध्ये जवळपास 690 नोंदी आहेत आणि स ते ह या वर्णाक्षरांच्या नोंदींचा त्याच्यामध्ये समावेश आहे. आणि या खंडातली जी पहिली नोंद आहे ती सेई शोनागुन ही आशियाई जपानी भाषा साहित्यातली ही पहिली नोंद आहे. शोनागुन या श्रेष्ठ जपानी लेखिका होत्या. तर त्यांची नोंद ही अर कुलकर्णी यांनी लिहिलेली आहे. आणि या खंडातली जी शेवटची नोंद आहे पूर्वार्धातली ती हर्षचरित आहे आणि ही नोंद आहे संस्कृत भाषा आणि साहित्याविषयातली आणि ती अरविंद मंगरुळकरांनी लिहिलेली आहे. तसंच यामध्ये बाणभट्टानं रचलेल्या अभिजात संस्कृत भाषेतल्या वाङ्मयातल्या हर्षचरित या ग्रंथाबद्दलची ही नोंद आपल्याला वाचायला मिळते.
1: अच्छा.
0: आणि उत्तरार्ध जो दुसरा आहे त्या उत्तरार्धामध्ये साधारणपणे 624 नोंदी आहेत आणि याच्यामध्ये ह ते ज्ञ या वर्णाक्षरांची नोंदी या समावेश याच्यात केलेला आहे. आणि हा शेवटचा म्हणजे उत्तरार्धच असल्यामुळे हा शेवटचा आहे. आणि यामध्ये हर्षवर्धन सम्राट अशी नोंद आहे, त्याच्यामध्ये भारतीय इतिहास या विषयातली आहे आणि त्याचं लेखन वावी मिराशी सरांनी केलं आहे. आणि या नोंदीमध्ये वर्धन वंशातला जो शेवटचा हिंदू सम्राट होता सम्राट हर्षवर्धन त्यांच्याबद्दलची माहिती याच्यामध्ये समाविष्ट केलेली आहे. आणि या खंडातली आणि म्हणजे तर नव्हे तर विश्वकोशातली शेवटची नोंद ज्याला आपण म्हणतो ती ज्ञेयवाद आहे. त्यांचं लेखन सुद्धा अर कुलकर्णी यांनी केलंय. ज्ञेयवाद या संज्ञेविषयीची माहिती त्याच्यामध्ये दिलेली आहे.
1: सर, आतापर्यंतचे जे खंड आहेत तर त्याच्यामधल्या नोंदी आणि इतर तुम्ही सांगितलं, पण 20व्या खंडाचे पूर्वार्ध आणि उत्तरार्ध असे दोन भाग का करण्यात आलेले आहेत?
0: विषयाची व्याप्ती पण एक होता त्याच्या पाठीमागचं कारण आणि तो विस्तार जो होता त्याच्यामुळं ते दोन मोठ्या खंडांमध्ये त्याची जी ज्याला आपण म्हणतो की निर्मितीचा जे विस्तार होता तो दोन खंडांमध्ये केल्यामुळे त्याला एक व्यवस्थित स्वरूप प्राप्त झाल्याचं आपल्याला दिसून येतं. तो खंड कदाचित मोठा होऊ शकला असता त्यासाठी ते दोन भागांमध्ये विभागित केला गेला.
1: सर, आता आपण सांगितलं की विश्वकोशाचे जे खंड आहेत त्यासाठी वेगवेगळे संपादक जे नामांकित आहेत ते नेमले जातात. तर आपण 16 ते 20 या खंडांची माहिती घेतोय, तर 16 ते 20 खंडांसाठी कोणकोणते संपादक होते आणि त्यांच्या संपादकीय नेतृत्वाखाली मग ते पूर्ण करण्यात आले याविषयी जरा आम्हाला थोडक्यात सांगा.
0: अगदीच. तसं पाहायला गेलं तर तर्कतीर्थानंतर विश्वकोशाला एक मोठी विद्वान संपादकांची परंपरा आहे. आता 16वा खंड आणि 16वा, 17वा, 18वा, 19वा आणि 20वा ह्या खंडांची माहिती घेत असताना 1999 या वर्षी मेहपूर येगे सरांच्या प्रमुख संपादनाखाली 16वा खंड तयार झाला.

0: आणि दुसरे जे 17, 18, 19 आणि 20 हे खंड जे अनुक्रमे तयार केले गेले ते डॉक्टर विजया वाड मॅडम यांच्या संपादकीय नेतृत्वाखाली पूर्णत्वास गेलेत.
1: सर, हे 16 ते 20 खंड आहेत, तर यांच्यामध्ये व ते ज्ञ पर्यंतच्या वर्णाक्षरांच्या नोंदी आहे असं आत्ताच आपण म्हणाला होतात. तर मग याच्यामध्ये उल्लेखनीय नावं किंवा संदर्भ कोणकोणते आहेत याविषयी जरा सांगा.
0: अगदीच. आता या विषयांच्या संकल्पनात्मक, चरित्रात्मक, स्थळविषयक, भाषाविषयक, साहित्य प्रकारविषयक, ग्रंथविषयक असतील, पुरस्कारविषयक असतील किंवा संस्थाविषयक अशा अनेक प्रकारांच्या नोंदींची वैविध्यपूर्ण मांडणी आपल्याला या 5 खंडांमध्ये दिसून येते. आता उल्लेखनीय किंवा अशा काही नोंदी आपल्याला जर पाहायच्या झाल्या तर अभ्यासकांसाठी नेहमी मार्गदर्शक ठरलेले काही नोंदी आहेत, जसं की वामन पंडित आहे जे पंत साहित्यातलं एक नावाजलेलं नाव आहे. त्यानंतर वारली जी आदिवासी जमात आहे त्याच्याबद्दल माहिती देणारं आहे. वायू आहे, वाराणसी नावाचं जे ऐतिहासिक शहर आहे त्याच्याबद्दल आहे. भारतीय औद्योगिक विश्वातलं एक नावाजलेलं नाव आहे वालचंद हिराचंद, यांच्याबद्दल माहिती देणार आहे. वाल्मिकींबद्दल माहिती देणारी नोंद ह्याच्यामध्ये आपल्याला सापडते. जी संस्कृत साहित्यातली एक मैलाचा दगड ठरलेली वासवदत्ता नावाची एक कलाकृती आहे त्याच्याबद्दल माहिती आपल्याला याच्यामध्ये मिळते. त्यानंतर विधिमंडळाबद्दल सुद्धा आपल्याला याच्यामध्ये माहिती मिळते. त्याच्यामध्ये विधान परिषद असेल, विधानसभा असेल, एकंदरीत या सगळ्याबद्दल ह्याच्यात माहिती मिळते. ऐतिहासिकदृष्ट्या काही नवीन संकल्पना आता समोर येत आहेत, तर त्यामध्ये विरगळ आहे, विवाह संस्था आहे, विद्यापीठ अनुदान आयोग आहे, व्यंगचित्र आहे, अमर शेख आहे, शेतकरी कामगार पक्ष आहे, TN शेषन, राम शेवाळकर, शांता शेळके, सत्यशोधक समाज, सभासद बखर, अशा वेगवेगळ्या विषयांवरती आपल्याला याच्यामध्ये वैविध्यपूर्ण नोंदी आलेल्या दिसून येतात.
1: सर, काही महत्वपूर्ण किंवा दीर्घ नोंदी पण यामध्ये असतील, कारण इतकी पृष्ठांची संख्या आपण सांगितली, तर विशेष उल्लेखनीय कोणत्या दीर्घ नोंदी आहेत?
0: अगदीच. महाराष्ट्राच्या परंपरेचं एक महत्वाचं नाव आहे वारकरी संप्रदाय, तर त्याच्यामध्ये एक दीर्घ नोंद आपल्याला याच्यामध्ये दिसून येते 16 खंडामध्ये. तर महाराष्ट्रातला एक लोकप्रिय भक्ती संप्रदाय म्हणून आपण या वारकरी संप्रदायाला ओळखतो. मग या नोंदीमध्ये आपल्याला वारकरी संप्रदायाचा इतिहास, त्यांची उपासना पद्धती, त्यांची उपास्य दैवत, वारी आणि त्याच्या संदर्भातला प्रमुख ग्रंथ, दीक्षा पद्धती, त्यांचा इतिहास, वेगवेगळ्या संतांचे अभंग, त्यानंतर विद्वानांची मते आणि एकंदरीत या संप्रदायाचा महाराष्ट्राच्या जडणघडणीवर, संस्कृतीवर पडलेला प्रभाव अशा विविध अंगांनी ही नोंद आपल्याला या खंडामध्ये वाचायला मिळते. ज्या संतांनी हा वारकरी संप्रदाय घडवला तर त्यांच्या कार्याचा, त्यांच्या एकंदरीत वाटचालीचा वेध याच्यामध्ये घेतलेला आहे.
1: श्रोते हो, आज आपल्याकडे सागर कांबळे संपादकीय सहाय्यक मराठी विश्वकोश कार्यालय वाई जिल्हा सातारा इथून आलेले होते आणि त्यांनी आपल्याला मराठी विश्वकोशाचे खंड 16 ते 20 यांचा परिचय करून दिला. सर, आपण इथं आलात त्याबद्दल आपले खूप खूप आभार.
0: धन्यवाद.
1: श्रोते हो, आपली मतं, सूचना, अभिप्राय आणि अपेक्षा यांची आम्ही नेहमीच वाट पाहत असतो. कृपया आम्हाला या ईमेलवर नक्की संपर्क साधा. आपली मराठी 210@gmail.com, aaplimaratihi210@gmail.com. पुन्हा भेटूया पुढच्या रविवारी सकाळी 7:25 नवीन विषय आणि नवीन वक्त्यांसह. तोपर्यंत वासंती काळे आपला निरोप घेते. नमस्कार.
2: अभिजात मराठी, आपली मराठी. अभिजात मराठी,
3: आपली मराठी.
2: अभिजात मराठी.

मराठी अभिजात मराठी। अभिजात मराठी आपली मराठी हा कार्यक्रम आताच आपण ऐकलात आकाशवाणी सातारा केंद्रावरून। आता प्रसारित करत आहोत सुगम संगीताचा कार्यक्रम।

0: रंजना पेठे यांनी गायलेलं सुधीर मोघे यांचं गीत आपण ऐकलं. संगीत होतं आनंद मोडक यांचं.
1: सहकार भूषण धन्वंतरी नागरी सहकारी पतसंस्था सातारा
2: देत आहे 18 महिने मुदतीची
1: 9% व्याजदराची समृद्धी ठेव योजना
2: आणि कमी दिवसात जास्त व्याज देणारी
1: 15 दिवसांची 6% व्याजदराची कॉल डिपॉझिट योजना.
2: संपर्क 84082993 94. धन्वंतरी नागरी सहकारी पतसंस्था सातारा.
1: नियम आणि अटी लागू.
3: मुलांची काळजी वाटते
4: balamankare.com.
3: लहान मुलांचं मन ओल्या मातीसारखं,
4: ते समजून घेतलं तर त्यांच्या व्यक्तिमत्वाला आकार देता येतो.
3: बालमन, आम्ही मुलांचं मन जाणतो.
4: बालमन संवादानं त्यांच्या विचारांना दिशा देतो.
3: अभ्यासाकडे दुर्लक्ष, हट्टीपणा,
4: वाईट सवयी, उद्धट वर्तन
3: अशा लहान मुलांच्या अवघड वाटणाऱ्या समस्या काउन्सिलिंगने सहज सोडवता येतात.
4: सर्व वयातल्या मुलामुलींच्या काउन्सिलिंग साठी बालमन.
5: आमचा फोन नंबर आहे 77981981822 पुणे.
6: अल्पावधीतच कराड वासियांच्या विश्वासास पात्र ठरलेली आपली बँक पंचगंगा बँक
7: घेऊन येते आहे उत्सवाचे नवे रंग.
6: कारचे स्वप्न पूर्ण करा, हक्काचं घर घ्या, झटपट सोने तारण कर्जानं आपली निकड भागवा,
7: वास्तव व्याजदराचा फायदा घ्या.
6: शिवाय आधुनिक बँकिंग सेवेसह लॉकर सुविधा उपलब्ध.
7: पंचगंगा बँक कृष्णा नाका कराड इथं स्ववास्तू.
6: तत्पर कर्ज आणि आकर्षक ठेव योजनेसाठी संपर्क करा पंचगंगा बँक.
8: फर्स्ट क्राय इंटेली डॉट प्री स्कूल अँड डे केअर सातारा. इंटेलिसी करिक्युलम, स्क्रीन फ्री तंत्रज्ञान,
9: प्रत्येक क्लास साठी स्वतंत्र उच्च शिक्षित शिक्षक, मर्यादित स्टुडंट्स,
8: हँड्स ऑन लर्निंग, सायंटिफिक डिझाईन प्ले झोन, इनडोर आउटडोर गेम्स,
9: सीसीटीव्ही कॅम्पस आणि मेडिकल फॅसिलिटी.
8: फर्स्ट क्राय इंटेली डॉट प्री स्कूल अँड डे केअर सातारा.
9: 2 वर्षावरील मुलांसाठी ऍडमिशन सुरू. पत्ता अजिंक्य बाजार चौक, गुरुकुल स्कूल रोड, शाहूनगर सातारा. संपर्क 94 03 23 36 30.
1: सहकार भूषण धन्वंतरी नागरी सहकारी पतसंस्था सातारा
2: देत आहे 18 महिने मुदतीची
1: 9% व्याजदराची समृद्धी ठेव योजना
2: आणि कमी दिवसात जास्त व्याज देणारी
1: 15 दिवसांची 6% व्याजदराची कॉल डिपॉझिट योजना.
2: संपर्क 84082993 94. धन्वंतरी नागरी सहकारी पतसंस्था सातारा.
1: नियम आणि अटी लागू.

सुमन कल्याणपूर यांनी गायलेलं रमेश आणवकरांचं गीत आपण ऐकलं. संगीत होतं दशरथ पुजारी यांचं. आणि याबरोबरच सुगम संगीताचा हा कार्यक्रम आता समाप्त करत आहोत. आपण ऐकत आहात आकाशवाणी सातारा केंद्राचे कार्यक्रम. आता प्रसारित करत आहोत लोकगीतांचा कार्यक्रम.

परशुराम तायवाडे आणि सहकारींनी आलेली पारंपरिक रचना आपण ऐकलीत. संगीत होतं मधुकर पाठक यांचं. कार्यक्रमात आता शाहीर पुंडलिक फरांदे आणि सहकाऱ्यांना ऐकूयात.

शाहीर पुंडलिक फरांदे आणि सहकाऱ्यांना आपण ऐकलं तर या गीताला संगीत होतं मधुकर पाठक यांचं. कार्यक्रमात आता शाहीर निवृत्ती पवार आणि सहकाऱ्यांना आपण ऐकणार आहोत. गीतरचना आहे बापू घराळे यांची आणि संगीत दिलंय

शाहीर निवृत्ती पवार आणि सहकाऱ्यांना आपण ऐकलेत. गीत होतं बापू घराळे यांचं आणि संगीत दिलं होतं कृष्णा शिंदे यांनी. लोकगीतांचा हा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणी सातारा केंद्रावरून.

प्रल्हाद शिंदे आणि सहकार्यांनी गायलेलं गीत आपण ऐकलं आणि याबरोबरच आजचा लोकगीतांचा हा कार्यक्रम आता समाप्त करत आहोत. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी सातारा केंद्रावरून.

हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात सुरुवातीला आपण ऐकलं जुदाई या चित्रपटासाठी किशोर कुमार आणि आशा भोसले यांना. गीत होतं आनंद बक्षी यांचं आणि संगीत लक्ष्मीकांत प्यारेलाल यांनी दिलं होतं. कार्यक्रमात आता हिम्मतवाला चित्रपटासाठी किशोर कुमार आणि लता मंगेशकर यांना आपण ऐकणार आहोत. गीत आहे हिंदीवर यांचं, संगीत दिलंय बप्पी लाहिरी यांनी.

राजू बन गया जंटलबन या चित्रपटातलं गीत आपण ऐकलं. स्वर होता अलका यांनी, कुमार सानू आणि जॉली मुखर्जी यांचा. गीत होतं मिनू महेंद्र यांचं आणि संगीत दिलं होतं जतीन पंडित यांनी.

लता मंगेशकर आणि सुरेश वाडकर यांच्या स्वरातलं राम तेरी गंगा मैली या चित्रपटातलं गीत आपण ऐकलं. गीत आणि संगीत होतं रवींद्र जैन यांचं. हिंदी चित्रपट संगीताचा हा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणी सातारा केंद्रावरून.

शब्बीर कुमार यांनी गायलेलं एस एच बिहारी यांचं हे गीत होतं नसीब अपना अपना या चित्रपटातलं. संगीत दिलं तर लक्ष्मीकांत प्यारेलाल यांनी. आणि याबरोबरच आजचा हिंदी चित्रपट संगीताचा हा कार्यक्रम आता समाप्त करत आहोत. आकाशवाणीचं हे सातारा केंद्र आहे. दुपारचे 12 वाजता काही क्षणातच आता वनिता मंडळ हा कार्यक्रम मुंबई केंद्रावरून.

श्रोतेहो मैत्रिणींनो, आकाशवाणी कोल्हापूर केंद्र निर्मित आजच्या वनिता मंडळ या कार्यक्रमात आपल्या सर्वांचं मी अमृता स्वागत करते. नमस्कार. सख्यांनो, आज 21 जून, आज जागतिक योग दिन. शरीर, मन आणि आत्मा यांचा समतोल साधायला शिकवणारा, आरोग्यदायी जीवनशैलीचा मार्ग दाखवणारा हा योग. जगभरात आजचा दिवस वेगवेगळ्या सामूहिक उपक्रमांमधून साजरा केला जातो आहे. निरोगी आणि सकारात्मक जीवनशैली सर्वांनीच अंगीकारावी आणि त्यातूनच सुदृढ समाज घडावा हाच यामागचा उद्देश असावा असं मला वाटतं. कारण आपलं शरीर, मन या दोन्ही गोष्टी एकमेकांवर अवलंबून असणाऱ्या आहेत. शरीराला वेदना झाली तर मन अस्थिर होतं आणि मनाची अवस्था बिघडली तर शारीरिक त्रास सुरू होतो. त्यामुळं हे जर होऊ द्यायचं नसेल, जर

0: आपल्या जीवनातली अशांती टाळायची असेल, एकत्रित सामोपचारानं मिळून मिसळून वागून सुदृढ समाज आपल्याला घडवायचा असेल, तर आपण दैनंदिन जीवनात योगाचं महत्व जाणून ती आपली जीवनशैली बनवणं हे नक्कीच आवश्यक आहे. आता श्रोते हो, योगाभ्यास म्हणलं की अष्टांग योग येतो, त्यामध्ये यम, नियम, आहार, प्रत्याहार आणि त्याचे पुढचे टप्पे येतात. म्हणजेच काय तर आपण काय योग्य खावं प्यावं, काय टाळावं, यासोबत कसं वागावं वागू नये, आपलं आचरण कसं असावं, या प्राथमिक स्तरापासून योग आपल्याला निरोगी करायला, मनानं सशक्त व्हायला मदत करत असतो. आता यासाठी पुढे जाऊन आसनं, प्राणायाम, ध्यान याचा अभ्यास आपण करणं किंवा हे शिकून घेणं हे गरजेचं आहे. याचं महत्व आपण जाणतोच, तर यातलाच आणखी एक प्रकार आहे, तो म्हणजे योग निद्रा. ही योग निद्रा म्हणजे काय, त्याचे फायदे, त्याचं महत्व याविषयी आज आपण आता योगोपचार तज्ज्ञ प्राजक्ता कुलकर्णी यांच्याकडून जाणून घेणार आहोत. नमस्कार प्राजक्ता मॅडम, तुमचं आकाशवाणीच्या स्टुडिओमध्ये स्वागत.
1: नमस्कार.
0: माझा पहिला प्रश्न असा आहे की योग निद्रा म्हणजे नेमकं काय?
1: अच्छा, तर योग निद्रा ही योगामधली अत्यंत महत्वाची पण थोडीशी दुर्लक्षित असलेली अशी एक क्रिया आहे. योग निद्रा या संपूर्ण शब्दामध्ये एकूण दोन शब्द आहेत, योग आणि निद्रा. आता निद्रा म्हणजे काय आपल्या सगळ्यांना माहितीच आहे, निद्रा म्हणजे झोप. पण आता योग निद्रा म्हणजे काय, तर योगातील काही क्रिया, काही पद्धती यांचा वापर करून जी निद्रा दिली जाते किंवा जी विश्रांती दिली जाते त्याला योग निद्रा असं आपण म्हणू शकतो. फक्त योग निद्रेमध्ये शरीरालाच नाही तर मन, बुद्धी, विचार, अगदी आपल्या अंतरात्म्याला सुद्धा विश्रांती देण्याची शक्ती आहे.
0: अरे वा.
1: योग निद्रेलाच आनंदपूर्ण विश्रांती असं सुद्धा आपण म्हणू शकतो.
0: बरोबर, म्हणजे पूर्णतः तणावमुक्त, ताणमुक्त असं आपण ती एक शरीराला मनाला ही स्थिती आणू शकतो किंवा देऊ शकतो असं म्हणायला हरकत नाही.
1: अगदी अगदी बरोबर. योग निद्रेमधून माणूस एकदम फ्रेश, टवटवीत आणि ताजतवानं फील करू शकतो.
0: हा, ही सर्वसाधारण योग निद्रेची व्याख्या किंवा एक म्हणजे काय हे आपल्याला
1: म्हणू शकतो आपण.
0: हा, तर सामान्य निद्रा आणि योग निद्रा यातला फरक कसा सांगता येईल?
1: हा, सामान्य निद्रा आणि योग निद्रेमध्ये तर प्रचंड फरक आहे. सामान्य निद्रा म्हणजे काय की आपण शक्यतो रात्री 9-10-11 जी काय आपली वेळ असेल तेव्हा जी आपण झोपतो ती झाली आपली सामान्य निद्रा. आणि योग निद्रा ही जास्तीत जास्त 1.5 तासाचीच आपण घेतो.
0: बर,
1: तर हा त्यातला मुख्य फरक आहे. त्याच्यानंतर अजून महत्वाचा फरक म्हणजे सामान्य निद्रा म्हणजे रात्रीची आपण जेव्हा झोप घेतो तेव्हा आपण काय करतो की मनातले सगळे विचार, ताणतणाव, उद्या काय करायचंय, डब्याला काय करायचंय, किंवा 100 प्रकारचे विचार घेऊन आणि 100 प्रकारचे ताण घेऊन आपण तसंच जे झोपी जातो ती झाली आपली सामान्य निद्रा.
0: बरोबर.
1: आणि योग निद्रेमध्ये काय करतो आपण, योग निद्रेमध्ये आपण शारीरिक ताण तर सगळे शरीरातले काढून टाकतोच, पण शिवाय मनावर आलेले ताण आहेत ते पण आपण पूर्णपणे काढून टाकतो. आणि त्यानंतर योग निद्रेमध्ये आपण सजगतेने विश्रांती घेतो. हा अत्यंत महत्वाचा फरक आहे.
0: बरोबर.
1: रात्रीची जी निद्रा असते आपली त्याच्यातून आपण जेव्हा उठतो तेव्हा आपल्याला कधी कधी थकल्यासारखं वाटतं, म्हणजे फ्रेश वाटत नाही किंवा आपली झोप गाढ झाली असं वाटत नाही. पण अगदी 1 तासाची योग निद्रा जरी आपण घेतली ना तरी आपल्याला अत्यंत फ्रेश, टवटवीत आणि आपली खूप गाढ निद्रा झाली असा अनुभव प्रत्येकाला येतो.
0: बरोबर. म्हणजे या प्रकारामुळं किंवा योगासनातला हा जो प्रकार आहे योग निद्रा, तर हे जर आपण केलं तर मनाची स्थिती आपली अतिशय शांत किंवा स्थिर यामध्ये राहणार आहे.
1: अगदी अगदी बरोबर बोललात. मन आपलं सतत, मनाचं लक्षण काय आहे की सतत विचार करणं, धावणं, द्वंद्व किंवा कॉन्फ्लिक्ट्स, हे करू का ते करू, सतत 2 गोष्टींमधली एकाची निवड करणं. थोडक्यात काय आहे, विविध विचार करणं ही मनाची वृत्ती असते.
0: बरोबर.
1: बरोबर. तर योग निद्रेमध्ये काय केलं जातं, ही वृत्ती थांबवली जाते. अगदी पूर्ण जरी थांबवता आली नाही तरी निदान त्याचा फोर्स तरी कमी केला जातो. म्हणजे समजा 1 सेकंदाला आपल्या मनामध्ये 25 विचार येत असतील तर ते प्रमाण आपण

0: एक दोन विचारांवर आणू शकतो. म्हणजे मनातील विचारांचा फोर्स आणि फ्रिक्वेन्सी म्हणजे वारंवारिता हे दोन्हीही कमी करण्याची ताकद योग निद्रेमध्ये आहे. त्यामुळे मनाची अवस्था एकदम शांत पॉझिटिव्ह आणि मेन म्हणजे व्यक्ती आहे त्या क्षणाला अनुभवते, ना भूतकाळात जगते ना भविष्यकाळात जगते.
1: अरे वा. आता सामान्यतः आपण योगासनं माहिती आहेत म्हणतात की म्हणजे सकाळी आपण करतो किंवा कुणाला शक्य असेल तर रिकाम्या पोटी संध्याकाळी सुद्धा बऱ्याचदा केले जातात.
0: बरोबर.
1: योगासनं करणं आणि योग निद्रा हे नेमकं काय आहे, कुठली स्टेज म्हणता येईल किंवा काय नेमकं त्याबद्दल काय सांगाल?
0: तर मी थोडस याच्यासाठी तुम्हाला योग निद्रा ह्याच्या अगदी थोडक्यात इतिहास असं म्हणता येणार नाही पण थोडीशी अजून माहिती देते. मुळात योग निद्रा हा प्राचीन योगशास्त्रामधला प्रकार नाही आहे. बिहार स्कूल ऑफ योगाचे स्वामी सत्यानंद सरस्वती यांनी योग निद्रा हा प्रकार शोधून काढला असं म्हणणार नाही मी, त्यांनी तो तयार केला. म्हणजे मूळ आपण जर पतंजलींचं योगशास्त्र वाचलं किंवा घेरंड संहिता वाचली तर त्याच्यामध्ये कुठंही योगनिद्रेचा उल्लेख नाहीये. पण मग स्वामी सत्यानंद सरस्वती हे अत्यंत प्रयोगशील असे योगी होते, त्यामुळे त्यांनी विविध जे प्रयोग केले मानवी मनावर किंवा मानवी वर्तणुकीवर तर त्याच्यातून त्यांनी योगनिद्रा हे तंत्र विकसित केलेलं आहे. त्यामुळे ते बऱ्यापैकी अलीकडचं असं तंत्र आहे. तर योगासनं ही पूर्वापार चालत आलेली आहेत किंवा ग्रंथांमधून पण आलेली आहेत, पण योग निद्रा ही बऱ्यापैकी अलीकडच्या काळामध्ये विकसित झालेली पद्धती आहे. योगासनं कधी करावीत, कशी करावीत, भरल्या पोटी रिकाम्या पोटी ह्या सर्व सूचना आपल्याला ग्रंथांमधून मिळतात. तसं योग निद्रेच्या बाबतीत बोलायचं झालं तर ठराविक काही गोष्टी मी तुम्हाला अगदी निश्चितच सांगू शकते. योग निद्रा घेण्यासाठी कुठलंही काळ वेळ जात वय आजारी आहे सुदृढ आहे या कशाचंही बंधन नाही आहे. फक्त योग निद्रा घेण्यासाठी आपलं पोट बऱ्यापैकी रिकामं पाहिजे. भरल्या पोटी आपण फार वेळ उत्ताण झोपू शकत नाही. योग निद्रा ही मोस्ट ऑफ द टाइम ही शयन स्थितीत म्हणजे पाठीवर झोपलेल्या अवस्थेत दिली जाते. अगदीच काही काही लोक जर आजारी असतील किंवा हातपाय फ्रॅक्चर असतील किंवा ज्यांना पाठीवर झोपताच येत नाहीये त्यांना मग जी त्यांच्यासाठी जी सुखकारक स्थिती आहे त्या स्थितीमध्ये पण आपण योग निद्रा देऊ शकतो. यातला पुढचा महत्वाचा नियम किंवा गोष्ट म्हणजे योग निद्रा ही कधीही स्वतःहून घेऊ नये. योग निद्रा हा थोडक्यात निर्देशित ध्यान कसं असतं की मी ध्यानाला बसले आणि समोर माझे गुरु आहेत किंवा शिक्षक आहेत आणि ते मला काहीतरी शिकवतायत सांगतायत आणि मग मी ते त्याचं अनुकरण करते. अशा पद्धतीनं कायम योग निद्रा घ्यावी. त्यामुळे ती तज्ज्ञ गुरु किंवा तज्ज्ञ शिक्षकाच्या मार्गदर्शनाखालीच सुरुवातीला घ्यावी आणि मग नंतर जेव्हा आपल्याला त्याचा चांगला सराव होईल तेव्हा मग आपण स्वयंसूचनेनं ते येऊ शकतो.
1: बरोबर.
0: त्यामुळे योगनिद्रेला बाकी कोणतंही बंधन नाही, फक्त पोट रिकाम पाहिजे आणि तज्ज्ञ योग गुरु मार्गदर्शन हा सल्ल्यानं करावी.
1: नक्कीच. मग आता हाच फरक म्हणजे योगासनं केली तर आपल्या शरीराला त्या त्या अवयवाला व्यायाम मिळत असतो आणि योग निद्रेनं मुळात महत्वाचं हेच आहे की आपलं मन स्थिर होतं, मनाला शांतता मिळते.
0: अगदी बरोबर.
1: हा फरक इथं करता येईल.
0: हो, मनाला शांतता मिळते, त्याच्यानंतर अनेक आजार पण ह्याच्यामधून दूर होऊ शकतात. विशेषतः मनोकायिक आजार जे म्हणतो ना, म्हणजे मनामध्ये बिघाड झालेला असतो आणि मग त्याचं रुपांतर शारीरिक आजारात होतं, असे जे आजार आहेत ते ह्याच्यातून अगदी बरं होण्याला खूप फायदा होतो. त्याच्यानंतर व्यसनं कमी करण्यासाठी ह्याचा खूप जास्त वापर केला जातो आणि त्याच्यानंतर आजकाल जे आपण बघतो बिहेव्हिअरल प्रॉब्लेम म्हणजे वर्तणुकी संदर्भातले जे पण काही प्रॉब्लेम आहेत ते कमी करण्यासाठी सुद्धा योग निद्रेचा खूप चांगल्या पद्धतीने वापर केला जातो.
1: अरे वा, छान. म्हणजे सगळ्यात आत्ताचं हे सध्याचं आपलं युग म्हणूया किंवा एक आपल्या आजूबाजूचं वातावरण म्हणलं तर स्पर्धेचं युग आहे.
0: अगदी बरोबर.
1: तणाव अगदी गृहिणींपासून ते कॉर्पोरेट क्षेत्रापर्यंत, विद्यार्थ्यांपासून ते आणखी काय म्हणा, हे सगळ्यांना कुठल्या ना कुठल्या प्रकारचा तणाव आहे, ताण आहे. तर त्यामध्ये योग निद्रा हा जो प्रकार आहे यानं आपल्या शरीराला आणि मनाला अतिशय छान स्थिरत्व प्राप्त होऊ शकतं असं म्हणायला हरकत नाही.
0: अगदी अगदी 100%.
1: आता तुम्ही म्हणलात की याला काळ वेळ कशाचंच बंधन नाहीये आणि मार्गदर्शकांच्या सूचनेनुसार आपण हे करू शकतो, पण आणखी काही काळजी यामध्ये घेण्यासारखी काही आहे का, म्हणजे हे करताना काळजी घेतली पाहिजे?
0: काळजी

0: विशेष दक्षता घ्यावी असं ह्याच्यामध्ये काही नाहीये, पण योग निद्रा ही जी संपूर्ण प्रोसेस असते साधारण अर्धा ते पाऊण तास किंवा जास्तीत जास्त एक तासापर्यंत ती देता येते, तर त्याच्यामध्ये एक संकल्प घ्यायचा असतो. आणि संकल्प म्हणजे काय असतं की आपली कोणतीही इच्छा, अगदी स्ट्रॉंग, प्रत्येकालाच काही ना काही स्वप्न आकांक्षा असतात, इच्छा असतात, तर ह्या इच्छेचं वाक्य आपल्या मनामध्ये तयार करायचं असतं योगनिद्रेच्या सुरुवातीला. कारण संपूर्ण योगनिद्रेदरम्यान आपल्याला ते दोन वेळेला मनातल्या मनात म्हणायचं असतं, आणि हा संकल्प जो आहे हा गुप्त ठेवायचा असतो, हा आपल्या शिक्षकांना किंवा कुणालाही सांगायचा नसतो. तर ह्या संकल्पाचं वाक्य जे आहे ते एकतर चालू वर्तमान काळ किंवा पूर्ण वर्तमान काळ ह्या दोनच काळांमध्ये घ्यायचं असतं, म्हणजे ठरवायचं असतं आधीच. आता ह्याचं जर उदाहरण द्यायचं झालं तर समजा मला IAS ऑफिसर व्हायचं आहे, तर माझ्या संकल्पाचं वाक्य काय असणार आहे की 2026 या वर्षामध्ये मी IAS ऑफिसर झालेली आहे. जर मी अभ्यास केला तर होईन, जर मला नशिबाची साथ मिळाली तर होईन, म्हणजे ह्याच्यामध्ये जर तर असं कोणतंही संदिग्धपणा आपल्याला नको आहे. दक्षता म्हणजे काय की हे वाक्य जे पण असेल आणि हे तुम्ही स्वतःच्या फायद्याचं, समाजाच्या, फॅमिलीच्या, अगदी देशाच्या, जगाच्या फायद्याचं सुद्धा तुम्ही हे वाक्य बनवू शकता. थोडक्यात माऊलींनी म्हणजे ज्ञानेश्वर महाराजांनी जे पसायदान मागितलेलं आहे ते वेगळ्या पद्धतीचं त्यांनी हे हा संकल्पच मांडलेला आहे, तसा आपण आपल्यासाठी पण संकल्प घेऊ शकतो. आणि दक्षता म्हणजे हा संकल्प निवडताना अत्यंत काळजीपूर्वक निवडायचा आहे आपण, ज्याच्यामध्ये दुसऱ्या कुणाचंही नुकसान
1: बरोबर
0: आपण मनामध्ये सुद्धा आणता कामा नये. की समजा मला 10 करोड रुपये पाहिजेत तर माझ्या भावाच्या बहिणीच्या अकाउंटमधले पैसे मला यावेत, असं कोणतंही म्हणजे दुसऱ्याचं नुकसान करून माझा फायदा असं त्याच्यामध्ये कोणतंही आलं नाही पाहिजे, एवढी एकच काळजी आपल्याला घ्यायची. बाकी ही अतिशय सुलभ क्रिया आहे. सगळ्यात महत्वाचं काय, आसनांमध्ये आपल्याला काहीतरी स्वतःला हालचाल करायला लागते किंवा प्राणायाम असू दे, शुद्धिक्रिया असू दे, त्यात आपल्याला फिजिकली काहीतरी करायला लागतं. हे इतकं सुखद आहे ना की याच्यामध्ये आपल्याला फक्त शवासनात पडायचं आहे आणि आपल्या गुरु किंवा शिक्षकांचं ज्या पण सूचना आहेत त्या मनापासून फॉलो करायच्या, एवढ्या दोनच गोष्टी. आणि त्यातून जो आनंद किंवा जी प्रगाढ शांती आपल्याला मिळते ती आपल्याला एरवी फारशा कुठल्या सहसा गोष्टीतून मिळत नाही.
1: मी तेच आता खरं तर म्हणणार होते की काही ना काही आजार हे प्रत्येकाला हल्लीच्या जगात आहेत. अगदी बीपी शुगर जरी हे कॉमन म्हणलं तरी शारीरिक व्याधी असतील, हात पाय अमुक काही ना काही शारीरिक व्याधी असतात, तर अशा वेळेला तिथी आसनं म्हणा, भले आसनाचे फायदे खूप असतील पण करू शकत नाही,
0: बरोबर आहे,
1: किंवा वेळ मिळतो नाही मिळत ह्याही गोष्टी असतात. आणि
0: बरोबर
1: ज्या वेळेला हे आपण करू शकत नाही अशी अवघड आसनं असतील तर त्यावेळेला ही योगनिद्रा अशा पद्धतीनं फायदेशीर ठरू शकते आपल्याला.
0: अगदी अगदी, असे अनेक उदाहरणं आहेत किंवा आम्ही पाहिलेली पण आहेत, आम्ही वाचलेली सुद्धा आहेत की योगनिद्रेमध्ये सगळ्यात महत्वाचं काय माहितीये का, ह्याच्यात मनाची शक्ती वापरली जाते. म्हणजे अगदी आम्ही पॅरालिसिस झालेल्या लोकांवर सुद्धा योगनिद्रेचा अवलंब केलेला आहे. तर पॅरालिसिस मधून संकल्प आम्ही त्यांना तेवढ्याच घ्यायला लावलं होतं की ज्या तारखेला आम्ही ही थेरपी चालू केली त्याच्यापासून बरोबर 6 महिन्यांनी जी तारीख येत होती ती त्यांना मनात धरायला सांगितली, तर त्या तारखेला मी स्वतःच्या दोन्ही पायावर चालत आहे हा संकल्प आम्ही आमच्या पेशंटला घ्यायला सांगितलेला होता. आणि बरोबर 9 तारखेला आमचा पेशंट मोजून 5 पावलं त्या दिवशी चाललेला होता.
1: अरे वा,
0: म्हणजे हा अनुभव आहे. किंवा अजून एक मला योगनिद्रा म्हणजे हल्ली कसं आहे, योग हे थेरपी म्हणून उपचार म्हणून पण वापरलं जातं ना, तर आमच्याकडे आमच्या सेंटरला येणाऱ्या एक नवरा बायकोंचा किस्सा मला सांगायला आवडेल. त्यांना बरोबर 25 वर्ष दोघांनाही मूल नव्हतं, लग्नानंतर 25 वर्ष मूल नव्हतं, आणि सर्व टेस्ट करून झाल्या, दोघांचेही सगळे रिपोर्ट नॉर्मल होते, त्यांनी सगळे सगळे उपाय करून झालेले होते, थकले होते, आणि ते आमच्याकडे रेग्युलर साध्या योग वर्गाला जॉईन झाले होते जनरल फिटनेससाठी. आणि मग त्यांना बाळासाठी, संततीसाठी आम्ही योग निद्रा ही थेरपी म्हणून वापरली. आणि बरोबर 1.5 वर्षानंतर त्या दोघांनाही एक अतिशय गोंडस सुदृढ मुलगी झाली. हे आम्ही आमच्या डोळ्यांनी पाहिलेलं उदाहरण आहे.

0: ती मुलगी जवळपास 2.5 ते 3 वर्षाची असेल. पण हे आम्ही पाहिलंय, अशी अनेक उदाहरणं मला सांगता येतील की फक्त योग निद्रा ही थेरपी म्हणून वापरून सुद्धा बरेच सारे शारीरिक मानसिक व्याधी दूर केल्या गेल्या.
1: आता हे शारीरिक व्याधींच्या बाबतीतलं थोडक्यात सांगितलं तुम्ही ही दोन उदाहरणं. मानसिक फायदा ज्या पद्धतीनं होतो तसा मानसिक आजारामध्ये या योग निद्रेचा फायदा झालेला असं काही एखादा अनुभव म्हणा किंवा उदाहरण तुम्ही काही एक दोन सांगितलं?
0: हो अगदी, म्हणजे मी तुम्हाला ह्याची भरपूरच उदाहरणं सांगू शकते, पण त्यातलं एक अगदी प्रॉमिनेंटली माझ्या लक्षात राहिलेलं म्हणजे आमच्याकडे एक मुलगी येत होती, 22 वर्षाची मुलगी होती. तिचं ग्रॅज्युएशन कम्प्लीट झालं होतं, 1 वर्षाचा तिनं गॅप घेतला होता कारण तिला पुढे शिकायला US जायचं होतं. आणि तिला शाळेत असल्यापासूनच पॅनिक अटॅक्स चा तिला प्रचंड त्रास होता, अँझायटी आणि पॅनिक अटॅक्स. आणि तिची लक्षणं एवढी तीव्र होती की जेव्हा ती सुरुवातीला आली तेव्हा नुकती ती त्या अटॅकमधून बाहेर आली होती. तिची लक्षणं ही होती की ती एकदा रडायला लागली की ती 2-3 दिवस कंटिन्यू रडत राहायची, बाहेर जायला घाबरायची. अतिशय सामान्य गोष्टीची तिला अँझायटी यायची की गावाला जायचं तर बॅग पॅक करायची आहे, वेळेत स्टेशनला पोहोचायचं आहे, अशा छोट्या छोट्या गोष्टींनी पण तिला पॅनिक अटॅक्स यायचे. तर सुरुवातीला जेव्हा ती आमच्याकडे आली तेव्हा आम्ही फक्त योग निद्राच नाही, तेव्हा आम्ही तिला बेसिक आसनं पण दिली, प्राणायाम दिला, वेगळे वेगळे मेडिटेशनचे प्रकार आहेत ते पण आम्ही दिले आणि त्याच्यात आम्ही तिला योग निद्रा परत ऍड केली. आणि जेव्हापासून आम्ही योग निद्रा ऍड केली तेव्हा तिचे इथं म्हणजे कोल्हापुरात असताना तिचे पॅनिक अटॅक्सचं प्रमाण बऱ्यापैकी कंट्रोलमध्ये आलं, म्हणजे जे अगदी आठवड्यातनं 2 वगैरे यायचे त्याचा कालावधी हळूहळू तिचा लांबत गेला. पण आमची खरी कसोटी कधी होती की ती जेव्हा US जाणार होती त्याच्यानंतर आमची खरी कसोटी होती. जवळपास ती थेरपीला यायला लागल्यानंतर 6-1 महिन्याने ती US जाणार होती आणि इथं कसं व्हायचं, मी लगेचच तिला पॅनिक अटॅक आला की फोनवर किंवा ती यायची आणि लगेच आम्ही तिच्यावर उपचार करायचो. पण तिकडं गेल्यावर काय करायचं हा प्रश्न आमच्या समोर होता. मी तिला सगळी टेक्निक शिकवून ठेवली होती आणि मी तिला एक योग निद्रा खास तिच्यासाठी जी बनवलेली होती ती तिला रेकॉर्ड करून दिली होती की तुला कधी काय वाटलं तर तू हे मोबाईलवर ऐक. आणि झालं, ती मुलगी गेली US पोहोचली, त्या युनिव्हर्सिटीत नंतर ती पहिली इंडियन होती तिनं त्या युनिव्हर्सिटीमध्ये पहिला नंबर मिळवला. सगळं खूप छान झालं. तिथं पोहोचल्यानंतर जेव्हा तिचा मला फोन आला तेव्हा सांगायचा किस्सा मला सगळ्यात महत्वाचा वाटतो. मुंबई एअरपोर्ट पासून तिच्या ठिकाणी पोहोचायचा 36 तासाचा प्रवास होता आणि तिचं विमान जिथं तिला बदलायचं होतं त्या ठिकाणचं तिचं विमान पुढचं कॅन्सल झालं आणि ती अख्खी रात्र तिला एअरपोर्टवर एकटीला काढायला लागली.
1: बरं,
0: तेव्हा ती म्हणली ती जी सिच्युएशन होती ती माझ्यासाठी प्रचंड पॅनिक क्रिएट करणारी होती कारण रात्री एकटंच एअरपोर्टवर राहायचं. म्हणजे जी मुलगी बॅग भरताना पण जिला पॅनिक अटॅक्स येत होते तिनं ते पूर्ण रात्र काढून परत ते विमान चेंज करून तिथपर्यंत पोहोचणे. आणि तेव्हा ती म्हणली मी रात्री मॅडम योग निद्रा लावलेली होती आणि त्याच्यानं माझा पॅनिक अटॅक किंवा जे आहे बाकी ब्रिदिंग टेक्निक्स हे मी कंट्रोल केलं. आणि त्याच्यानंतर तिथे जेव्हा जेव्हा तिला वाटायचं तेव्हा तेव्हा फक्त योग निद्रा आणि बाकी ब्रिदिंग टेक्निक्सनं ती पूर्ण तिची 2 वर्ष तिनं सर्व्हाइव्ह केली आणि आता तर काय तिला तो त्रास होतच नाही.
1: अरे वा,
0: हे फार म्हणजे माझ्या अगदी लक्षात राहिलेलं छान उदाहरण आहे.
1: नक्कीच नक्कीच. आता ही योग निद्रा कधी करायची, कशी करायची किंवा मार्गदर्शनाच्या खालीच आपण हे करायचं हे तर तुम्ही सांगितलं, पण ऍक्च्युअल योग निद्रा करताना याच्यामध्ये काय स्टेप्स असतात?
0: हा, तर योग निद्रेमध्ये ठराविक स्टेप्स असतात, म्हणजे खूप साऱ्या प्रकारच्या योग निद्रा आहेत पण त्यात सुद्धा टप्पे ठरलेले आहेत की कधी कोणती गोष्ट साधकाकडनं करून घ्यायची. सगळ्यात पहिल्यांदा ह्याची सुरुवात जी होते ती शवासनात येण्यापासून होते. त्याच्यामध्ये व्यक्तीला पाठीवर झोपवलं जातं किंवा शक्य नसेल तर मग ते बसून पण घेऊ शकतात. त्यानंतर सगळ्यात पहिला टप्पा येतो तो म्हणजे आपल्या बॉडीविषयी अवेअरनेस, आपल्या शरीर सजगता ज्याला म्हणतो बॉडीकडे लक्ष देणं. ह्या सगळ्या सूचना आपल्याला अतिशय सायलेंटली रिदमिक पद्धतीनं आपले जे पण कोणी मेंटॉर आहे ते देत राहतात. त्याच्यानंतर अवयव ध्यान म्हणून प्रकार असतो ज्याला ऑर्गन मेडिटेशन म्हणतात. त्यामध्ये डोक्यापासून पायापर्यंत आपल्या शरीरातील प्रत्येक स्नायू सांधा पेशी इथपर्यंत सजगता आणली जाते आणि त्यात शिथिलीकरण जे असतं रिलॅक्सेशन दिलं जातं. कारण शरीर रिलॅक्स झालं की आपोआपच मन पण शांत व्हायला सुरुवात होते. मग शरीर सजगता पूर्ण झाल्यानंतर आवाजांकडे लक्ष द्यायला

0: सांगितलं जातं. पहिल्यांदा एकदम लांबचे आवाज ऐकायचे, मग हळूहळू जवळचे आवाज ऐकायचे. म्हणजे अवेअरनेस काय असतो, आपला जो बाहेर बाहेर असतो तो बाहेरून हळूहळू हळू आपण स्वतःच्या आतमध्ये घेऊन यायचा असतो. त्याच्यानंतर तिसरा टप्पा असतो तो असतो श्वासांचा. ह्याच्यामध्ये स्वतःच्या श्वासांचा स्पर्श आवाज हे अनुभवायचं असतं. आणि ह्या क्रियेमध्ये स्वतःचे श्वास 20 पासून 1 पर्यंत उलट्या क्रमांकाने मोजायला सांगितले जातात. ह्याच्यातनं माणसाची एकाग्रता वाढायला खूप जास्त मदत होते. हे झाल्यानंतर मग शरीरामध्ये वेगळ्या वेगळ्या जाणीवा उत्पन्न करायला सांगितले जातात. म्हणजे राईट आणि लेफ्ट हे जे ब्रेन आहे आपलं, तर त्या दोन्हीलाही अल्टरनेट असं स्टिम्युलेट केलं जातं आणि परत शांत केलं जातं. म्हणजे ह्याच्यामध्ये ब्रेनवर्क सुद्धा घेतलं जातं. त्या वेगवेगळ्या अनुभूती दिल्यानंतर मग एक चिदाकाश धारणा नावाचा प्रकार असतो योगनिद्रेमध्ये. त्याच्यामध्ये आपले डोळे तर आधीच मिटलेले असतात, तर मिटलेल्या डोळ्यांच्या पुढे काही काही दृश्यांची कल्पना करायला सांगितली जाते. आणि हा जो पार्ट असतो हा मेन थेरपीचा असतो. म्हणजे समजा आमच्याकडे बीपीचा पेशंट आलाय, तर आम्ही त्याचं बीपी नॉर्मल करणाऱ्या ज्या ज्या सिस्टीम्स आहेत त्याच्या शरीरातल्या, त्या आम्ही तेव्हा ऍक्टिव्हेट करतो. किंवा प्रेग्नन्सीसाठी आलंय, तर मग तिथं त्यांनी असं इमॅजिन करायचं असतं की मला गर्भधारणा होत आहे, मला जे काही डिझायर्ड माझं बाळ आहे ते मला अशा अशा पद्धतीनं ह्या या तारखेला होत आहे. हे जेव्हा थेरपी म्हणून असते तेव्हा हे आम्ही आधी आमच्या क्लायंटशी बोलून ते ठरवलेलं असतं आणि मग त्या पद्धतीनं आम्ही त्यांना त्या सूचना देतो. आणि काही नसेल तर मी एक अतिशय आनंदी हॅप्पी लाईफ जगत आहे, ऑलरेडी जर मी आनंदी आहे तर अजून मी त्याच्यापेक्षा अपलिफ्ट काय स्वतःला करू शकते, किंवा समाजासाठी मी अजून मी खूप दानधर्म करत आहे, मी लोकांच्या खूप उपयोगी पडत आहे, अशी वेगवेगळी दृश्य. किंवा साधं कधी कधी एखाद्या निसर्गरम्य ठिकाणी सैरसपाटा असं सुद्धा ह्याच्यामध्ये दृश्य रंगवली जातात. आणि ह्या संपूर्ण ह्याच्यामध्ये सुरुवातीला 3 वेळेला आणि सगळ्यात शेवटी 3 वेळेला संकल्पाचं वाक्य मनातल्या मनात आम्ही त्या व्यक्तीला बोलायला सांगतो. आणि मग ऍट द एंड परत जेव्हा माघारी येतो तेव्हा मग पुन्हा एकदा आपण ज्या रूम मध्ये झोपलेलो असतो तर आपल्या बॉडीवर सजगता आणि मग आपण हळूहळू हात पाय थोडेसे त्या व्यक्तीला हलवायला सांगतो आणि मग त्याच्यामधून त्यांना पूर्ण सजगतेच्या लेवलला आणतो. या दरम्यान आपण व्यक्तीला थोडस ट्रान्स मध्ये पण घेऊन जात असतो, जसं की सबकॉन्शियस माइंडचं जे लेवल असते तिथे घेऊन जातो आणि परत त्यांना कॉन्शियस लेवलला आपण पुन्हा घेऊन येतो. आणि आमचा अनुभव असा आहे की बरेचदा ह्याच्यामध्ये लोक घोरतात, अगदी एवढे गाढ झोपतात की योगनिद्रा घेत असताना 4-5 लोकांचे तरी घोरल्याचे आवाज आम्हाला येतातच ग्रुपमध्ये घेत असतो जेव्हा तेव्हा. तर लोकांना मी म्हणलं ना, ज्यांना रात्रीची विश्रांती झालेली नसते, म्हणजे आम्ही बरेचदा आमची सकाळी पहिली बॅच आमची 6:15 असते, म्हणजे रात्रभर झोपून आलेली लोक असतात आणि तरीही ते 6:30-7:30 परत घोराय लागतात. कारण रात्रीची त्यांची जी विश्रांती आहे ना ही डीप झालेली नसते. आणि ही जी विश्रांती आहे ही इतकी डीप असते की माणूस त्याच्यामध्ये गाढ निद्रेमध्ये पण निघून जातो. मग आम्हाला कधी कधी त्यांना थोडंसं हलवून सुद्धा उठवायला लागतं. तर हे टप्पे जर म्हणलात ना तर तुम्ही असे आहे ह्याच्यामध्ये काही काही गोष्टी आपल्याला चेंज मधल्या करता येतात
1: आणि ज्याच्या त्याच्या गरजेनुसार म्हणा किंवा ज्याचे जे काही संकल्प आहेत किंवा जे काही व्याधी आहेत म्हणा त्याच्यानुसार हे आपल्याला टप्पे वेगवेगळे करता
0: येतात. आणि वेळेनुसार पण, आता समजा एखाद्या अर्धा तासच वेळ आहे तर मग त्याएवढ्या ह्याच्यात बसवायची, 15 मिनिटं आहे, 1 तास आहे, तर मग अकॉर्डिंगली आपण ते वाढवू किंवा कमी जास्त करू शकतो.
1: अरे वा, आता आणखी एक मला प्रश्न, तुम्ही आता जे टप्पे सांगितलात त्यावरनं असं सुचलं की आपण योगासन आणि योग निद्रा हा फरक बघितला मगाशी, पण आता तुम्ही हे टप्पे सांगताना थोडस त्यामध्ये ट्रान्स मध्ये जातो माणूस किंवा हे सांगितलं माइंड रिलॅक्सेशन, तर योग निद्रा आणि ध्यान हा एकच प्रकार आहे का हे वेगळं आहे का?
0: अगेन हे दोन्ही वेगळे प्रकार आहेत. म्हणजे ध्यान म्हटलं तर ध्यानाचे पण परत खूप वेगळे वेगळे प्रकार पडतात. पण योग निद्रा हे निर्देशित ध्यान आहे. म्हणजे ह्याच्यामध्ये आपले मेंटर किंवा आपले गुरु आपल्याला सूचना देत असतात आणि आपल्याला त्याच्यात स्वतः काहीच करायचं नसतं. आपल्याला जसं एखादी नाव
1: मिळत जातील तसं फक्त आपण करत जाणं.
0: कागदी नाव कशी पाण्याच्या प्रवाहाबरोबर तरंगत जाते पुढे, आपल्याला तितकं स्वतःला ह्याच्यामध्ये ढिलं ढालं सोडून द्यायचं असतं. आपल्या गुरूंवर विश्वास ठेवून जिथं तो प्रवाह जाईल तिथे जायचं असतं. त्यामुळे हे जास्त सुखकारक असतं. ध्यान हे सुद्धा सुखकारकच असतं.
1: बरोबर.
0: पण सुरुवातीला आपल्याला त्याच्यामध्ये

0: ती सहजता येण्यासाठी सुद्धा प्रयत्न करायला लागतो. त्यामुळे ध्यान आणि योग निद्रा ह्याच्यामध्ये नक्कीच फरक
1: आहे. आता योग निद्रेच्या बाबतीतला मी आणखी एक शेवटचा प्रश्न असा विचारते की तुम्ही आता म्हणलात की प्रत्येकाच्या अपेक्षेनुसार गरजेनुसार तो जितकं त्या योग निद्रेला वेळ देतोय त्या वेळेनुसार आपण ह्याच्यातले टप्पे आणि त्या स्टेप्स सगळं ठरवून घेऊ शकतो आणि त्या पद्धतीनं ते करू शकतो.
0: बरोबर.
1: पुन्हा एकदा मगासाच मुद्दा येईल की हल्लीचं जग हे ताणतणावाचं आहे, स्पर्धात्मक आहे, तर अशा वेळेला विद्यार्थ्यांपासून ते अगदी नोकरदार सगळ्यांपर्यंत योग निद्रेचा आपल्या दिनचर्येत अवलंब करताना कशा पद्धतीनं, कसं सोप्या पद्धतीनं, सहजतेनं कसं करता येईल?
0: हा, तर ह्याच्यामध्ये मी काय सांगू शकेन की योग निद्रेमधले जे मधले घटक आपण बोललो, टप्पे बोललो, की त्याच्यामध्ये शरीर सजगता किंवा रिलॅक्सेशन जे असतं, अवयव ध्यान ज्याला म्हटलं जातं, तर आपला एखाद्या दिवशी संपूर्ण योग निद्रा करता येणं काही शक्य नाहीये. तर आपण त्यातले छोटे छोटे जे पीसेस आहेत ते तरी आपण नक्कीच करू शकतो की झोपण्याच्या आधी, रोज रात्री आपण प्रत्येक जण झोपतोच, तर झोपायच्या आधी मी माझं पूर्ण बॉडी रिलॅक्स करून मग झोपणार, किंवा माझे श्वास मी 50 पासून 1 पर्यंत उलटे म्हणत मग मी झोपणार. म्हणजे त्यात जे वेगळे वेगळे टप्पे आहेत त्यातला एखादा टप्पा जर मला वेळ नसेल किंवा मला खूप जास्त घाई गडबड आहे तर मी अगदी 2 मिनिटाचं, रोज मला पाऊण तासाची योग निद्रा घेणं शक्य नाहीये, तर रोज मी त्यातला 2 मिनिटाचा 5 मिनिटाचा असा टप्पा नक्कीच घेऊ शकते. आणि अजून आपण काय करू शकतो की प्रत्येक वेळेला आपलं मेंटॉर आपल्यापाशी हजर असेलच, रोज अवेलेबल असेलच असं नाहीये, तर मधले जे छोटे छोटे त्याचे टप्पे आहेत, आता त्याच्यामध्ये मध्ये मी सांगितलं की चिदाकाश धारणा, म्हणजे दोन्ही बंद डोळ्यांच्या समोर बघत राहायचं आणि काही गोष्टी तिथे आपण इमॅजिन करायच्या आहेत, फील करायच्या आहेत. तर समजा मी कुठल्या तरी वर्षाचा अभ्यास करते, मी MBBS स्टुडंट आहे किंवा कुठलीही मी विद्यार्थिनी आहे, विद्यार्थी आहे, तर मी फक्त तेवढाच भाग घेऊ शकते की बंद डोळ्यासमोर मी माझं सर्टिफिकेट बघत आहे की जिथे मला माझे डिझायर्ड मार्क मिळालेत, किंवा मी एक सक्सेसफुल प्रोफेसर झाली, जे पण मला जे व्हायचं आहे त्या गोष्टी मी तिथं 5 मिनिटं इमॅजिन करून मी रात्रीचं झोपणे, एवढं तरी आपण करूच शकतो. किंवा श्वसन सजगता, अगदी झोपायच्याच वेळेस असं नाही, दिवसभरात आता मला लक्षात आलं की एखाद्या ठिकाणी मी कामाला गेलीये आणि माझे सहकारी माझ्याशी जर चुकीचं वागतायत तर साहजिकच माझा रागाचा पारा वाढणार आहे. मग तिथं जर मी फक्त माझ्या ब्रीदिंगवर फोकस केलं तर मी माझ्या भावना नियंत्रित करायला तिथे सक्सेसफुल होऊ शकते. असे योग निद्रेतले परत छोटे छोटे भाग आपण दिवसभरात कधी पण वापरू शकतो.
1: हा, नक्कीच हे खूप महत्वाचं आहे, कारण एखाद्या वेळी ऑफिसमध्ये जरी एखाद्याला एक स्पेअर टाइम मिळाला 15 मिनिटं अर्ध्या तासाचा, तर त्यामध्ये अशा पद्धतीनं त्या त्या व्यक्तीने ह्या जर छोट्या छोट्या गोष्टी केल्या तर या योगनिद्रेचा फायदा आपल्याला नक्की,
0: अगदी आपल्या भावनांवर खूप सुंदर नियंत्रण आपल्याला मिळवता येतं.
1: तेच मी म्हणणार होते की सर्वसामान्यत आपला हा अभ्यास असेल, म्हणजे मुलांच्या दृष्टीनं विचार करायला गेला तर त्यांचा अभ्यास असेल किंवा शिक्षण घेत असतील तर ते असेल, नोकरी करत असताना जो काही ताण असतो त्यामध्ये योग निद्रेचा फायदा कशा पद्धतीनं होऊ शकतो, काय सांगाल एक शेवट?
0: हो, मी हे नोकरी करत असताना कसा फायदा होईल हे सांगेन, पण मला अजून एक छान मुद्दा आता जस्ट बोलताना आठवला की ही योग निद्रा जेव्हा स्वामीजींनी तयार केली तेव्हा त्यांनी एक त्यांच्या आश्रमामध्ये एक मुलगा होता जो अत्यंत व्रात्य होता, अत्यंत दंगेखोर होता, आणि त्याच्याकडनं गीतेचा अध्याय गुरुजींना पाठ करून घ्यायचा होता आणि तो अजिबात अध्ययनाला बसतच नव्हता, पाठ करायला बसतच नव्हता. मग त्यांनी काय केलं की रोज रात्री तो झोपला की ते त्याच्याजवळ बसायचे आणि गीतेचा 12वा अध्याय ते त्याच्या कानापाशी म्हणायचे, मोठमोठ्यानं म्हणायचे. आणि असं 1.5-2 महिना केल्यानंतर जेव्हा त्याला प्रत्यक्षात परत उभं केलं आणि त्याला जेव्हा 2-3 तो त्याच्याकडनं जागेपणे पाठ करून घेतला आणि जेव्हा त्याला म्हणायला लावलं तेव्हा त्यानं तो घडाघड घडाघड म्हटला.
1: अरे वा.
0: तर हा म्हणजे आपल्या घरातल्या ज्या पण कोणी गृहिणी आहेत किंवा जे पालक आहेत, फक्त गृहिणींच असं नाही, पालक हा प्रयोग नक्कीच त्यांच्या मुलांवर करून बघू शकतात की आपलं मूल झोपलंय, समजा वांडय किंवा पाडे, साधं उदाहरण की आपण पाडे पाठ करून घ्यायचे, तर रोज रात्री मूल आपलं गाढ झोपलेलं असताना त्याच्या जवळ बसून हळू आवाजामध्ये प्रयोग म्हणून 5-10 जो काही पाढा आपल्याला करून घ्यायचा आहे तो प्रयोग म्हणून पहिल्यांदा 1 महिनाभर करून बघावा. नक्कीच त्याच्या पाठांतरामध्ये फरक पडतो.

होतं. आणि ह्याच्या मागे सायन्स आहे व्यवस्थित. आपण जरी कॉन्शियस माइंड आपलं झोपलं असलं तरी आपलं सबकॉन्शियस माइंड जागा असतं. बघा आपण पण कधी जेव्हा घरात सगळे असताना आपली झोप आणि घरात कोणीच नाही आपण एकटाय तेव्हा आपल्याला बारीक खुट्ट आवाजाला सुद्धा जाग येते. कारण काय असतं, आपलं सबकॉन्शियस माइंड तेव्हा जास्त अलर्ट असतं, जाग असतं आणि ते आपल्याला उठवतं की आवाज येतोय उठ. सेम पद्धतीने जेव्हा व्यक्ती लहान मुल कोणी झोपलेलं असतं तेव्हा त्याचं सबकॉन्शियस माइंड जाग असतं आणि ते ग्रहणशील असतं. योग निद्रेमध्ये हेच तत्व वापरलं जातं. मग त्या ग्रहणशील मनाला

0: आवाज येतोय उठ. सेम पद्धतीने जेव्हा व्यक्ती लहान मुल कुणी झोपलेलं असतं तेव्हा त्याचं सबकॉन्शियस माइंड जाग असतं आणि ते ग्रहणशील असतं. योग निद्रेमध्ये हेच तत्व वापरलं जातं. मग त्या ग्रहणशील मनाला आपण ज्या गोष्टी त्याच्या आतमध्ये पेरू, बी सारखं जे पण त्याच्या आतमध्ये आपण पेरतो ते उगवून बाहेर येतं. हे तत्व त्याच्यात वापरलेलं आहे. त्यामुळे आपल्या झोपलेल्या मुलाला किंवा आपला समजा व्यसनाधीन नवरा आहे, भाऊ आहे, घरात कुणालाही आहे आणि ते जर कमी करायचं तर त्याच्या उशाशी बसून तो गाढ झोपलेला असताना आपल्याला हव्या त्या गोष्टी आपण तिथं जर बोलल्या तर त्यांच्या अंतर्मनात त्या जातात आणि मग त्या आपल्याला हव्या त्या पद्धतीने बाहेर नंतर येतात.
1: म्हणजे हा एक फायदा,
0: हा खूप मोठा फायदा आहे
1: खरं तर.
0: आणि योग निद्रेवरचं त्यांनी जे स्वामीजींनी लिहिलेलं पुस्तक आहे त्याच्यात त्यांनी ही सगळं दिलेलं आहे. त्यांनी अगदी माणसांवरच नाही तर त्यांनी त्यांच्या आश्रमातल्या एका कुत्र्यावर सुद्धा प्रयोग केलेला आहे. म्हणजे फक्त मानवी बिहेव्हिअर नाही तर त्यांनी प्राण्यांचं बिहेव्हिअर सुद्धा ह्याच्यातून बदलवलेलं आहे
1: नक्कीच.
0: आणि तुम्ही विचारलं ते की नोकरदार स्त्री पुरुषांनी कसा वापर करू शकतो,
1: फायदे काय होतील?
0: हा, त्यांना फायदे म्हणजे सगळ्यात महत्वाचं काय आहे, प्रत्येकाला जे वर्क प्रेशर आहे बरोबर, आपली गुणवत्ता कधी सुधारते जेव्हा आपण प्रेशर नीट हँडल करू शकतो तेव्हा. असं कधीच होणार नाहीये की आपल्याला प्रेशर असणारच नाही. आयुष्य जगताना ताण येणारच आहे. ताण हा अत्यंत न टाळता येण्यासारखा भाग आहे. पण योग निद्रेचा जर आपल्याला सराव असेल तर आपल्याला सजगतेचा सराव असतो, अवेअरनेस आपला खूपच वाढतो आणि त्याच्यातून आपण रिॲक्ट होण्याच्या ऐवजी आपण रिस्पॉन्ड करतो.
1: अगदी.
0: की समोरची व्यक्ती आता भडकली आहे, मग भडकल्याला रिॲक्शन भडकूनच द्यायची नाही हे आपल्याला लगेच कळतं. कुठं शांत बसायचंय, कुठं आपल्याला ठामपणे आपला मुद्दा मांडायचा आहे आणि समोरच्या भावना ओळखून कसं वागायचं आहे हे आपल्याला ह्यातून नक्कीच चांगल्या पद्धतीने शिकता येतं.
1: नक्कीच. खूप छान प्राजक्ता मॅडम तुम्ही आज इथं आकाशवाणीच्या स्टुडिओमध्ये आलात. योग निद्रा म्हणजे काय आणि ते कशा पद्धतीनं केलं जातं, काय त्याचे फायदे कसे, हे अतिशय छान सविस्तर अशी माहिती आम्हाला दिलीत. त्याबद्दल मी श्रोत्यांच्या वतीनं आणि आकाशवाणीच्या वतीनं तुमचे आभार मानते. धन्यवाद.
0: धन्यवाद. तुम्ही पण मला इथं बोलवून काहीतरी समाजामध्ये बदल घडवण्यासाठी एक छोटीशी संधी मला तुम्ही उपलब्ध करून दिलीत यासाठी मी पण तुमचे खूप आभारी आहे.
2: श्रोतेहो मैत्रिणींनो, आत्ताच आपण योग निद्रेचं महत्व याविषयी योगोपचार तज्ज्ञ प्राजक्ता कुलकर्णी यांची मुलाखत ऐकलीत. सख्यांनो, आजच्या धकाधकीच्या जीवनात आरोग्य सुदृढ ठेवणं, मानसिक शांतता, सकारात्मक ऊर्जा टिकवून ठेवणं ही खूप गरजेची गोष्ट झालेली आहे आणि त्यासाठी योगाभ्यासाचा आपल्या जीवनशैलीत समावेश करणं हे खूप महत्वाचं आहे. या जागतिक योग दिनाच्या निमित्त दरवर्षी एक थीमही ठरवली जाते आणि त्यानुसार सजगता वाढावी यासाठी प्रयत्न केले जातात. तर त्यानुसारच या वर्षीची थीम आहे निरोगी वृद्धत्वासाठी योग. आपण आत्ताच योग निद्रेचं महत्व जाणून घेतलं तर अशा या सहज सोप्या पद्धतीनं करता येणाऱ्या क्रिया आपण जर शिकून घेतल्या, त्या नियमित सरावात ठेवल्या तर आपलं आरोग्य कायमच उत्तम राहायला मदत होणार आहे. त्याही पेक्षा मला असं म्हणायचंय की आपल्या जीवनातला वृद्धत्वाचा टप्पा जर निरोगी ठेवायचा असेल तर त्याचं बीज म्हणजेच योगाभ्यासाला आत्तापासूनच सुरुवात करणं हे गरजेचं आहे. कारण आपल्या शरीररूपी बीजाला उत्तम सकस अन्न, आचार विचार, व्यायाम याचं जर आपण योग्य वेळीच म्हणजे आत्ताच खतपाणी केलं तर पुढे जाऊन ज्येष्ठत्वाच्या टप्प्यावर ते नक्कीच निरोगी राहणार आहे. बरोबर ना?

श्रोतेहो मैत्रिणींनो, आकाशवाणी कोल्हापूर केंद्र निर्मित वनिता मंडळ हा कार्यक्रम आपण ऐकत आहात. मैत्रिणींनो, 21 जून हा जागतिक योग दिन म्हणून जसा साजरा केला जातो, त्याच पद्धतीनं जागतिक संगीत दिवस म्हणूनही आजचा दिवस वेगवेगळ्या उपक्रमांनी साजरा होत असतो. पुन्हा एकदा या दिवसाचं महत्व आपल्याला हेच सांगता येईल की निरोगी शरीर आणि मन यासाठी योगाभ्यास जितका महत्वाचा आहे, तितकंच संगीताचं महत्वही आहे. आपल्या जीवनाच्या विविध टप्प्यांवर आपण वेगवेगळ्या पद्धतीनं या संगीताचा आजवर अनुभव घेतलाच आहे. गाण्याचा स्वर, ताल, लय यांची सुंदर सांगड आपलं मन आनंदी करतेच, त्याचसोबत समाधान आणि नवचैतन्यही देत असते. जीवनातला आनंद असो किंवा दुःख, त्या त्यावेळी हे संगीत आपल्या भावविश्वाला साथ देत असतं. तर याच विषयी, म्हणजेच जीवनात संगीताचं महत्व, याविषयी रोहिणी कुलकर्णी यांचं मनोगत आता आपण ऐकूया. वाचक स्वर आहे सीमा मकोटे यांचा.

प्राणी मात्र उपजतच संगीताकडे आकृष्ट झालेला आहे. मनुष्य आनंदात असल्यावर स्वतःशी गुणगुणतो. पशुपक्षी दुःख भय आनंद व्यक्त करत असताना त्यांचा किलबिलाट मधुर वाटतो. म्हणूनच कोकिळ पंचम स्वरात गाते असं म्हणतात. विषारी सर्प संगीताच्या नादाने आकृष्ट होतात आणि डोलू लागतात. एवढंच काय, विशिष्ट संगीत ऐकल्यानंतर वेलींची वाढ लवकर होते. गायी म्हशी लवकर भरपूर दूध देतात असं प्रयोगानं सिद्ध झालंय. मानवी जीवनात संगीताला निःसंशय स्थानाने महत्व प्राप्त झालंय. संगीत माणसाच्या आयुष्याशी अगदी दैनंदिन कार्यक्रमातही निगडीत झालं आहे. मनुष्य लयीत चालतो, आवाज कमी जास्त करून बोलतो. ध्वनी आणि लय हे संगीताचे मूलभूत घटक त्याच्या आयुष्याशी एकरूप झाले आहेत. सुख आणि दुःख या दोन्ही प्रसंगी संगीत ऐकून तो स्वतःची करमणूक करून घेईल, त्याचप्रमाणे दुसऱ्याला संगीत ऐकून आनंदित करील. दुःखाच्या प्रसंगी संगीत श्रवण करून आपलं दुःख विसरेल. रडणारी मुलं आईच्या अंगाई गीतानं किंवा खुळखुळ्याच्या मधुर नादानं शांत होतात. सांघिक कामे, कवायत सैनिकांचे आगेकूच आदी शारीरिक कष्टांच्या कामी कामाचा शीण न भासू देण्यासाठी संगीताचा उपयोग करतात. संगीताच्या नादात कामगार ओझी वाहून नेतात. सैनिक मैलच्या मैल रपेट करतात. बँडच्या नादात चुल्यावरची कामं सफाईदारपणे होतात. लांबवर प्रवास करणाऱ्या गाडीच्या बैलांच्या गळ्यात घंटा बांधलेल्या असतात, त्या प्रवासाचा शेण वाटू नये म्हणूनच. सभा संमेलनात श्रोतुवर्ग शांत करण्यासाठी ईशस्तवन स्वागत गीतांचा उपयोग केला जातो. संगीताच्या अभ्यासाने फुफ्फुसांना भरपूर व्यायाम मिळतो. संगीताचा सराव हा एक प्रकारचा प्राणायामच आहे. संगीत कलाकार ही समाजातील आवडती व्यक्ती आहे. समाजात तिचं विशिष्ट असं स्थान आहे. संगीतावरून प्रत्येक देशाच्या संस्कृतीचं मोजमाप होतं. संगीतामुळे मानवी मनं एकत्र येऊ शकतात. म्हणूनच देशोदेशीच्या प्रतिनिधी मंडळात संगीतकारांचा समावेश प्रामुख्याने केलेला असतो. इतर व्यवसायाप्रमाणे संगीत हा स्वतंत्र व्यवसाय आहे. जीवनात अहिक बाबतीत संगीत मानवाला उपयोगी पडतं, तसंच पारमार्थिक बाबतीतही संगीत उपयोगी पडतं. मदभक्त यत्र गायंती तत्र तिष्ठामी नारदा असं भगवत वचनच आहे. तुकाराम, ज्ञानेश्वर, एकनाथ, नामदेव, सूरदास, मीराबाई, कबीर इत्यादी साधू संतांनी ऋषी मुनींनी सामगायन केल्याचा उल्लेख सामवेदात आहे. त्यांनी अभंग भजन गाऊन परमेश्वर प्राप्ती करवून घेतली. अशा प्रकारे मानसिक, शारीरिक, आर्थिक, सामाजिक आणि धार्मिक जीवनात मानवाला संगीत सहाय्यकारी बनून राहिलं आहे. संगीताची उत्पत्ती स्वर्गातूनच झालीय. इंद्रसभेत नारद तुंबर गायन करत असल्याचा आणि सरस्वती वीणावादन करत असल्याचा आणि ब्रह्मदेवाने तालवाद्याचा उपयोग केल्याचा उल्लेख आहे. गणराजा आणि अप्सरा नृत्य करतात. गायन, वादन आणि नृत्य याने संगीत तयार झालं. हे स्वर्गीय संगीत पृथ्वीवर आलं खरं, पण मोगल साम्राज्यात हिंदुस्थानी संगीतात फारशी आणि उर्दू संगीताचा समावेश झाला. उत्तर भारतीय आणि दक्षिण भारतीय संगीताचा स्वतंत्ररित्या विकास होऊ लागला. उपशास्त्रीय गझला, ठुमरी हे प्रकार लोकांना आवडू लागले. लोचन कविकृत राग तरंगिणीत रागांचं विभाजन 12 थाटात केलंय. वर्तमान थाटाच्या वर्गीकरणाची कल्पना यात मिळते. कल्लीनाथ हे प्रसिद्ध गायक. त्यांनी रागरागिणीचं विस्तृत वर्णन केलंय. भक्ती संप्रदायाचा उदय याच काळात झाला. अकबर कालखंड हा संगीताच्या उन्नतीचा सुवर्ण काळ. अकबर संगीतप्रेमी होता. संगीताला या काळात राजाश्रय होता. त्याच्या दरबारी 36 संगीतज्ञ होते. तुळशीदास, कबीर, सूरदास, मीराबाई, पुंडलिक विठ्ठल हे प्रसिद्ध संत याच काळातील. पुंडलिक विठ्ठलाने रागमाला, रागमंजिरी, सदराग चंद्रोदय आणि नर्तन निर्णय हे ग्रंथ लिहिले.

0: कालखंडात सोमनाथांनी राग विभोदाची रचना केली. पंडित दामोदर मिश्र यांनी संगीत दर्पण ग्रंथ लिहिला. शहाजान कालखंडात अहोबलांनी संगीत पारिजातची रचना केली. हृदय नारायण देव यांनी हृदय कौतुक आणि हृदय प्रकाश हे ग्रंथ याच काळात लिहिले. औरंगजेब हा संगीताचा कट्टर शत्रू, तरीही व्यंकट मरवीने चतुर्दंडी प्रकाशिका हा ग्रंथ लिहिला. यात रागाचं वर्गीकरण 72 थाटात केलं आहे. पुढे पंडित भातखंडे यांनी ते सोपं पडावं म्हणून त्याचं 10 थाटात वर्गीकरण केलं. व्यंकट मरवींच्या काळात भावभट्टांनी अनुपसंगीत रत्नाकर, अनुपविलास आणि अनुपांकुश हे 3 ग्रंथ लिहिले. श्रुती, स्वर, ग्राम, मूर्छना इत्यादी विवेचन यामध्ये आहे. याचवेळी महमद शाह रंगिले हा संगीत तज्ज्ञ होऊन गेला. सदारंग आणि अदारंग यांनी ख्यालाचा प्रारंभ केला आणि शोर मियाने टप्पा गायनाची निर्मिती केली. पुढे मोगल साम्राज्य कमी होऊन इंग्रजांचं साम्राज्य स्थापन झालं, पण त्या काळातही संगीताचा प्रसार जोरात चालू होता. श्रीनिवासकृत राग तत्व विभोद हा ग्रंथ या काळात लिहिला. त्यामध्ये त्रिवट, गझल, तराना इत्यादीचा प्रसार झाला. वर्तमान युगात 18व्या आणि 19व्या शतकात पूर्वखंड आणि आस्था गायत असं कालखंडाचं विभाजन झालं. इंग्रज, फ्रेंच, डच, पोर्तुगीज यांचं भारतात सत्ता स्थापनासाठी आपापसात युद्ध चालू होतं. युद्धात भारत इंग्रजांच्या ताब्यात गेला आणि संगीताचं खूप नुकसान झालं. संस्थाने खालसा झाली, तशी संगीताची देवाणघेवाण समाप्त झाली. मग उदरनिर्वाहासाठी संगीताचा उपयोग होऊ लागला. राजेस काय, पण समाजही संगीताकडे पाहिण्याचा झाला. याही काळात जयपूरचे राजे प्रताप सोहमदेव यांनी संगीतसार पाटण्याच्या महमद राजाने नगमाते आशिकी उर्दू, कृष्णानंद व्यास यांनी संगीत कल्पद्रुम हे ग्रंथ लिहिले. त्यानंतर संगीताचा पुनरुद्धार करणारे 2 हिरे जन्माला आले, पंडित वी दी पलुस्कर आणि पंडित वीना भातखंडे. या दोघांनी मिळून देशभरातील प्राचीन आणि पारंपरिक रागातील चिजांचा संग्रह केला आणि तो स्वरलिपिबद्ध केला. त्यांनी 50 पुस्तकं प्रसिद्ध करून गरीब खोतकरू विद्यार्थ्यांना जेवण आणि कपड्यासह विद्या शिकवून संगीताच्या पुनरुद्धारासाठी खूप प्रयत्न केले. त्यामुळं संगीताकडे लोकांचं लक्ष वेधू लागलं. विद्यार्थी आणि संगीत विद्यालये निर्माण झाली. शाळा कॉलेजमधून संगीताचं शिक्षण देण्यासाठी संगीत शिक्षक नेमून दिले जाऊ लागले. रेडिओ आणि टेलिव्हिजनचं आगमन झालं. कलाकारांना वाव मिळू लागला. मोठमोठ्या कलाकारांचे संगीत समारंभ जलसे होऊ लागले. 1952 दिल्लीच्या सांस्कृतिक संगीत अकॅडमीची स्थापना झाली. प्रत्येक वर्षी निष्णात कलाकाराचा सन्मान होऊ लागला. संगीताचं महत्व लोकांना पटू लागलं आणि संगीत सामान्य लोकांपर्यंत पोचू शकलं. गांधर्व महाविद्यालयाची स्थापना झाली आणि विद्यार्थी पदवीधर होऊ लागले. कलेचं स्थान राष्ट्रजीवनात अतिशय महत्वाचं आहे. राष्ट्राची श्रेष्ठता त्यातील संपत्तीवरून किंवा भौतिक सामर्थ्यावरून न ठरता नागरिकांच्या सुसंस्कृततेवरून आणि कला, तत्वज्ञान, विद्या यातील पारंगततेवरून ठरत असते. आस्था गायत संगीत परंपरा चालू आहे. गुरुने दिलेला संगीताचा संजीवन मंत्र आजच्या जीवन जंजाळातून गुरफटत असलेल्या माणसांना सांगावा. अल्पकाळ का होईना, अनंत यातनांचा विसर पडण्याचं सामर्थ्य कोठे असेल तर ते संगीतात.
1: श्रोतेहो मैत्रिणींनो, आताच आपण जीवनात संगीताचं महत्व हे रोहिणी कुलकर्णी यांचं मनोगत ऐकलत. वाचक स्वर होता सीमा मकोटे यांचा.

मैत्रिणींनो, आजच्या कार्यक्रमात निरोप घेण्याआधी मी इतकंच सांगेन की उत्तम निरोगी आयुष्य जर आपल्याला जगायचं असेल तर नियमित योगाभ्यासयुक्त जीवनशैली अंगीकारणं आणि त्याचसोबत मन प्रसन्न करणारं संगीतही ऐकत राहणं, त्याची अनुभूती घेत राहणं हे गरजेचं. तर श्रोते हो, मैत्रिणींनो, आकाशवाणी कोल्हापूर केंद्र निर्मित आजच्या वनिता मंडळ या कार्यक्रमात सादर करते प्रवीण चिपळूणकर यांच्यासह मी अमृता खानोलकर आता आपला इथेच निरोप घेतेय. नमस्कार.

परराष्ट्र व्यवहार मंत्री एस जयशंकर नेहरू पार्क इथं आयोजित कार्यक्रमात सहभागी झाले. यात भारतातल्या नॉर्वेच्या राजदूत मे एलिन स्टीनर याही सहभागी झाल्या होत्या. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह मेघालयमध्ये शिलाँग इथं आयोजित योग दिनाच्या कार्यक्रमात सहभागी झाले. त्यांच्यासोबत मेघालयचे मुख्यमंत्री कोनराड संगमा हेही सहभागी झाले होते. योग हा भारताच्या ज्ञानाच्या परंपरेचं प्रतीक असून संपूर्ण मानवजातीच्या कल्याणाचा पाया योगामुळे घातला गेला आहे असं संरक्षण मंत्री समाज माध्यमातल्या संदेशाद्वारे म्हणाले. तर योग हा केवळ व्यायामाचा प्रकार नाही तर जीवनात समतोल साधण्याचा

0: दूतावास आणि सौदी योग समितीनं संयुक्तपणे हा कार्यक्रम आयोजित केला होता. मुंबई इथं लोकभवनात आयोजित योग दिनाच्या कार्यक्रमात महाराष्ट्राचे राज्यपाल जिष्णुदेव वर्मा यांनी सहभाग घेतला. लोकभवनात यंदाच्या योग दिनाचं आयोजन भारतीय तटरक्षक दलानं केलं आहे. तटरक्षक दलाचे अधिकारी, त्यांचे कुटुंबीय तसंच लोकभवनातले अधिकारी यात सहभागी झाले. राज्यातल्या सर्व विद्यापीठांनी योग साधनेचा प्रचार प्रसार करावा तसंच उत्तम योग शिक्षक आणि प्रशिक्षक घडवावेत असं आवाहन राज्यपालांनी यावेळी केलं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मुंबईत जुहू बीचवर फूड कोर्टजवळ आयोजित योग दिनाच्या कार्यक्रमात सहभागी झाले. नियमित योग करून जीवनशैली विषयक आजारांना दूर ठेवायला हवं असं मुख्यमंत्री यावेळी म्हणाले. या कार्यक्रमात विधान परिषदेचे सभापती राम शिंदे, खासदार रवींद्र वायकर सहभागी झाले होते.
1: भारतानं जहाज बांधणी क्षेत्रातलं नव्या दृष्टीनं आपली वाटचाल सुरू केल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. प्रधानमंत्र्यांच्या हस्ते आज कोलकाता इथं 3 जहाजांना नौदलाच्या सेवेत सामावून घेण्यात आलं. आयएनएस दुनागिरी, आयएनएस संशोधक आणि आयएनएस अग्रेय अशी या जहाजांची नावं असून त्यांचं डिझाईन नौदलाच्या युद्धनौका डिझाईन ब्युरोनं केलं असून बांधणी गार्डन रिच शिप बिल्डर्स आणि इंजिनियर्स या कंपनीनं केली आहे. यांचा वापर युद्ध, गस्ती आणि पाणबुडी विरोधक म्हणून केला जाणार आहे. यातल्या आयएनएस दुनागिरी या युद्धनौकेवर ब्रह्मोस क्षेपणास्त्र तैनात करण्यात आलं आहे. आयएनएस संशोधक या जहाजाचा वापर विविध शोध कार्यासाठी केला जाणार आहे. आयएनएस अग्रेय ही पाणबुडी हल्ल्यांपासून बचाव करणाऱ्या यंत्रणेनं सुसज्ज अशी युद्धनौका आहे. 2014 असलेल्या देशाच्या संरक्षण उत्पादनात मोठी वाढ झाली असल्याचं सांगताना प्रधानमंत्री म्हणाले,
2: 2014 तक देश का कुल डिफेंस प्रोडक्शन 40,000 करोड़ रुपए के आसपास था. आज यह बढ़कर लगभग 1,80,000 करोड़ रुपए तक पहुंच गया है. और साथियों, एक तरफ देश में रक्षा उत्पादन तेजी से बढ़ा है, दूसरी तरफ हमारा डिफेंस एक्सपोर्ट अभूतपूर्व गति से बढ़ रहा है.
1: ही 3 जहाजं नौदलाच्या ताफ्यात आल्यामुळे भारताच्या सागरी युद्ध क्षमतेत वाढ झाली असल्याचं संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी म्हटलं आहे. वैद्यकीय अभ्यासक्रमात प्रवेशासाठी नीट फेरपरीक्षा 2026 आज देशातल्या 551 शहरांमध्ये आणि परदेशातल्या 14 केंद्रांवर सुरू आहे. परीक्षा गैरप्रकारमुक्त वातावरणात व्हावी यासाठी राष्ट्रीय परीक्षा यंत्रणा एनटीएननं प्रशासनाबरोबर समन्वयानं व्यापक उपाययोजना केल्या आहेत. सकाळी 11 परीक्षार्थींनी आपल्या केंद्रावर हजर राहावं असं एनटीएनं सांगितलं होतं. अनेक ठिकाणी राज्य शासनातर्फे परीक्षार्थींना केंद्रावर जाण्यासाठी विनामूल्य वाहतूक सेवा उपलब्ध करून देण्यात आली आहे. मुंबईत बेस्ट उपक्रमाच्या कर्मचाऱ्यांनी संप केला असल्यानं राज्य परिवहन महामंडळ म्हणजेच एसटीच्या 60 गाड्या शहरातल्या 63 केंद्रांसाठी तैनात करण्यात आल्या आहेत. परीक्षा केंद्रावर विद्यार्थ्यांना मदत आणि मार्गदर्शनासाठी तसंच सुरक्षिततेच्या दृष्टीनं आवश्यक कर्मचारी वर्ग तैनात करण्यात आला आहे. पिण्याचं पाणी, प्रथमोपचार इत्यादी सुविधाही देशभरात देण्यात आल्या आहेत. केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी सर्व नीट परीक्षार्थींना शुभेच्छा दिल्या आहेत. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. महाराष्ट्र विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन उद्यापासून मुंबईत सुरू होत आहे. आज अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसंच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनीतबा पवार यांनी दोन्ही सभागृहांचे गटनेते तसंच ज्येष्ठ सदस्यांना सह्याद्री अतिथीगृहात चहापान तसंच चर्चेसाठी निमंत्रित केलं आहे. एफडीसी म्हणजेच निश्चित मात्रांचं मिश्रण असलेल्या 16 औषधांच्या उत्पादन, विक्री आणि वितरणावर केंद्र सरकारनं बंदी घातली आहे. या औषधांच्या वापरामुळे उपचारात्मकदृष्ट्या विशेष लाभ होत नसल्याचं तसंच त्यांचा सतत वापर केल्यानं होणारे संभाव्य धोके लक्षात घेत हा निर्णय घेण्यात आला आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार या औषधांचं पुनरावलोकन केल्यानंतर घेण्यात आलेल्या या निर्णयाची अंमलबजावणी देशभरात तात्काळ केली जात आहे. बंदी घालण्यात आलेल्या औषधांमध्ये त्वचारोगावरची औषधं, वेदनाशामक आणि आकुंचन रोधक औषधं तसंच प्रतिजैविके आधारित औषधांचा समावेश आहे. सार्वजनिक आरोग्याचं संरक्षण करणं, योग्य वेळीच औषधांच्या वापराला प्रोत्साहन देणं तसंच केवळ प्रभावी आणि वैज्ञानिकदृष्ट्या सिद्ध झालेली औषधंच नागरिकांना उपलब्ध करून देणं हा या निर्णयामागचा उद्देश आहे. राजस्थानच्या संपूर्ण सीमा भागात रेल्वेचं जाळं विणण्यासाठीच्या प्रकल्प

0: आकाशवाणी मुंबई कौस्तुभ पटाईत प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. योग ही केवळ शारीरिक कसरत नाही तर मानवी चैतन्याची अभिव्यक्ती आहे असं प्रधानमंत्र्यांचं प्रतिपादन. देशभरात योग दिनानिमित्त विविध कार्यक्रम. नीट फेरपरीक्षा 2026 कडक बंदोबस्तात आणि सुव्यवस्थेत प्रारंभ. एप्रिल ते 14 जून या कालावधीत देशाची निर्यात 15% वाढ. आणि राज्य विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन उद्यापासून सुरू होणार. 12वा आंतरराष्ट्रीय योग दिवस आज भारतासह जगभरात साजरा होत आहे. निरोगी वयोवृद्धीसाठी योग ही यंदाच्या योग दिनाची संकल्पना आहे. कोलकाता इथल्या रेड रोड इथं योग दिनाचा मुख्य कार्यक्रम आयोजित करण्यात आला. यात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी सहभागी झाले. प्रधानमंत्र्यांनी योगशिक्षक बनून सोबतच्या हजारो नागरिकांना मार्गदर्शन केलं. योग ही केवळ शारीरिक कसरत नाही तर मानवी चैतन्याची अभिव्यक्ती आहे असं ते म्हणाले. योग हा आपल्या दैनंदिन आयुष्याचा भाग व्हायला हवा. योग सर्वांना जोडण्याचं काम करतो असं म्हणत प्रधानमंत्र्यांनी सर्वांना योग दिनाच्या शुभेच्छा दिल्या.
1: भारत में हिमालय से लेकर हिंद महासागर तक पूर्वोत्तर और पूरब में बंगाल से लेकर पश्चिम में सौराष्ट्र तक पूरा देश योग की ऊर्जा से चैतन्य से भरा हुआ नजर आ रहा है. पूरा विश्व एक दूसरे से जुड़ा हुआ नजर आ रहा है और यही तो योग की ताकत है. योग सबको जोड़ता है. मैं इस अवसर पर पूरे विश्व को संपूर्ण मानव समुदाय को अंतर्राष्ट्रीय योग दिवस की बहुत बहुत शुभकामनाएं देता हूं.
0: राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू मध्य प्रदेशात जबलपूर इथं गॅरिसन मैदानावर आयोजित योग दिनाच्या कार्यक्रमात सहभागी झाल्या. योग ही शारीरिक मानसिक आणि आध्यात्मिक उन्नतीसाठीची साधना आहे असं उपराष्ट्रपती CP राधाकृष्णन यांनी योग दिनानिमित्त दिलेल्या संदेशात म्हटलं आहे. नवी दिल्लीत संसद भवन परिसरात आयोजित योग दिनाच्या कार्यक्रमात लोकसभा सभापती ओम बिर्ला सहभागी झाले होते. परराष्ट्र व्यवहार मंत्री SJयशंकर नेहरू पार्क इथं आयोजित कार्यक्रमात सहभागी झाले. यात भारतातल्या नॉर्वेच्या राजदूत मे एलिन्स्टिनर याही सहभागी झाल्या होत्या. मुंबई आणि उपनगरात योग दिनानिमित्त अनेक कार्यक्रम झाले. त्यात विविध केंद्रीय मंत्र्यांनीही हजेरी लावली. ऐकूया एक वृत्तांत.
2: मुंबई इथं लोकभवनात भारतीय तटरक्षक दलानं आयोजित केलेल्या योग दिनाच्या कार्यक्रमात राज्यपाल जिष्णुदेव वर्मा यांनी सहभाग घेतला. तटरक्षक दलाचे अधिकारी, त्यांचे कुटुंबीय तसंच लोकभवनातले अधिकारी यात सहभागी झाले. राज्यातल्या सर्व विद्यापीठांनी योग साधनेचा प्रचार प्रसार करावा तसंच उत्तम योग शिक्षक आणि प्रशिक्षक घडवावेत असं आवाहन राज्यपालांनी यावेळी केलं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे जुहू चौपाटीवर झालेल्या योग दिन कार्यक्रमात सहभागी झाले होते. केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी बोरिवली इथं आयोजित योग सत्रात सहभाग घेतला. वरळी डोममधल्या सरदार वल्लभभाई पटेल स्टेडियम इथल्या कार्यक्रमात केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण राज्यमंत्री अनुप्रिया पटेल तसंच राज्याचे कौशल्य रोजगार उद्योजकता आणि नाविन्यता मंत्री मंगल प्रभात लोढा सहभागी झाले होते. केंद्रीय युवा व्यवहार आणि क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे यांनी राष्ट्रीय क्रीडा प्राधिकरणानं आयोजित केलेल्या कार्यक्रमात योगाभ्यास केला. केंद्रीय सामाजिक न्याय आणि अधिकारिता राज्यमंत्री

0: दास आठवले यांनी प्रियदर्शनी पार्क इथल्या कार्यक्रमात योगसाधना केली. याशिवाय आयआयटी बॉम्बे एनटीपीसीच्या पश्चिम विभाग मुख्यालयानं देखील योग दिन उत्साहात साजरा केला.
1: राज्यात ठिकठिकाणी आज योग दिन उत्साहात साजरा करण्यात आला. यानिमित्तानं आयोजित अनेक नाविन्यपूर्ण कार्यक्रमात मान्यवरांसह सर्व वयोगटातल्या नागरिकांनी सहभाग घेतला. सांगली जिल्ह्यात छत्रपती शिवाजी क्रीडांगण आणि मालू हायस्कूलच्या मैदानावर योग प्रात्यक्षिकं सादर करण्यात आली. लातूर शहरात आंबेडकर पार्क इथं विशेष योगाभ्यास कार्यक्रम झाला. नंदुरबार जिल्ह्यातही अनेक ठिकाणी योगाभ्यास कार्यक्रम झाला. नागपूरमध्ये यशवंत स्टेडियमवर सामूहिक योगाभ्यास कार्यक्रम झाला. सोलापूर शहरात आगळ्या वेगळ्या पद्धतीनं योग दिन साजरा झाला. या कार्यक्रमात नृत्य निरंजन संस्थेनं योग आधारित नृत्य सादर करत योग हा नृत्य आविष्कारातूनही करता येतो असा संदेश दिला. यवतमाळमध्ये योग दिनानिमित्त शंकर डहाके या योगपटूंनी विहिरीतल्या पाण्यात योगासनं केली. 10 वर्षांपासून ते नदीत किंवा विहिरीत योगासनं करतात आणि मुलांनाही प्रशिक्षण देतात. रत्नागिरीत योग दिन उत्साहात साजरा झाला. जालना इथं जिल्हा क्रीडा संकुलात आज योग दिन उत्साहात साजरा करण्यात आला. सिंधुदुर्ग जिल्ह्यात मालवण बंदर जेटी इथं योग दिनानिमित्त योग कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. वैद्यकीय अभ्यासक्रमात प्रवेशासाठी नीट फेरपरीक्षा 2026 आज देशातल्या 551 शहरांमध्ये आणि परदेशातल्या 14 केंद्रांवर सुरू आहे. परीक्षा गैरप्रकारमुक्त वातावरणात व्हावी यासाठी राष्ट्रीय परीक्षा यंत्रणा एनटीएनं प्रशासनाबरोबर समन्वयानं व्यापक उपाययोजना केल्या आहेत. अनेक ठिकाणी राज्य शासनातर्फे परीक्षार्थींना केंद्रावर जाण्यासाठी विनामूल्य वाहतूक सेवा उपलब्ध करून देण्यात आली आहे. परीक्षा केंद्रांवर विद्यार्थ्यांच्या मदत आणि मार्गदर्शनासाठी तसंच सुरक्षिततेच्या दृष्टीनं आवश्यक कर्मचारी वर्ग तैनात करण्यात आला आहे. पिण्याचं पाणी, प्रथमोपचार इत्यादी सुविधाही देशभरात देण्यात आल्या आहेत. केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी सर्व नीट परीक्षार्थींना शुभेच्छा दिल्या आहेत. मुंबईत बेस्ट उपक्रमातल्या कर्मचारी संघटनांनी पुकारलेल्या संपाचा आज तिसरा दिवस आहे. राज्य सरकारनं आवश्यक सेवा कायदा लागू करूनही तसंच संप करू नये असा औद्योगिक न्यायाधिकरणाचा आदेश असूनही कर्मचारी संघटनांनी संपाचं हत्यार उगारलं आहे. कायम आणि तात्पुरत्या तत्वावरचे कर्मचारी संपात सहभागी झाले असून दररोज धावणाऱ्या 2766 बसगाड्यांच्या जागी संपाच्या पहिल्या दिवशी फक्त 48 गाड्या धावल्या. काही ठिकाणी बस गाड्यांवर दगडफेकीचे प्रकार झाले. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची संपकरी संघटनांच्या प्रतिनिधींबरोबर गेल्या शुक्रवारी चर्चा झाली, मात्र त्यात काहीही तोडगा निघाला नाही. शनिवारी अवघ्या 4 बसगाड्या रस्त्यावर होत्या. बेस्टचा अर्थसंकल्प महानगरपालिकेच्या अर्थसंकल्पात विलीन करावा, 7वा वेतन आयोग लागू करावा, कंत्राटी कामगार पद्धत रद्द करावी इत्यादी मागण्यांसाठी बेस्ट संयुक्त कामगार कृती समितीनं हा संप पुकारला आहे. यंदाच्या एप्रिल ते 14 जून या कालावधीत देशाची निर्यात 15% वाढल्याचं वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी सांगितलं. गोयल यांनी आज मुंबई इथं सनदी लेखापालांशी संवाद साधला त्यानंतर ते बोलत होते. अमेरिकेनं भारतावर 50% आयात शुल्क लावल्यानंतरही भारताच्या निर्यातीत 2025-26 या आर्थिक वर्षात वाढ झाली. एप्रिल ते 14 जूनपर्यंत 15% वाढ झाली असं गोयल म्हणाले. मे महिन्यात भारताची निर्यात 6 महिन्यांच्या उच्चांकी पातळीवर पोहोचून 45 अब्ज डॉलर इतकी झाली होती असंही त्यांनी सांगितलं. देशाच्या आयात निर्यातीची विस्तृत आकडेवारी 15 जुलैला वाणिज्य मंत्रालय जाहीर करणार आहे. राज्य विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन उद्यापासून मुंबईत सुरू होत आहे. आज अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसंच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी दोन्ही सभागृहांचे गटनेते तसंच ज्येष्ठ सदस्यांना सह्याद्री अतिथीगृहात चहापान तसंच चर्चेसाठी निमंत्रित केलं आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या बंडखोर खासदारांपैकी 2 खासदार पक्षाच्या संपर्कात असल्याचा दावा खासदार संजय राऊत यांनी केला आहे. या खासदारांना त्यांच्या मतदारसंघातल्या जनतेच्या रोषाची भीती वाटत आहे. जर खासदारांना त्यांची चूक मान्य असेल तर त्यांच्याशी चर्चा होऊ शकते असंही राऊत म्हणाले. संजय दीना पाटील, संजय देशमुख, संजय जाधव, भाऊसाहेब वाघचौरे, नागेश पाटील आष्टीकर आणि ओम प्रकाश राजे निंबाळकर हे खासदार 17 जून रोजी दिल्लीत झालेल्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या बैठकीला गैरहजर राहिल्यानं पक्षांतर्गत बंडाळीच्या चर्चा सुरू झाल्या होत्या. दरम्यान ओमप्रकाश राजे निंबाळकर यांनी मतदारसंघातल्या निकटवर्तीयांशी

यांच्याशी चर्चा केल्यानंतरच आपल्या राजकीय वाटचालीबाबत निर्णय जाहीर करणार असल्याचं सांगितलं आहे. रत्नागिरी जिल्ह्यात दमदार प्रवेश केल्यानंतर लगेचच पाठ फिरवलेल्या मान्सूनच्या पावसानं आज अनेक दिवसांनी हजेरी लावली. सकाळी कडक ऊन होतं, मात्र 11 वाजल्यानंतर ढगाळ वातावरण तयार झालं आणि काही भागांमध्ये पावसाच्या काही सरी कोसळल्या, त्यामुळे शेतकऱ्यांसह सर्वांनाच थोडा दिलासा मिळाला आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. योग ही केवळ शारीरिक कसरत नाही तर मानवी चैतन्याची अभिव्यक्ती आहे असं प्रधानमंत्र्यांचं प्रतिपादन. देशभरात योग दिनानिमित्त विविध कार्यक्रम. नीट फेरपरीक्षा 2026 कडक बंदोबस्तात आणि सुव्यवस्थेत प्रारंभ. एप्रिल ते 14 जून या कालावधीत देशाच्या निर्यातीत 15% वाढ. आणि राज्य विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन उद्यापासून सुरू होणार. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 5 आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात. नमस्कार.

0: हॅलो फ्रेंड्स, युववाणी ऐकणाऱ्या सर्व मित्र मैत्रिणींचं मी दिव्या मनापासून स्वागत करते. फ्रेंड्स, ऑनलाईन शिक्षण पद्धती ही आता काळाची गरज बनत चालली असं आपल्याला वाटायला लागलंय. आणि म्हणूनच ऑनलाईन शिक्षण पद्धती म्हणजे काय, ऑनलाईन शिक्षण पद्धतीचा उपयोग आपण कशा प्रकारे करू शकतो, त्यातल्या अडचणी, त्यातले अडथळे आणि त्याचबरोबर त्या अडथळ्यांवरती आपण मात कशी करायची, याच विषयाची माहिती आपण घेत आहोत आणि हीच माहिती आजही आपण जाणून घेणार आहोत. तर चला ऐकूया ऑनलाईन शिक्षण पद्धती काळाची गरज याविषयी डॉक्टर गणपती कमळकर यांच्याशी डॉक्टर दीपक ठमके यांनी केलेली बातचीत. तर फ्रेंड्स, या कार्यक्रमाचा भाग दुसरा आणि शेवटचा आज आपण ऐकणार आहोत, चला ऐकूया.
1: सर, ऑनलाईन शिक्षणासाठी शिक्षकांना कोणती कौशल्य आवश्यक आहेत?
2: सगळ्यात महत्वाचं म्हणजे तंत्रस्नेही. आजच्या युगातला शिक्षक हा तंत्रस्नेही असायला हवा. जग बदलतंय, तंत्रज्ञान बदलतंय आणि बदललेल्या तंत्रज्ञानाचा उपयोग करण्यासाठी तांत्रिक कौशल्य त्यांच्यामध्ये आली पाहिजेत, ती त्यांनी शिकली पाहिजेत. दुसरी गोष्ट आपण त्याच्यामध्ये बघितलं, आताच आपण जी चर्चा करतोय ती इंटरनेटचा वापर करणं, त्याच्यातून माहिती शोधणं, संगणकाचा वापर करता येणं, विविध ऍप्स असेल त्याचा वापर करता येणं, त्याचबरोबर मोबाईलचा वापर कशा पद्धतीनं करता येतो त्याची साक्षरता विद्यार्थी पालकांच्या मध्ये निर्माण करणं, हे कौशल्य आणि त्याच्यानुसार आपल्यामध्ये देखील बदल करून घेणं, हे एक मोठं कौशल्य त्यांनी आत्मसात करणं गरजेचं आहे. दुसरं, कृत्रिम बुद्धिमत्ता आलेलं आहे, म्हणजे फक्त आता आपण एकच माहिती पुन्हा पुन्हा सांगायची आता गरज भासत नाही. एआयच्या माध्यमातून असेल की विद्यार्थ्यांना त्याचा कसा शोध घ्यायचा, त्याच्यावरनं माहिती कशी उपलब्ध करून घ्यायची. कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजे काय, की जे काम मानवी बुद्धीचा वापर करून माहिती मिळवतो किंवा ते शिकता येतं मानवी बुद्धीचा वापर करून, ते संगणकाच्या माध्यमातून शिकणं म्हणजे कृत्रिम बुद्धिमत्ता. म्हणजे त्या संगणकाचा बुद्धिमत्तेसारखा कसा वापर करायचा, हे एआयच्या तंत्रज्ञानामध्ये दिलेलं आहे. ते आपण तंत्रज्ञान शिकलं पाहिजे, ते ऍक्सेप्ट करून स्वीकारून पुढे गेलं पाहिजे. व्हिडिओ असतील, पीपीटी असेल, याचा वापर करून मुलांना कशा पद्धतीने शिकवता येईल. फक्त आनंददायी अध्यापन देणं एवढंच आता मर्यादित राहिलं नाही, तर त्याच्यातून ज्ञानाची निर्मिती कशी करता येईल, हे सुद्धा आव्हानात्मक काम आणि हे सुद्धा कौशल्य त्यांनी आत्मसात करायला पाहिजे असं मला वाटतं.
1: सर, पारंपरिक पद्धतीमध्ये ज्यावेळी शिक्षक विद्यार्थ्यांना शिकवत असतात त्यावेळी त्यांच्या हावभावावरून, त्यांच्या नजरेवरून संवाद साधत असतात, परंतु ऑनलाईन शिक्षण पद्धतीमध्ये विद्यार्थ्यांशी जर संवाद साधायचा असेल तर कोणत्या गोष्टी महत्वाच्या ठरतात?
2: आता आपण बघितलं की पारंपरिक पद्धतीमधला शिकवणाऱ्या शिक्षकांचे व्हिडिओ जर आपण तयार केले आणि ते जर आपण ऑनलाईन संसाधनामध्ये अपलोड केले, तर ते शिक्षक फक्त फिजिकली वर्गामध्ये शिकवणारे शिक्षक तेच, त्याचे व्हिडिओ आपण इकडे बघू शकतो. त्याच्यामध्ये त्यांनी काय करायला पाहिजे की सहज सोपी भाषा वापरली पाहिजे. एखाद्या विषयावरची दीर्घ घटक त्याची माहिती सांगण्यापेक्षा छोट्या छोट्या उपघटकामध्ये त्याचं रूपांतर केलं पाहिजे. विद्यार्थ्यांचं लक्ष आपल्याकडे टिकवून ठेवण्यासाठी त्याच्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. शिकवताना त्याच्यामध्ये संयम पाहिजे, त्याचबरोबर वेळेचं आपल्या नियोजन केलं पाहिजे की जे साधन वापरायचं आहे त्या साधनाचा वेळ आणि त्याचा केलेला वापर हे अचूक वेळेमध्ये आपण करतो का नाही. डिजिटल शिष्टाचार आलेले आहेत, त्याचा सुद्धा आपण भाग म्हणून वापर केला पाहिजे आणि आपल्या वर्गामध्ये प्रेरणादायी वातावरण निर्मिती केली पाहिजे. म्हणजे विद्यार्थी शिकण्यास अनुकूल त्याचं अवधान टिकवून ठेवण्यासाठी अशा प्रकारची वर्गरचना, वर्गाची वातावरण निर्मिती

0: सुद्धा करणं आवश्यक आहे. आणि ऑनलाईन संशोधनाच्या माध्यमातून आपण चॅट बॉक्स मध्ये आहेत, त्याच्यामध्ये विद्यार्थी आपल्याला काय वाटतं ते विचारू शकतात, त्याच्यामध्ये आपल्या सूचना टाकू शकतात. हा एक भाग जे शिक्षकांच्या समोर संवाद साधताना त्यांनी वापरला पाहिजे, त्याचा उपयोग केला पाहिजे असं मला वाटतं.
1: नक्कीच सर. सर, ऑनलाईन शिक्षण पद्धतीमध्ये आधुनिक तंत्रज्ञानाची भूमिका अत्यंत महत्वाची आहे, तर ही भूमिका कोणती आहे आपल्या मतानुसार?
0: तंत्रज्ञान हे ऑनलाईन शिक्षणाचा केंद्रबिंदू आहे. तंत्रज्ञान वगळून ऑनलाईन शिक्षण होणारच नाही, आणि याच्या बाबतीमध्ये तो एक शिक्षणाचा आधारस्तंभ.

0: केल्याशिवाय हे ऑनलाईन शिक्षण प्रभावी आणि परिणामकारक होणार नाही हे आता सत्यच आहे. आणि जेवढं तंत्रज्ञान आपण चांगलं वापरू, तंत्रज्ञानाचा जेवढा आपण वेगवेगळ्या पद्धतीनं वेगवेगळ्या विषयामध्ये वेगवेगळ्या घटकासाठी जेवढा आपण वापर करू तेवढा ते अध्ययन अनुभव प्रभावी आणि उपयुक्त होतील असं मला वाटतं.
1: सर, या ऑनलाईन शिक्षण पद्धतीमध्ये इंटरनेट आणि डिजिटल साधनांच्या अभावामुळे काय परिणाम होऊ शकतील?
0: इंटरनेट माहिती पोहोचवण्यासाठीचा खूप मोठं म्हणजे आंतरजालच आहे ते, त्याचा वापर आपण करणं नितांत गरजेचं आहे. इंटरनेट असेल तरच आपण तिथंपर्यंत पोहोचू शकतो. पण याच्यावर देखील आम्ही मार्ग काढलेला होता. मी सिंधुदुर्गला असताना वाडी वस्तीवरती इंटरनेटची काही ठिकाणी सोय उपलब्ध नव्हती. अशा ठिकाणी आपण ती व्हिडिओज अपलोड करून ऑफलाईन पद्धतीनं तीच माहिती कशी विद्यार्थ्यांना शिकवता येईल याच्यावर सुद्धा पर्याय शोधलेला होता. आणि या बाबतीमध्ये इंटरनेट आणि डिजिटल साधनांच्या प्रभावामुळे जर बघायला गेलं तर आज माहिती सहज आणि सोप्या पद्धतीनं उपलब्ध होते, शिक्षण अधिक सुलभ झालेलं आहे. आता आपल्याला कुठं शोधायला सुद्धा लागत नाही, जरासं त्या सोशल मीडियावरती त्याचा जर वापर केला तर सहज उपलब्ध होते. त्याच्यामध्ये वेळेची आणि खर्चाची बचत होते. जी माहिती आपण शहरामध्ये जाऊन एखाद्या दुकानातलं पुस्तक विकत घेऊन लायब्ररीमधलं पुस्तक शोधून ती माहिती मिळवायची ती ऑनलाईन बुक सुद्धा आपल्याकडे उपलब्ध आहे, त्याचा सुद्धा आपण क्षणार्धात वापर करू शकतो. त्याचबरोबर जलद माहिती उपलब्ध करण्याचं साधन आपल्याकडे उपलब्ध आहे आणि त्या खर्चाची बचत होते. दळणवळणामध्ये जाणारा वेळ आहे, प्रवासामध्ये जाणारा वेळ आहे, त्याच्यामध्ये आपण बचत करू शकतो. आणि माहिती सहज आणि सोप्या पद्धतीनं आणि माहिती विस्तृत पद्धतीनं आपल्याकडे उपलब्ध होते. हा डिजिटल शिक्षणाचा खूप मोठा उपयोग म्हणायला हरकत नाही.
1: सर, सध्याच्या आधुनिक तंत्रज्ञानामध्ये ऑनलाईन शिक्षण पद्धती घेताना एआयचा आणि नवनवीन ऍप्सचा वापर हा खूप मोठ्या प्रमाणात होत आहे, तर एआय आणि नवीन ऍप्समुळे शिक्षणात कोणते बदल झाले आहेत?
0: आता एआय याचा अर्थ आर्टिफिशियल इंटेलिजन्स, कृत्रिम बुद्धिमत्ता आपण त्याला म्हणतो. आणि या कृत्रिम बुद्धिमत्तेमुळे आपण जर बघितलं की पूर्वी ऑफलाईन पद्धतीनं म्हणजे पारंपरिक शिक्षणामध्ये विद्यार्थ्यांची परीक्षा घेणं, त्यांचा पेपर तपासणं, त्यांचा निकाल तयार करणं, त्याचं माहितीचं विश्लेषण करणं हे खूप मोठं जिकिरीचं आणि वेळ खाऊ काम होतं. आज तेच काम एआयच्या माध्यमातून काही तासामध्ये आपल्याला ते करता येतं. इकडं हजारो विद्यार्थ्यांच्या परीक्षा एआयचा वापर करून, आम्ही आता तसं एक कागल तालुक्यामध्ये फ्युचरिस्टिक क्लासरूम तयार केलेले आणि त्यामध्ये प्रत्येक विद्यार्थ्याला आम्ही कॉम्प्युटर उपलब्ध करून दिलेले आहेत, टेबल कॉम्प्युटर. शिक्षक इकडे शिकवतात आणि क्विज देतात, विद्यार्थी बसून ती क्विज सोडवतात. ते सोडवलेले क्विज शिक्षक इकडे क्षणार्धामध्ये त्याच्याकडे ती माहिती उपलब्ध होते आणि कोणत्या विद्यार्थ्याचा कितव्या नंबरचा प्रश्न चुकलेला आहे. 40 विद्यार्थ्यांमधले 13 नंबरचा प्रश्न चुकणारे विद्यार्थी किती आहेत, क्षणार्धात एका क्लिकवरती माहिती उपलब्ध होते. हा एआयचा झालेला वापर आहे. म्हणजे एआय हे तुम्हाला सपोर्टेड म्हणून ऑनलाईन शिक्षणामध्ये एक प्रभावी साधन आता बनलेलं आहे आणि शिक्षणामध्ये खूप मोठे बदल झालेले आहेत. आणि त्याच्यातला एक महत्वाचा बदल म्हणजे कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर. आता आज सुद्धा आपण बघतोय की विविध जे ऍप्स आहेत त्याच्यामध्ये त्या एआयचा वापर देखील प्रभावी रीतीनं केलेला आहे. ऑनलाईन परीक्षा असेल, त्याचं विश्लेषण असेल, एखादा घटक शिकवण्यामध्ये सुद्धा असेल. आता आभासी वर्ग केलेले आहेत, व्हर्च्युअल, म्हणजे एखादं ठिकाण दाखवण्यासाठी विद्यार्थ्यांना तिथे घेऊन जायची गरज नाही. जसं समुद्राची भरती ओटी हा घटक शिकवण्यासाठी समुद्राच्या काठाला विद्यार्थी जाऊन सांगण्याची आता आवश्यकता राहील नाही. तशा प्रकारचा प्रसंग आभासी वर्गामध्ये आपण घडवून आणू शकतो आणि विद्यार्थ्याला वाटतं की आपण तिथंच नेमकं ते समुद्राच्या काठाला आहोत आणि तशा प्रकारचा लाटांचा आवाज सगळं. हा एक बदल आहे, प्रचंड मोठा बदल आहे की हा कृत्रिम बुद्धिमत्तेचा आणि विविध ऍप्सचा केलेला बदल. याच्यामुळं हे सहज सोपं आणि कमी खर्चात कमी वेळेमध्ये विद्यार्थ्याला अनेक प्रसंगाचे अनुभव आपण वर्गामध्ये देऊ शकतो.
1: तर काहींच्या मतानुसार एआयमुळे आपला विद्यार्थी, आपला पालक हा थोडा पंगू बनेल किंवा दुसऱ्यावर त्या फक्त एआयवरती अवलंबून राहून एक मानसिकरित्या अपंग बनेल अशी भीती वाटत असते, तर यांना तुम्ही काय सांगाल?
0: बरोबर आहे. एआयचा वापर कसा करायचा, म्हणजे डिजिटल साक्षरतेमध्ये मी सांगितलंच की ते एक चांगलं साधन आपल्या मतामध्ये दिलंय.

0: पण त्याच्या आहारी न जाता त्याचा आपल्यासाठी कसा उपयोग करता येईल? एखादी गोष्ट याय तुम्हाला एखाद्या नेत्यांच्या वरती भाषण सुद्धा तयार करून देईल, पण ते बोलता आलं पाहिजे, ते स्किल आपल्याकडे पाहिजे. म्हणजे उपलब्ध करून दिलेल्या माहितीचं जे आहे ना, ते दैनंदिन व्यवहारामध्ये कसा उपयोग करायचा ते आपणच करायला पाहिजे. आणि मला वाटते की त्याच्या आहारी न जाता शिकण्यासाठी त्याचा वापर कसा करता येईल हे आपण बघितलं पाहिजे. याय म्हणतं म्हणून आपल्याला म्हणून चालणार नाही, आपली सुद्धा तर्कशक्ती आपली सुद्धा बुद्धिमत्ता वापरून त्याचा अन्वयार्थ लावला पाहिजे आणि तशा प्रकारचे निर्णय घेऊन शिकलं पाहिजे. तुम्ही जे म्हणताय ते बरोबर आहे की जास्तीत जास्त यायचा वापर करून त्याच्या आहारी गेलं म्हणजे ते काही शिक्षण झालं असं म्हणता येत नाही. ते फक्त माहिती घेतली आणि त्याप्रमाणे आपण वर्तन केलं तसं नाही, त्याचा वापर करून आपल्या वर्तनामध्ये बदल केला पाहिजे, तरच खऱ्या अर्थानं त्याचा आपण उपयोग आपल्या विकासासाठी केला असं मला वाटतं.
1: सर, ऑनलाईन शिक्षण पद्धतीमुळे विद्यार्थी ज्ञानाच्या बाबतीमध्ये प्रगल्भ होत चाललेलं आहे, तर ऑनलाईन शिक्षणामुळे विद्यार्थ्यांच्या अभ्यासाच्या गुणवत्तेवर काय परिणाम झाला आहे?
0: एक म्हणजे त्याला सहज शिक्षणाची सोय उपलब्ध झाली, त्याच्यामुळं ती माहिती त्याच्याकडे उपलब्ध असल्यामुळं तो अनेक वेळा पाहू शकतो, अनेक वेळा ऐकू शकतो, अनेक वेळा त्याचा वापर करून शिकू शकतो. त्याच्यामध्ये आलेल्या अडचणी तो स्वतः शिकू शकतो, सोडवू शकतो. म्हणजे स्वयं अध्ययनाची सवय विद्यार्थ्यांना लागली, सेल्फ लर्निंग म्हणजे त्याचा वापर करून शिकण्याची सवय विद्यार्थ्यामध्ये विकसित झाली. साहजिकच त्याचा गुणवत्तेवर देखील परिणाम झाला. ज्ञान स्वतः शोधून मिळवणं त्याच्यामधला आनंद खूप मोठा असतो. दुसऱ्यांनी सांगणं, दुसऱ्यांनी सांगून शिकलेलं वेगळं आणि स्वतः शोधून शिकलेलं वेगळं, हा एक मोठा आनंद ह्या ऑनलाईनच्या पद्धतीमध्ये शिक्षणामध्ये विद्यार्थ्याला मिळतो. आणि साहजिकच त्याची शिक्षणामधली रुची वाढते, रुचीमध्ये वाढ होते, त्याच्यामधल्या अधिकाधिक त्याला शोधण्याची संधी निर्माण झाल्यामुळं तो शोधतो आणि मिळवतो आणि ज्ञानप्राप्ती आणि ज्ञानातला आनंद सुद्धा घेतो. दुसरी गोष्ट म्हणजे विद्यार्थ्याला आपण काय चुकलेलो आहोत हे त्याला सुद्धा त्याचं परीक्षण देखील करण्याची सोय उपलब्ध आहे. म्हणजे मी एखादा घटक तयार केला, मी एखाद्या घटकाचा अभ्यास केला, ते कितपत बरोबर आहे, स्वतःची परीक्षा स्वतः घेऊ शकतो. आणि त्यामुळं आज आपण जर बघितलं की शिक्षकांना देखील ह्या ऑनलाईनच्या पद्धतीमध्ये विद्यार्थी नेमका कुठं चुकतो, त्याला कोणत्या प्रकारचे प्रश्न समजले जात नाही, त्याला कोणता घटक विद्यार्थ्याला अवघड गेलेला आहे, त्या सोपा करण्यासाठी आपल्याला काय करायला पाहिजे, याचं मार्गदर्शन आणि त्याची सोय उपलब्ध असल्यामुळं विद्यार्थ्याच्या गुणवत्तेवर निश्चितपणे परिणाम झालेला आहे. जलद मूल्यमापन करता येतं आणि त्यामुळं ताबडतोब एखाद्या विद्यार्थ्याला लगेच मार्गदर्शन करून त्या पद्धतीनं भविष्यामध्ये त्याला घडवण्याची सुद्धा सोय आणि त्याची गुणवत्ता वाढवण्याची सोय याच्यामुळे उपलब्ध झालेली
1: आहे. सर, आता आपण सांगितलं की हजारो विद्यार्थ्यांच्या परीक्षा आपण ऑनलाईन घेऊ शकतो, त्याचं मूल्यमापनही अगदी काही क्षणामध्ये करू शकतो, तर परीक्षा आणि मूल्यमापन ऑनलाईन पद्धतीने कितपत विश्वासार्ह आहे?
0: ऑनलाईन पद्धत आता तर बघतो की आपण शासन देखील काही परीक्षा आता ऑनलाईनच घेण्याचं ठरवत आहे. तिथं मानवी हस्तक्षेपाला वावच राहत नाही, त्यामुळे निश्चितच ती वस्तुनिष्ठ आणि विश्वासार्हतेचं एक साधन बनलेलं आहे. ऑनलाईन परीक्षा ही हजारो विद्यार्थ्यांची एकाच वेळी घेता येते, हा त्याच्यातला मोठा भाग आहे, मोठा फायदा आहे. त्याचा निकाल सुद्धा आपल्याला त्वरित लावता येतो. निकालाला वेळ लागला की समाजामध्ये आणि पालकांच्या मध्ये त्याच्यामधली विश्वासार्हता हळूहळू कमी व्हायला लागते. निकाल जसा उशिरा लागेल तसं असं म्हटलं जातं आणि निकाल लवकर लावला जातो. परत तो तयार केलेला ऑनलाईनवरचा निकाल तो अनेक वेळा बघता येतो, कुणालाही बघता येतो. आज घरी बसून विद्यार्थी आपल्या मोबाईलवरती सुद्धा माझा निकाल काय लागलेला आहे तो त्याला त्याच्या हातामध्ये उपलब्ध होतो निकाल क्षणार्धामध्ये. हा खूप मोठा फायदा आहे आणि त्यामुळे विश्वासार्हता आहे. आपल्याला किती मार्क्स कोणत्या विषयामध्ये कमी पडले, कोणत्या विषयामधले मार्क्स कमी झाले, हा विद्यार्थ्याच्या हातामध्ये उपलब्ध आहे निकाल. आणि त्यामुळे ते एक त्याला विश्वासार्थ साधनच त्याच्या हातामध्ये आपण उपलब्ध करून दिलेलं आहे. आणि मला वाटतं की हे पारंपरिक परीक्षेपेक्षा हे एक विश्वसनीय साधन आहे असं मला वाटतं.
1: सर, तुम्ही सांगितलं की विद्यार्थी स्वतः जे प्रश्न तयार करतात किंवा त्यांच्या डोक्यामध्ये जे प्रश्न येतात त्याची उत्तरं शोधण्यामध्ये आणि त्या उत्तर मिळवण्यामध्ये त्यांना खूप आनंद होतो, तर ऑनलाईन शिक्षणामुळे विद्यार्थ्यांसाठी स्वअभ्यासाची सवय किती वाढली आहे?
0: तसं आपल्याला निश्चितपणे असं संख्यात्मक सांगता येणार नाही, पण आपण जर बघितलं तर एक डिजिटल साक्षरता आपण जर त्यांना सांगितली बाबा की याचा उपयोग या घटकासाठी, आपल्याला ही वेबसाईट आहे, ही लिंक आहे, हे ऍप आहे,

0: अशा प्रकारचं जर त्याच्यामध्ये माहिती दिली, डिजिटल साक्षरता निर्माण केली, तर निश्चितपणे संगणकाच्या समोर बसून तो माहिती शोधेल आणि जितका तो शोधेल, जितका त्याच्यामध्ये तो रममाण होईल, जितका त्याला ते आनंदही वाटेल, तितका वेळ तो स्वयंअध्ययन करेल. म्हणजे जेवढी आपण त्याला संसाधनं सोपी आणि महत्वाची आहे ती जर माहिती त्याच्याकडे जर अचूकरित्या जर सांगितली, तर तेवढे त्याला सेल्फ लर्निंगचं ते एक साधन म्हणून त्याच्याकडे बघेल आणि स्वयंअध्ययनामध्ये वाढ निर्माण. आणि
1: सर, भविष्यात ऑनलाईन शिक्षण अधिक वाढेल असं आपल्याला वाटतं का?
0: हो, निश्चित. आज आपण बघतोय की कोरोना काळानंतर ऑनलाईन शिक्षणामध्ये खूप मोठा आता बदल झालेला आहे. पारंपरिक शिक्षणामध्ये ऑनलाईन शिक्षण एक पूरक म्हणून आता त्याच्यामध्ये वापर केला जातोय. किंबहुना पारंपरिक शिक्षण आणि ऑनलाईन शिक्षण याचं एकत्रितरित्या आता संयोगानं म्हणजे हायब्रिड शिक्षण आपण म्हणतो, तशा पद्धतीचं शिक्षण आज शाळा कॉलेजमध्ये द्यायला सुरुवात झालेली आहे. नवीन शैक्षणिक धोरण 2020 मध्ये सुद्धा त्याचा अंतर्भाव केलेला आहे. आणि आज जर बघितलं आपण की युद्धजन्य परिस्थितीमध्ये सुद्धा आपण आवाहन करतोय की कमीत कमी वाहतुकीच्या साधनांचा वापर करावा. आज काही कंपन्या वर्क फ्रॉम होम आपल्या कर्मचाऱ्यांना सोय उपलब्ध करून देते, घरी बसून तेच काम करता येतं. आणि जर आठवड्यातले काही दिवस, महिन्यातले काही दिवस घरी बसून जर मुलांनी शिकलं आणि शिक्षकांनी शिकवलं, तर निश्चितपणे हे एक मोठं आणि त्याच्याशिवाय काही वेळा पर्याय देखील राहणार नाही असं मला वाटतं. त्यामुळं ऑनलाईन शिक्षणाचा प्रभाव हा वाढतच आहे, त्याच्यामध्ये वाढच होणार आहे असं मला वाटतंय. किंबहुना ती काही वेळा काळाची गरज सुद्धा म्हणणार आहे. आणि निश्चितपणे हे एक प्रभावी माध्यम शिक्षणाचं होऊ घातलेलं आहे.
1: तर सर, ऑनलाईन शिक्षण पद्धती आणि ऑफलाईन शिक्षण पद्धती या दोन्हीचा जर समतोल राखायचा असेल तर तो कसा राखावा असं आपल्या दृष्टीने वाटतं?
0: एक म्हणजे विद्यार्थी आणि शिक्षक याच्यातला संवाद हा महत्वाचाच आहे. शिक्षकाचं महत्व हे अधोरेखितच आहे. पारंपरिक शिक्षणामधलं महत्व हे अधोरेखित असल्यामुळं आणि ऑनलाईन शिक्षक ही सुद्धा काळाची गरज आहे. त्याचा एकत्रित समन्वय साधून जर आपण शिकवायला सुरुवात केली, म्हणजे जसं मी सांगितलं की एखादा प्रसंग शिकवण्यासाठी, एखाद्या प्रसंगाची, एखाद्या ठिकाणाची, स्थळाची माहिती देण्यासाठी आपण आता तिथेपर्यंत जाण्याची आवश्यकता राहिलेली नाही. आज ऑनलाईन शिक्षणामुळं भौगोलिक सीमारेषा पोचलेल्या आहेत. जगामध्ये कुठल्याही देशाची, कुठल्याही शहरातली माहिती आपण क्षणार्धात उपलब्ध करून घेऊ शकतो. आणि याचा एक संयोग किंवा याचा वापर कसा करायचा, हे ज्ञान आत्मसात करून कसं शिकवायचं, हे पारंपरिक पद्धतीमध्ये जर याचा उपयोग केला, पण त्याला म्हणतो की समन्वय साधला, तर हे पारंपरिक शिक्षण देखील प्रभावी होईल असं मला वाटतं.
1: सर, शिक्षक हे संपूर्ण आयुष्य एक विद्यार्थीच असतात. विद्यार्थ्यांना शिकवण्यासाठी ते सर्व बाबतीत किंवा सर्व बाजूने ज्ञान हे मिळवतच असतात. तर शिक्षण अधिक प्रभावी करण्यासाठी कोणते बदल आवश्यक आहेत असं शिक्षक या दृष्टिकोनातून आपल्याला वाटतं?
0: की काळ बदलतोय, जग बदलतंय, आणि आपण म्हणतो की नव्याची नवलाई काही दिवसापुरतीच आता मर्यादित राहते. आज वाहन उद्योगामध्ये आपण जर बघितलं तर महिन्याला त्यांचं मॉडेल बदलतं. आणि जसं समाजाला नवीन गोष्टींचं अप्रूप वाटतं, नवीन गोष्टी स्वीकारण्यासाठी समाज आता तयार झालेला आहे, तसंच विद्यार्थी देखील नवीन गोष्टी शिकण्यासाठी त्याला ते आवडतं. म्हणजे तीच गोष्ट, त्याच नोट्स, तेच शैक्षणिक साहित्य याचा वापर करून शिकवण्यापेक्षा वेगवेगळ्या तंत्रज्ञानाचा, वेगवेगळ्या साधनाचा वापर करून जर विद्यार्थ्यांना शिकवलं तर विद्यार्थ्याच्या मध्ये सुद्धा ते एक चांगलं, आनंददायी आणि चॅलेंजिंग, आव्हानात्मक शिकण्याचं एक संधी त्याच्या समोर निर्माण होईल. आणि मला असं वाटतं की शिक्षकांनी याचा समन्वय साधून, विद्यार्थी आणि शिक्षकांनी सुद्धा या नवीन तंत्रज्ञानाचा आत्मसात आता करणं ही काळाची गरज आहे आणि ते एक मोठं आव्हान देखील आहे. आणि तशा पद्धतीनं त्यांनी वाटचाल केली तरच या नवीन युगामध्ये एक सक्षम विद्यार्थी तयार होईल आणि त्यांना शिकवणारे एक सक्षम शिक्षक देखील तयार होईल असं मला वाटतं.
1: सर, या मुलाखतीच्या शेवटाकडे येताना विद्यार्थ्यांना आणि पालकांना आपण कोणता संदेश द्याल?
0: पालकांच्या बाबतीत जर विचार करायला गेलं तर आता काही बाबतीमध्ये आपण म्हणतो की नवीन गोष्टी स्वीकारल्याशिवाय पर्याय राहिलेला नाही. आणि पालकांनी आपल्या इच्छा आकांक्षा विद्यार्थ्यावर न लादता विद्यार्थ्यासोबत संवाद साधून त्यांच्या शिकण्यातल्या काय अडचणी आहेत आणि एक पालक म्हणून मी त्याला काय माझ्या मुलाला मुलीला योगदान देऊ शकतो, त्यांच्या शिक्षणामध्ये कशा सहभागी होऊ शकतो याचा विचार करणं गरजेचं आहे. आपल्या इच्छा आकांक्षा न लागता त्याच्या शिक्षणासाठी

0: एक आधारस्तंभ किंवा एक सपोर्टेड म्हणून आपण जर काम केलं तर मला वाटतं की पालकांनी अशा प्रकारचा दृष्टिकोन आता बाळगणं आणि आपला दृष्टिकोन बदलणं देखील गरजेचं आहे. विद्यार्थ्यांच्या बाबतीमध्ये जर बघायला गेलो तर सध्याच्या युगामध्ये मोबाईल असेल, कुठलंही उपकरण ऑनलाईनचे साधनाचं असेल, तर ती एक शिकण्याची संधी आहे आणि त्या संधीचा आपल्या करिअरच्या दृष्टिकोनातून आपल्या शैक्षणिक प्रगतीसाठी कसा वापर करून घेता येईल याचा त्यांनी विचार केला पाहिजे. जसं आपण म्हटलो की मोबाईलचा वापर फक्त मनोरंजनासाठी न करता माहिती आणि ज्ञानप्राप्तीसाठी कसा करता येईल, त्याच्यावरून माहिती मिळवून त्याच्या ज्ञानात कसं रुपांतर करता येईल याचा विचार विद्यार्थ्यांनी केला पाहिजे. आणि शिक्षकांच्या बाबतीमध्ये मी असं म्हणेन की काळ बदलल्यानुसार आपण सुद्धा आता बदलायला पाहिजे, नवीन तंत्रज्ञान आत्मसात करायला पाहिजे आणि ह्या बदललेल्या पिढीसमोर, हुशार पिढीसमोर आपल्याला शिकवण्यासाठी आपण सुद्धा तंत्रज्ञ आणि त्याचा स्वीकार करणारा एक नव्या युगाचा नवा शिक्षक म्हणून आपण आता तयार राहिलं पाहिजे. हेच या निमित्तानं यांना सांगावं असं वाटतं.
1: खूप छान सर. ऑनलाईन शिक्षण पद्धती काळाची गरज याविषयी सर आपण आमच्या युवकांना खूप चांगल्या प्रकारे माहितीपूर्वक मार्गदर्शन केलं, याबद्दल खूप खूप धन्यवाद सर.
0: धन्यवाद सर की आज आपण या आपल्या स्टुडिओमध्ये मला सर्व पालक, विद्यार्थी आणि शिक्षकांशी एक चांगला संवाद करण्याची संधी या निमित्तानं आपण उपलब्ध करून दिली, त्याबद्दल आपला देखील आणि आकाशवाणीचा देखील मी आभार मानतो.
1: धन्यवाद सर.
2: तर फ्रेंड्स, ऑनलाईन शिक्षण पद्धती ही कशा प्रकारे उपयुक्त आहे हे आपल्या लक्षात आलंच आहे. जसं जग बदलतंय तसंच आपणही बदललं पाहिजे हे यातून स्पष्ट होतंय. फ्रेंड्स, ऑनलाईन शिक्षण पद्धती काळाची गरज याविषयीची माहिती आज आपण जाणून घेतली. ही माहिती आपल्याला दिली डॉक्टर गणपती कमळकर यांनी, त्यांच्याशी बातचीत केली होती डॉक्टर दीपक ठमके यांनी. या माहितीचा भाग दुसरा आणि शेवटचा आज आपण ऐकला. बरे तर फ्रेंड्स, वेळेअभावी आज आपण इथंच थांबत आहोत, पुन्हा भेटणारच आहोत पुढच्या आकाशवाणी कोल्हापूर निर्मित युववाणी या कार्यक्रमात. तोपर्यंत मला म्हणजे दिव्याला निरोप द्या. नमस्कार.

युववाणी निर्मिती सहाय्य दिव्या अष्टपुत्रे सादर करते डॉक्टर दीपक ठमके ही आकाशवाणी कोल्हापूर केंद्राची निर्मिती होती.

0: युववाणी कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून.
1: श्रोत्यांनो, रेडिओ म्हणजे काही फक्त प्रसार माध्यम नाही, तो आहे संवादाचा एक सेतू. निवेदक वेगवेगळ्या कार्यक्रमातून रेडिओचे प्रतिनिधी म्हणून श्रोत्यांशी संवाद साधतात आणि अपसुकपणे त्यांच्यासोबतचं नातं दृढ होत जात. आणि याच परंपरेला नवी झळाळी देणारा सहज संवाद आम्ही घेऊन येतो आहोत सोमवार, बुधवार आणि शुक्रवारी सकाळी 11:05 ते दुपारी 12.
2: तेव्हा अवश्य ऐका सहज संवाद.
1: सहज संवाद.
3: सहज संवाद.

0: आकाशवाणी मुंबई श्रद्धा मुखेडकर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. योग ही केवळ शारीरिक कसरत नाही तर मानवी चैतन्याची अभिव्यक्ती आहे असं प्रधानमंत्र्यांचं प्रतिपादन. देशभरात योग दिन उत्साहात साजरा. विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला सरकारने बोलावलेल्या चहापानावर विरोधी पक्षांचा बहिष्कार. देशभरात नीट यूजी फेरपरीक्षा 2026 संपन्न. आणि FIH महिला हॉकी चषक स्पर्धेत न्यूझीलंडचा पराभव करत भारतीय संघ विजयी. 12वा आंतरराष्ट्रीय योग दिवस आज भारतासह जगभरात साजरा झाला. निरोगी वयोवृद्धीसाठी योग ही यंदाच्या योग दिनाची संकल्पना आहे. कोलकाता इथल्या रेड रोड इथं योग दिनाचा मुख्य कार्यक्रम आयोजित करण्यात आला. यात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी सहभागी झाले होते. प्रधानमंत्र्यांनी योग शिक्षक बनून सोबतच्या हजारो नागरिकांना मार्गदर्शन केलं. योग ही केवळ शारीरिक कसरत नाही तर मानवी चैतन्याची अभिव्यक्ती आहे असं ते म्हणाले. योग हा आपल्या दैनंदिन आयुष्याचा भाग व्हायला हवा. योग सर्वांना जोडण्याचं काम करतो असं म्हणत प्रधानमंत्र्यांनी सर्वांना योग दिनाच्या शुभेच्छा दिल्या.
1: भारत में हिमालय से लेकर हिंद महासागर तक पूर्वोत्तर और पूरब में बंगाल से लेकर पश्चिम में सौराष्ट्र तक पूरा देश योग की ऊर्जा से चैतन्य से भरा हुआ नजर आ रहा है. पूरा विश्व एक दूसरे से जुड़ा हुआ नजर आ रहा है और यही तो योग की ताकत है. योग सबको जोड़ता. मैं इस अवसर पर पूरे विश्व को संपूर्ण मानव समुदाय को अंतर्राष्ट्रीय योग दिवस की बहुत बहुत शुभकामनाएं देता हूं.
0: राष्ट्रपति द्रौपदी मुर्मू मध्य प्रदेश

0: जबलपूर इथं गॅरिसन मैदानावर आयोजित योग दिनाच्या कार्यक्रमात सहभागी झाल्या. योग ही शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक उन्नतीसाठीची साधना आहे, असं उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन यांनी योग दिनानिमित्त दिलेल्या संदेशात म्हटलं आहे. नवी दिल्लीत संसद भवन परिसरात आयोजित योग दिनाच्या कार्यक्रमात लोकसभा सभापती ओम बिर्ला सहभागी झाले होते. परराष्ट्र व्यवहार मंत्री एस जयशंकर नेहरू पार्क इथं आयोजित कार्यक्रमात सहभागी झाले. यात भारतातल्या नॉर्वेच्या राजदूत मे एलिन स्टिनर याही सहभागी झाल्या होत्या. मुंबई आणि उपनगरात योग दिनानिमित्त अनेक कार्यक्रम झाले, त्यात विविध केंद्रीय मंत्र्यांनीही हजेरी लावली. ऐकूया एक वृत्तांत.
1: मुंबई इथं लोकभवनात भारतीय तटरक्षक दलानं आयोजित केलेल्या योगदिनाच्या कार्यक्रमात राज्यपाल जिष्णुदेव वर्मा यांनी सहभाग घेतला. तटरक्षक दलाचे अधिकारी, त्यांचे कुटुंबीय तसंच लोकभवनातले अधिकारी यात सहभागी झाले. राज्यातल्या सर्व विद्यापीठांनी योग साधनेचा प्रचार प्रसार करावा तसंच उत्तम योग शिक्षक आणि प्रशिक्षक घडवावेत असं आवाहन राज्यपालांनी यावेळी केलं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे जुहू चौपाटीवर झालेल्या योगदिन कार्यक्रमात सहभागी झाले होते. केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी बोरिवली इथं आयोजित योग सत्रात सहभाग घेतला. केंद्रीय बंदरे, नौवहन आणि जलमार्ग मंत्री सर्वानंद सोनोवाल यांनी मुंबई बंदर प्राधिकरणानं मुंबईत गेटवे ऑफ इंडिया इथं आयोजित केलेल्या कार्यक्रमात योगाभ्यास केला. राज्यातल्या विविध विद्यापीठात आणि शैक्षणिक संस्थांमध्येही योग दिनानिमित्त योग साधनेचे कार्यक्रम झाले. नाशिकमध्ये महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठात योग दिनानिमित्त योग वर्गाचं आयोजन करण्यात आलं होतं. याशिवाय आयआयटी बॉम्बे, एनटीपीसीच्या पश्चिम विभाग मुख्यालयानं देखील योग दिन उत्साहात साजरा केला. ठाण्यात कोपरी इथं तसंच मध्यवर्ती कारागृहातही योग साधना करण्यात आली. कोल्हापूर इथल्या महासैनिक दरबार हॉलमध्ये जिल्हाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत योग दिन साजरा करण्यात आला. अहिल्यानगर जिल्ह्यातल्या विविध संस्था, शासकीय कार्यालय, शाळा, महाविद्यालयात योग दिवस साजरा झाला. महात्मा फुले कृषी विद्यापीठ, साईबाबा संस्थान यांनीही योग दिवस साजरा केला. धाराशिव शहरात आणि जिल्ह्यातही योगाभ्यास कार्यक्रम झाले. परभणी शहरातल्या क्रीडा संकुलात योग प्रात्यक्षिक सादर करून योग दिवस साजरा झाला. बीड जिल्ह्यात अनेक ठिकाणी योग दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. शहरातल्या मुख्य कार्यक्रमात राज्याच्या पर्यावरण आणि हवामान बदल मंत्री पंकजा मुंडे उपस्थित होत्या. लातूर शहरात यंदाही रांगोळीच्या माध्यमातून योगाचं महत्व जनतेपर्यंत पोहोचवण्याचा अनोखा उपक्रम राबवण्यात आला. राजा नारायण लाल लाहोटी इंग्लिश माध्यम शाळेच्या शिक्षकांनी आकर्षक रांगोळ्यांद्वारे योगामुळे होणारे आरोग्यदायी फायदे साकारले. गोंदिया शहरात आयोजित योग दिन कार्यक्रमात हजारो नागरिकांनी सहभाग घेऊन योग करा, निरोगी रहा हा संदेश दिला. वाशिम जिल्ह्यात अनेक ठिकाणी सामूहिक योग साधना करण्यात आली. चंद्रपूर शहरात योग दिन कार्यक्रमात लोकप्रतिनिधी, अधिकारी आणि नागरिकांनी योग साधना केली. यवतमाळ इथं आदिवासी विकास मंत्री प्राध्यापक डॉ अशोक उईके यांच्या उपस्थितीत योग साधना कार्यक्रम झाला.
0: जनतेच्या प्रश्नाबाबत सरकारने असंवेदनशीलता दाखवली आहे, हे सरकार सर्व बाजूंनी अपयशी ठरलं आहे असं म्हणत विरोधी पक्षांनी विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला सरकारने बोलावलेल्या चहापानावर बहिष्कार टाकला. तसंच राज्यातल्या 13 कोटी जनतेचे प्रश्न उद्यापासून सुरू होणाऱ्या अधिवेशनात आक्रमकपणे मांडणार असल्याचं विरोधी पक्षाच्या नेत्यांनी सांगितलं. महाविकास आघाडीच्या नेत्यांनी आज मुंबईत संयुक्त पत्रकार परिषद घेत सरकारवर जोरदार टीका केली. राज्यात कायदा आणि सुव्यवस्थेचा बोजवारा उडाला असून महिलांवरच्या अत्याचारात मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याची टीका राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते जयंत पाटील यांनी केली. विरोधकांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांना उत्तरं देण्याऐवजी सरकार टिंगलटवाळी करत आहे असा आरोपही त्यांनी केला. राज्यातल्या कंत्राटदारांना आमदार मंत्र्यांना लाच द्यावी लागते असं कंत्राटदारांनी अधिवेशन घेऊन सांगितलं, त्यामुळे हे सरकार 56% कमिशनचं सरकार आहे अशी टीका काँग्रेस नेते सतेज पाटील यांनी केली. तर पेरण्या लांबल्यानं सरकारने दुष्काळ जाहीर करावा अशी मागणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते भास्कर जाधव यांनी केली. राज्यातल्या 14 जिल्ह्यातल्या 8 नगरपरिषदा आणि 14 नगरपंचायतीमधल्या 49 जागांसाठीच्या पोटनिवडणुकीसाठीची मतमोजणी आज झाली. गडचिरोली जिल्ह्यात नगरपरिषदेच्या 1 आणि नगरपंचायतीच्या 2 जागांपैकी भाजपा, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षानं प्रत्येकी 1 जागेवर विजय मिळवला आहे. 47 जागांपैकी 8 उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत, तर 1 जागेवर एकाही उमेदवारानं अर्ज दाखल केल्यानं ती जागा रिक्त राहिली आहे. त्यामुळे काल 37 जागांसाठी मतदान झालं. 49,869 मतदारांनी या निवडणुकीत मतदान केलं. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणी

च्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AIR न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. वैद्यकीय अभ्यासक्रमात प्रवेशासाठी नीट UG फेरपरीक्षा 2026 आज देशातल्या 551 शहरांमध्ये आणि परदेशातल्या 14 केंद्रांवर कडक बंदोबस्तात झाली. 22,79,000 जास्त विद्यार्थी परीक्षेला बसले होते. दुपारी 2 ते संध्याकाळी 5:15 या वेळात इंग्रजी आणि 12 भारतीय भाषांमध्ये ही परीक्षा झाली. गैरप्रकारमुक्त वातावरणात परीक्षा व्हावी यासाठी राष्ट्रीय परीक्षा यंत्रणा NTA प्रशासनाबरोबर समन्वयानं व्यापक उपाययोजना केल्या होत्या. पोलीस प्रशासन आणि इतर मिळून 2,00,000 कर्मचारी परीक्षेसाठी कर्तव्यावर होते. जॅमर्स, CCTV कॅमेरे, बायोमेट्रिक ओळख तपासणी अशा तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला. समाज माध्यमांवर अफवा पसरू नयेत याकरता NTA बारीक लक्ष ठेवलं होतं. परीक्षेच्या प्रश्नपत्रिका, उत्तरपत्रिका आणि इतर साहित्य पोलीस बंदोबस्तात नेण्यात आलं. नाशिक जिल्ह्यातल्या 19 केंद्रांवर आज नीट UG फेरपरीक्षा सुरळीतपणे पार पडली. 11,162 विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली तर 1,133 विद्यार्थी गैरहजर होते. गैरप्रकार टाळण्यासाठी जिल्ह्यात भरारी पथकंही तैनात करण्यात आली होती. लातूर जिल्ह्यात 26 केंद्रांवर नीट UG फेरपरीक्षा झाली. परीक्षा सुरळीत पार पडावी यासाठी सर्व केंद्रांवर कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. FIH महिलांच्या हॉकी चषकाच्या अंतिम सामन्यात आज भारतीय महिला हॉकी संघानं न्यूझीलंडचा 2-0 असा पराभव करत विजेतेपद मिळवलं आहे. सामन्यात नवनीत कौरनं पहिला गोल करत भारताला आघाडी मिळवून दिली होती. त्यानंतर सुनेलिता टोप्पोनं दुसरा गोल केला. त्यानंतर भारतानं शानदार बचावात्मक खेळाचं प्रदर्शन करत आपली आघाडी कायम राखत हा विजय मिळवला. या विजयामुळे भारतानं पुढे होणाऱ्या प्रो लीगमध्येही प्रवेश मिळवला आहे. लालरे मियासामी सामनावीर ठरली तर दीपिकानं सर्वाधिक गोल करण्याचा पुरस्कार अमेरिकेच्या एश्ले सिसा हिच्याबरोबर संयुक्तपणे पटकावला. दोघींनीही या स्पर्धेत 6 गोल केले आहेत. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी विजेत्या संघांचं अभिनंदन केलं. ठळक बातम्या पुन्हा एकदा. योग ही केवळ शारीरिक कसरत नाही तर मानवी चैतन्याची अभिव्यक्ती आहे असं प्रधानमंत्र्यांचं प्रतिपादन. देशभरात योग दिन उत्साहात साजरा. विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला सरकारने बोलावलेल्या चहापानावर विरोधी पक्षांचा बहिष्कार. देशभरात नीट UG फेरपरीक्षा 2026 संपन्न. आणि FIH महिला हॉकी चषक स्पर्धेत न्यूझीलंडचा पराभव करत भारतीय संघ विजयी. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8:05 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.

प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एअर या ॲपसहित 558 किलोहर्ट्झवर आकाशवाणी मुंबईची अस्मिता वाहिनी श्रोतेहो आपण ऐकत आहात. श्रोतेहो, अस्मिता वाहिनीवर 558 किलोहर्ट्झ अर्थात 537.6 मीटर्सवर T20 महिला क्रिकेट सामना सुरू आहे. त्याचं प्रत्यक्ष वर्णन आपण ऐकत आहात आणि आमच्या न्यूज ऑन एअर या मोबाईल ॲपवर आमचे दैनंदिन कार्यक्रम सुरू आहेत. आता वृत्तविशेष.

श्रोते हो नमस्कार. आजच्या वृत्तविशेष कार्यक्रमात आपलं स्वागत. आज 12वा आंतरराष्ट्रीय योग दिन भारतासह संपूर्ण जगभरात मोठ्या उत्साहपूर्ण वातावरणात साजरा झाला. पश्चिम बंगालमधल्या कोलकाता इथं आयोजित सोहळ्यात प्रधानमंत्र्यांनी केलेल्या भाषणातील काही निवडक मुद्दे तसंच आज दैनंदिन जीवनमानातला ताणतणाव कमी करण्यासाठी आणि सुदृढ आयुष्यासाठी प्रत्येक व्यक्तीच्या जीवनात योग विद्येचं असलेलं स्थान तसंच आंतरराष्ट्रीय स्तरावर योग्य विद्येचं वाढलेलं महत्व याविषयी तज्ज्ञ व्यक्तींनी केलेलं विवेचन आजच्या वृत्तविशेषमध्ये आपण ऐकणार आहात. श्रोते हो, योगसाधना ही एक प्राचीन कला असून त्याकडे आपला सांस्कृतिक आणि आध्यात्मिक वारसा म्हणूनही पाहिलं जातं. कार्यकुशलता, मनाच्या भावनांवर अंकुश राखणं आणि सत्याची प्राप्ती याचं साधन असलेल्या योग्य विद्येला मानवी जीवन

0: के लिए जरूरी है इतना ही नहीं है, योग दुनिया के बेहतर भविष्य के लिए एक आवश्यकता भी है। साथियों, अंतर्राष्ट्रीय योग दिवस के अवसर पर करोड़ों लोग योग से जुड़ते हैं, लेकिन आज का ये दिन हमें अपने साझा संकल्प को फिर दोहराने का अवसर देता है। आइए हम संकल्प लें, योग को केवल एक दिवस तक सीमित नहीं रखेंगे, योग को केवल एक कार्यक्रम तक सीमित नहीं रखेंगे, हम योग को अपने जीवन का हिस्सा बनाएंगे, अपने परिवार का हिस्सा बनाएंगे, अपनी आने वाली पीढ़ियों का हिस्सा बनाएंगे। साथियों, इसी दिशा में इस वर्ष योग 365 योग 365 की पहल को भी आगे बढ़ाया गया है। इसके तहत 100 दिन के ऑनलाइन योग कार्यक्रम का आयोजन किया गया है, जिसमें अभूतपूर्व जनभागीदारी देखी गई है। 130 देशों के 30 लाख से अधिक लोगों ने इसमें भाग लिया है। साथियों, जब समाज स्वस्थ होगा तब राष्ट्र भी अधिक सक्षम, अधिक समृद्ध और आत्मविश्वासी बनेगा।
1: श्रोते हो, योगाभ्यासामुळे मानवी जीवनात होणारे सकारात्मक बदल आणि भारतीय पारंपरिक योग साधनेचे वैविध्यरित्या होणारे लाभ याविषयी आकाशवाणीशी बोलताना नाशिक येथील योग विद्याधाम संस्थेचे प्रमुख योगाचार्य डॉ विश्वास मंडलिक यांनी अधिक माहिती दिली। ते म्हणाले,
2: योगाभ्यास केल्यानंतर आपली जी शारीरिक, मानसिक, बौद्धिक आणि खरं म्हणजे आत्मिक सुद्धा क्षमता वाढते, तेव्हा सक्षम जगणं हे फार महत्वाचं आहे। ते इतर कुठल्याही उपचाराने होत नाही, त्याच्याकरता योग साधना करणं हाच एक मार्ग आहे। जीवनात जगत असताना आपलं स्वास्थ्य तर सांभाळायचंच, पण जगातल्या इतरांचंही स्वास्थ्य सांभाळण्याकरता आपण काहीतरी करणं, थोडक्यात म्हणजे समाजसेवा थोडीशी करणं, हे आरोग्याचं लक्षण आहे असं जागतिक आरोग्य संघटना म्हणते। आणि तिथे योगाचा निश्चितपणे संपर्क आहे। आता योग साधनेमध्ये आम्ही स्वतः नेहमी योग शिकवतो, मग आसन, प्राणायाम, शुद्धिक्रिया, ध्यान, ओंकार वगैरे सगळं शिकवतो, पण त्याच्यावर आम्ही लोकांना योग शिक्षक व्हायला पण शिकवतो की तुम्ही शिका योग, तुमचं स्वास्थ्य चांगलं ठेवा, पण तुम्ही दुसऱ्यांनाही योग शिकवा आणि त्यांचंही स्वास्थ्य चांगलं ठेवा, मग हे खरं आरोग्य आहे। आणि याच्यातनं अनेक कार्यकर्ते हे लक्षात घेतात आणि आपल्या जीवनामध्ये त्याचं प्रत्यंतर पण येतं की कुठलाही विकार होऊ नये म्हणून प्रतिबंधात्मक उपाय, हे देखील योगाचं एक वैशिष्ट्य आहे। आजार झाल्यानंतर योगोपचार करून तो बरा होतो ते जगजाहीर आहे, पण आजार होऊ नये म्हणून काय करायचं? इतर कुठलेही उपचार नाही आहेत, आजार होऊ नये म्हणून कुठली औषधं उपलब्ध नाही आहेत, तर काय आहे उपलब्ध? तर योग साधन आहे। तुम्ही नियमित योगाभ्यास केला, काही आसनं, प्राणायाम, शुद्धिक्रिया, ध्यान, हा सगळा एकदा तज्ञाकडे समजून घेऊन आपण नियमित योगाभ्यास केला तर मग कुठल्याही आजारामधून मुक्त राहू शकतो। त्यामुळे हा सुद्धा एक योगाचा महत्वाचा भाग आहे, ज्या ठिकाणी इतर कुठली फारशी शास्त्र उपयोगी पडत नाही आहेत। आपल्या क्षमता संवर्धन हा सुद्धा महत्वाचा विषय आहे, तो योगात नसतो। नुसतं तुम्ही निरोगी राहिला, तुमच्या आहे तेवढ्या क्षमता त्याचा वापर करतात, पण या क्षमता हळूहळू कमी होत जातात, ज्याच एजिंग असं म्हटलेलं आहे। मग क्षमता कमी व्हायला की आपण काही करू शकत नाही, या क्षमता सांभाळून ठेवणं आणि खरं म्हणजे त्याची वृद्धी करणं हे योगातनं शक्य आहे। म्हणजे योग साधना करतात ते अनुभवतात की कार्यक्षमता वाढते, मग ती शारीरिक पातळीवरती वाढते, मानसिक पातळीवरती वाढते, भावनिक पातळीवरती वाढते, बौद्धिक पातळीवरती वाढते आणि खरं म्हणजे शेवटी आध्यात्मिक पातळीवर सुद्धा वाढते। आणि म्हणून मानवी जीवनाचं उद्दिष्ट ह्या योगाने सांगितलेलं आहे, जन्ममरणाच्या फेऱ्यातून मुक्ती आणि परमेश्वर स्वरूप होणं, इथपर्यंत प्रगती योग साधनेमध्ये होऊ शकते। योग एक तर योग्य पद्धतीने केला पाहिजे आणि योग्य पद्धत म्हणजे पारंपरिक ग्रंथांमध्ये वर्णन केलेली सगळी पद्धत, मग ते रामायणकालीन योग वासिष्ठामध्ये सांगितलेलं आहे, महाभारतकालीन भगवद्गीतेमध्ये सांगितलेलं आहे, नंतर पतंजलींनी सांगितलेलं आहे आणि हठयोगात सांगितलेलं आहे। हे सगळे ग्रंथ उपलब्ध आहेत, त्या सगळ्या ग्रंथांच्या आधारे योग साधना करणं म्हणजे मग मी सांगितलेले सगळे फायदे मिळतील। आज त्याच्यामध्ये खूप बदल केले जातात, हॉट योगा, विन्यास योगा, हास्य योगा, बिअर योगा, आणखी काय काय करतात, त्या सगळ्याचं काय असं

0: फायदा मिळणार नाही. त्याचा तात्पुरता एखाद वेळेस मिळू शकेल छोटासा फायदा, पण खरा फायदा पाहिजे असेल तर पारंपरिक योगाची साधना करणं हे सगळ्यात महत्वाचं आहे.
1: श्रोते हो, यंदाच्या 12व्या आंतरराष्ट्रीय योग दिनाची संकल्पना निरोगी वृद्धत्वासाठी योग ही आहे. योग ही भारतानं जगाला दिलेली एक देणगी आहे. त्यामागचं कारण म्हणजे निरोगी जीवन प्राप्तीचा मार्ग असलेल्या या योग साधनेला आंतरराष्ट्रीय मान्यता मिळवून देण्यात भारतानं घेतलेला पुढाकार होय. त्याचं फलित म्हणजे आज आंतरराष्ट्रीय स्तरावर त्या साधनेचा पूर्णपणे स्वीकार झाल्याचं दिसून आलं आहे. चला तर मग आजच्या 12व्या योग दिनी दररोज योग साधना करण्याचा पण करूया आणि विरोधी आणि आनंदी जीवन जगूया. श्रोतेहो, आपला वृत्तविशेष हा कार्यक्रम आपण न्यूज ऑन AIR या ॲपवरही लाईव्ह ऐकू शकता. यासोबतच आमच्या मुंबई एअर न्यूज या YouTube वाहिनीवर कार्यक्रमाचं ध्वनीमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल. याबरोबरच आजचा वृत्तविशेष हा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला. संपादक आणि सादरकर्त्या संगीता गोडबोले, निर्मिती सहाय्य निकिता लाड, लेखन आणि समन्वय रवींद्र लोखंडे आणि निवेदन राजेश शर्भाते.

वृत्त विशेष हा कार्यक्रम श्रोतेहो आपण ऐकलात आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून. न्यूज ऑन एअर या ऍपवर श्रोतेहो अस्मिता वाहिनी आपण ऐकता. माझा वार माझा शिवार कार्यक्रम

नमस्कार मंडळी, आज शनिवार, आज रविवार भारतीय सौर दिनांक. एकतीस ज्येष्ठ शके 1948 अर्थात 21 जून 2026. सुरुवातीला हवामानाचा अंदाज. राज्यात सर्वत्र आकाश ढगळलेलं राहील, काही ठिकाणी पावसाच्या हलक्या सरी येतील. हा होता हवामानाचा अंदाज आणि आजच्या कार्यक्रमात निसर्ग आणि शेती या आख्यानविषयावरती अरुण उमावणे यांचं कीर्तन.

निसर्ग आणि शेती या विषयावरती निरुंबर करण्यासाठी आज आपण या ठिकाणी संत तुकाराम महाराजांचा वृक्षवल्ली आमा सोयरी वनचर्य हा अभंग घेतलेला आहे. अभंग मूळ सहा चरणाचा आहे, परंतु यामधील दोनच चरण आपण पाहणार आहोत. या संत तुकाराम महाराजांचं वर्णन करताना वामन पंडित म्हणतात,

वेदांताचा अर्थ अगदी साध्या सोप्या आणि सरळ भाषेमध्ये सर्वसामान्यांना पटवून देणारे संत संत तुकाराम महाराज आणि यांची तुलना वामन पंडित साक्षात परब्रह्माशी करताय. संत तुकाराम महाराज या अभंगात म्हणतात, वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे. वेदांतानुसार जर पाहायला गेलं तर या निसर्गालाच वेदांतामध्ये दैवत्व पाहण्याची एक वेदांतांनी आम्हाला सांगितलेलं आहे. म्हणून तुम्ही आम्ही वटपौर्णिमा, वसुबारस, तुलसी विवाह, बैलपोळा यांसारखे निसर्गाची उपासना करणारे असे सण साजरे करत असतो. आणि याच कारणाने का होईना भगवान गोपालकृष्णांनी गोकुळातील लोकांना इंद्रपूजेची जी परंपरा होती ती मोडून गोवर्धन पूजा करण्यासाठी प्रवृत्त केलं आणि ती परंपरा त्यांना घालून दिली. म्हणून आपल्या धर्माने, आपल्या शास्त्राने आपल्याला नेहमीच निसर्गाची पूजा करायला शिकवली आहे. नवे नवे आर्यकार सांगतात की ईश्वराची

संत तुकाराम महाराज देखील अनेक ठिकाणी म्हणतात की विठ्ठल जळी स्थळी भरला रिता ठाव नाही उरला. किंवा माऊलींच्या भाषेत जर म्हणायला गेलं तर ऐसा हृदया माझी रामू सर्व सुखाचा आरामू परिभ्रांताची कामू विषयावरी. म्हणजेच काय तर सर्वांनी आपल्याला हिंदू संस्कृतीमध्ये वेदांच्या आधारानुसार भक्ती माध्यमातून ईश्वराची जागा सांगितली ती म्हणजे आपल्या हृदयात आणि तीच जागा या चराचरामध्ये देखील आहे. म्हणून तो ईश्वर या चराचराला व्यापून आपल्या हृदयात देखील स्थिर झालेला आहे. आणि म्हणून तुकाराम महाराज त्या वृक्षवेलीमध्ये वसलेल्या त्या ईश्वराचं आपल्या या हृदयातील ईश्वराशी नातं जोडून असं म्हणतात की वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे. या वृक्षांना या वेलींना

कांदा मुळा भाजी अवघी विठाबाई माझी ऊस गाजर रताळू अवघा झाला से गोपाळ. याप्रमाणे ईश्वराला या चराचरामध्ये या निसर्गामध्ये पाहून या शेतामध्ये पाहून एक सर्वसामान्य शेतकऱ्याने आपल्या जीवनाचा उद्धार करून घेतला. म्हणूनच काही संत तुकाराम महाराज म्हणतात की वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनेच. पुढे तुकाराम महाराज म्हणतात आकाश मंडप पृथ्वी आसन रमे तेथे मन क्रीडा करे. हे विश्वाची माझे घर माऊली म्हणतात या पूर्ण ब्रह्मांडाला नवे नवे या सर्व चराचराला आपलं घर समजून हे विश्वाची माझे घर यामध्ये स्थिरावण्यासाठी या निसर्गाची जोपासना आपण केली तरच या घरामध्ये आपण सुखाने नांदू शकतो. आणि म्हणून प्रदूषण आदी करता अनेक ठिकाणी रस्ता रुंदीकरण अशा कार्यासाठी आपण वृक्षतोड करतो, निसर्गाची नाना प्रकारे हानी करतो आणि त्याच्यामुळे आपल्या जीवनाचा ऱ्हास होतो. म्हणून या आपल्या घराला ज्याप्रमाणे आपण स्वच्छ ठेवतो त्याप्रमाणे या निसर्गाला जर आपण स्वच्छ ठेवलं, सुंदर ठेवलं तर या विश्वाचं घर काय होईल, फुलून जाईल आणि या विश्वामध्ये आपण काय होऊ, रममान होऊ. म्हणून रमे तेथे मन क्रीडा करी. पुढे तुकाराम महाराज म्हणतात तुका म्हणे होय मनाची संवाद आपुलाची वाद आपण असी. काय झालं, सध्याच्या काळात जर पाहायला गेलं तर सर्वांची मनस्थिती बिघडलेली आहे. मनशांतीसाठी आपण नाना ठिकाणी जातो मनशांती केंद्रांमध्ये, परंतु मनाला काही शांती लाभत नाही. या मनाची शांतीच राहावी असेल तर ती केवळ आणि केवळ निसर्गाच्या सानिध्यात आहे. आणि ते सानिध्य जर आपल्याला प्राप्त करून घ्यायचं असेल तर सर्वात आधी आपल्याला निसर्गाचं संवर्धन केलं पाहिजे. आणि निसर्गाचं जर संवर्धन आपण केलं तरच निसर्ग आपलं काय करणार आहे, संगोपन करणार आहे. म्हणून काय करावं, तर या वृक्षवेलींना आपले सगळे सोयरे समजून आपण त्यांचं संवर्धन करावं आणि आपल्या जीवनाचा उद्धार करावा, एवढंच तुकाराम महाराजांना या ठिकाणी सांगू इच्छितात असं मला वाटतं. म्हणून पूर्वरंग पद्धत तुकाराम महाराज

2019 पद्मश्री पुरस्काराचा सोहळा आणि या सोहळ्याचं वितरण राष्ट्रपती भवनामध्ये दिल्लीला सुरू होतं. राष्ट्रपतींच्या हस्ते हा पुरस्कार दिला जातो आणि अनेक क्षेत्रातील पुरस्कार वितरण झाल्यानंतर समाजसेवेतील पद्मश्री पुरस्काराचा घोषणा करण्यात आली आणि सभा मंडपामध्ये एकच टाळ्यांचा कडकडाट झाला. पुरस्कार घेण्यासाठी एक अतिशय सामान्य हिरवगार असं लुगडं नेसलेली आपल्या भाळी त्रिपुंड धारण करणारी सनातन धर्माची निशाणी दर्शवणारी अशी एक 105 वर्षाची एक महिला पुरस्कार घेण्यासाठी राष्ट्रपतींकडे सरसावली. आणि पुरस्कार घेत असताना आपसुकच त्या महिलेचा हात आपल्या राष्ट्रपतींच्या मस्तकावरती गेला. तसं पाहिलं तर पुरस्कार घेणाऱ्यांनी राष्ट्रपतींच्या मस्तकावरती हात ठेवायचा नसतो, परंतु या माऊलीचं वय पाहता तिच्याकडून आपसुकपणे मातृत्व जाग झालं आणि आपल्या राष्ट्रपतींना देखील आशीर्वाद देण्याचा मोह तिला आवरला नाही. ही कोण होती, कशा साठी तिला हा पुरस्कार मिळाला होता, तर ही महिला होती

या चराचराला आपलं सगळे सोयरे समजावं, या वृक्षवेलींना आपले सगळे सोयरे समजावे आणि त्यांचं संवर्धन करावं, हा विचार तुकाराम महाराज यांनी दिला. आणि या विचारावरती आपलं जीवनचरितार्थ चालवून संतांच्या चरणाचं अनुकरण केलं.

कर्नाटक प्रांतात जन्माला आलेली चित्तरंगया आणि विजयाम्मा यांच्या पोटी हे कन्यारत्न जन्माला आलेलं होतं. या कुटुंबाची परिस्थिती फारशी काही उत्तम नव्हती. गरिबीतच आपले दिवस काढत होते आणि शेती मजुरी करून आपलं उदरनिर्वाह करत होते. या कन्येला लहानपणापासूनच वृक्षवेलींची आवड होती. शेती करत असताना त्या निसर्गावरती जीवापाड प्रेम त्या कन्येचं जडलं आणि ही थिमक्का काळानुसार मोठी होत गेली. योग्य वयात आल्यानंतर आईबापांनी या थिमक्काचं लग्न बेकल चिकैया यांच्याशी करून दिला आणि अर्थातच यांची परिस्थिती जशी गरीब होती तशीच तिच्या पतीची परिस्थिती देखील गरीबच होती. लग्नानंतर फारशी काही परिस्थिती बदलली नाही. पुन्हा थिमक्काने आणि तिच्या पतीने मिळून आपला संसाराचा गाडा ओढायला सुरुवात केली. मिळेल ते काम करावं, थोडीफार जी शेती होती ती शेती करत आपलं संसार चालवावा आणि असं करत करत अनेक वर्ष त्यांच्या त्या संसार वेलीला झाली. परंतु या संसार वेलीवरती मात्र काही फूल उमले ना, त्यांना कोणत्याही प्रकारचं आपत्य होईना. निसर्गाच्या उदरात किंवा त्या भगवंताच्या मनात काय कोरलंय त्या भगवंतालाच ठाऊक. आणि अनेक वर्ष गेल्यानंतर देखील आपत्य नसल्यामुळे काहीशी दुःखी कष्टी असणारी थिमक्का स्वतःच्या मनाशीच विचार करते आणि भगवंताला सांगते की हे परमेश्वरा, माझ्या हातून काय असा अपराध घडला की मज आभागीला असं निपुत्रिक ठेवलंस तू. आणि भगवंतापर्यंत याचना करत असताना तिची ही याचना बेकल चिकैया तिचे पती यांनी ऐकली. आपल्या पतीची परिस्थिती ठाऊक होती, त्यांच्यावरही तो प्रसंग होता. आपल्या परिसरातील आपल्या शेजार पाजारचे लोक आपल्याला नावं ठेवतात आणि हे सहन करणं खूप कठीण असतं. परंतु आपल्या पतीला ती समजवत होती, पती तिला समजवत होते.

परंतु शेवटी अपत्य नसल्यामुळे महिलेला होणारा त्रास शेवटी भगवंताकडे याचना करते आणि ती याचना ऐकत असताना मात्र बेकलची कैया यांच्या मनामध्ये एक विचार येतो आणि ते आपल्या पत्नीला सावतामाळ्यांच्या भाषेमध्ये सांगतात की हा निसर्गच आपलं पुत्र आहे, हा निसर्गच आपलं जीवन आहे, म्हणून आपण

बैल, ही या वेली, ही वृक्ष, हे शेत, ही कावड, हे सगळे काय आहेत? विठ्ठला समान आहेत. आणि आपण आपलं जीवन यापुढे यांना आपलं पुत्र समजूनच आपलं जीवन पुढचं जीवन व्यतीत करूया, म्हणजे आपल्याला कोणत्याही प्रकारचा त्रास होणार नाही. आणि हे बेकल चिके यांचं म्हणणं थिमक्काना पटतं. आणि दुसऱ्या दिवशी काय करतात, दोघेही मिळून वनामध्ये जातात आणि अनेक ठिकाणी शोधून वडाची रोपं शोधतात आणि ती आणून रस्त्याच्या दुतर्फा लावायला सुरुवात करतात. असा नित्यनियम चालू करतात आणि केवळ रोपं लावत नाही तर त्यांचं संगोपन करतात, त्यांना वेळच्यावेळी पाणी घालणं, त्यांचं इतर प्राण्यांपासून रक्षण करणं, यासाठी त्यांना कंपाऊंड करणं, अशी अनेक कामं ते दोघे मिळून करतात आणि त्यांचं संगोपन करत राहतात. आणि अशी वृक्ष लावता लावता लावता जवळजवळ 8,000 वडाची झाडं ते दोघेही मिळून लावतात आणि 45 एकर इतक्या परिसरामध्ये या दोघांनी मिळून एक मोठं वनच उभं केलं. म्हणून या थिमक्काना वनमाता म्हणून देखील संबोधलं जातं. रांगेमध्ये वडाची झाडं लावली म्हणून त्यांना सालू

रस्ता वगैरे रुंदीकरण अशी कामं होत असताना ज्या ज्या वेळी ती वृक्षतोड होण्याची वेळ आली त्या त्यावेळी त्या वृक्षांच्या संवर्धनासाठी ती स्थिमक्का जातीने त्या ठिकाणी उभी राहिली आणि त्यांना त्या रोपट्यांना त्या वडांना जगून ठेवलं, त्यांचं संरक्षण शेवटपर्यंत केलं. आज या माऊलीचं वय 112 वर्ष इतकं आहे आणि या वयात देखील आपले पती त्यांना सोडून गेलेत तरी देखील आपलं कार्य त्या माऊलीने अविरत असं चालू ठेवले. जगामध्ये निपुत्रिक असताना हताश होणारी अनेक लोक आपण पाहिली, परंतु आपलं जीवन खऱ्या अर्थाने तुकाराम महाराजांच्या वचनाप्रमाणे वर्तून या वृक्षवेलीनं आपले सगळे सोयरे नव्हे तर आपलं पुत्र समजून त्यांचं संगोपन केलं, त्यांचं संवर्धन केलं आणि म्हणून त्या माऊलीचं वय आज 112 वर्ष आहे. कारण जो या निसर्गाचं संवर्धन करतो त्याचंच निसर्ग संगोपन करतो आणि ही थिमक्का आजही आपल्या देशाची जणू काही या वनसेवेतून सेवाच करते आहे. म्हणून तुकाराम महाराजांच्या वचनावरती खऱ्या अर्थाने विश्वास ठेवून आपलं जीवन उत्तम रीतीने पार पाडलं ज्या महिलेने ती म्हणजे ही थिमक्का. या थिमक्काला वारंवार वंदन असो. आणि म्हणून तुकाराम महाराज पूर्वरंग पद्यामध्ये म्हणतात,

निसर्ग आणि शेती याख्यांविषयावरती अरुण उमावणे यांनी सादर केलेलं कीर्तन श्रोते हो आता आपण ऐकलं.

संत तुकाराम महाराजांची ही रचना होती, लता मंगेशकर यांनी गायलेली. आणि श्रोते हो, याबरोबरच माझा वार माझा शिवार कार्यक्रम संपला. या कार्यक्रमाचे सादरकर्ते रोशन जाधव यांच्यासह मी सुलभा सौमित्र आपला निरोप घेते आहे. भेटूया पुन्हा उद्या सकाळी 6:40 आणि कृषीवाणी कार्यक्रमात. नमस्कार.